103 गिगाहर्ट्ज एफएम ध्वनीधारींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर 18 शके 1948 अर्थात दिनांक 8 मे 2026 असे 5:58 झाली आहेत. आता मंगल ध्वनीच्या प्रसारणाला आम्ही सुरुवात करीत आहोत.

नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या मंगल प्रभात या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. ऐकूया कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं.

डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं शहीर परशुराम यांचं गीत आपण ऐकलं. गीत वसंत पवार यांचं होतं. आता ऐकूया स्मिता म्हात्रे यांची रचना. ही रचना गायली अजित कडकडे यांनी.

मंगल प्रभा भक्ति संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता रंजना जोगळेकर यांनी गायलेली रचना ऐकूया. हा अभंग आहे सर रामदासांचा.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आता चिंतन अंतर्गत व्रत याविषयी वनिता मडपूवार यांचे विचार जाणून घेऊया.
1: व्रत भारताच्या भक्ती व तपस्येच्या प्रांताची एक परंपरागत शब्द म्हणजे व्रत आहे. अन्नाची अवहेलना न करणे हे व्रत आहे. घरच्या व्यक्तीला व्यवस्थित समजून घेणे हे सुद्धा एक व्रतच आहे. व्रताची संकल्पना काय आहे, व्रत हे किती व्यापक आहे, प्राचीन आहे हे समजायला हवे. व्रत या शब्दाचा श्रद्धा, निष्ठा, समर्पण व जीवनाशी थेट संबंध आहे. देव, धर्म, संस्कृती, समाज, रूढी, परंपरा या सर्वांशी व्रत हा शब्द जोडला जातो. देवाशी निगडीत एखादे व्रत करतो, मी उपवास करेन, एक वेळ जेवण करेन किंवा परमेश्वराला एवढे अर्पण करील, जप करीन, हे सगळे देवाशी निगडीत व्रत आहे. धर्माशी निगडीत म्हणजे माझा मानव धर्म आहे. मी मानव म्हणून या पृथ्वीतलावर जन्माला येण्यासाठी माझा जो धर्म आहे म्हणजे भुकेल्याला अन्न, तहानलेला पाणी किंवा गरजवंतांची गरज भागवणे हे सुद्धा एक प्रकारचे व्रतच आहे. कृते इति व्रतम अर्थात एखाद्या व्रताचा स्वीकार करणे, आचरण करणे, अनुष्ठान करणे म्हणजे व्रत. व्रत हे शरीर, मन आणि इंद्रियावर ताबा ठेवून संयम, शिस्त व वळण लावण्याचे एक शास्त्र शुद्ध तंत्र आहे. व्रत हे समाज, संस्कृती, राष्ट्र व त्याची परंपरा तसेच देवदेव

0: दैवतांची व निसर्ग आजची कृतज्ञता व आठवण बाळगण्याचे एक शास्त्रशुद्ध तंत्र आहे. प्रत्ये उत्सव आणि पर्वे ही भारतभूमीमध्येच जन्मा आलेली महान कर्मे आहेत आणि म्हणून जीवनात मनुष्याने एका तरी व्रताचे पालन करावे. व्रत म्हणजे नियमितता सुद्धा. नित्यनेमाने एखादे कार्य व्यवस्थित पार पडणे म्हणजे सुद्धा व्रतच होय. आपण म्हणतो की काया वाचा मने सर्व आचरण असावे, म्हणजेच व्रत हे तीन प्रकारचे आहे. कायिक व्रत, शरीराच्या क्रियांद्वारे केले जाणारे व्रत, अहिंसा क्रोध यापासून दूर राहणे. वाचिक व्रत, वाचा म्हणजे वाणी, नियमितपणे काही म्हणणे व बोलून कार्य करणे म्हणजेच शाब्दिक अर्थाने कुणाला न दुखवणे होय. मानसिक व्रत, मानसिकरित्या ध्यान चिंतन मनन करणे होय, म्हणजेच चिंतनादी कार्य करणे व मनावर ताबा मिळवणे होय. म्हणजेच नित्यव्रत मनुष्याच्या दैनंदिन जीवनात आचरणाचे कर्तव्य शिकवतो.
1: चिंतन अंतर्गत व्रत याविषयी वनिता मडपूवार यांचे विचार आता आपण ऐकलेत.

आकाशनीच हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित आणि साक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी हा शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. त्यानंतर 6:45 आरोग्य मंत्रण संपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून साक्षेपित करू. त्यानंतर 6:55 आमचा कार्यक्रम सुप्रभात. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. त्यानंतर दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:45 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 7:40 सुगम संगीत निकाल. सकाळी 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून. त्यानंतर 8:15 मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेऊ शकाल. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून. त्यानंतर 8:40 गांधी वंदना या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये गांधीजींचा लोकसंग्रह याविषयी डॉक्टर अनिल कुमार काटकर यांचं भाषण.

सकाळी 9 वाजेपासून 10 वाजेपर्यंत विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम, त्यानंतर 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 11 वाजता जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त थॅलेसेमिया मुक्त भारत सक्षम भारत डॉक्टर स्वप्नील चदेकर रोगनिदान तज्ज्ञ ICMR चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. त्यानंतर 11:30 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, दुपारी 12 वाजता महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्रावरून, त्यानंतर दुपारी 1 वाजेपासून सायंकाळी 5:30 विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम, संध्याकाळी 5:30 युवाणी हा युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, त्यानंतर 6 वाजेपासून 7 वाजेपर्यंत विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 5 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून, त्यानंतर 7:15 आकाशवाणी मुंबई केंद्राचा कार्यक्रम, 7:30 माझं शिवारमध्ये जमीन व्यवस्थापनासाठी मशागत पद्धत याविषयी संवाद शेतकरी बंधू भगिनी ऐकू शकतील, रात्री 5:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून, त्यानंतर रात्री 8:15 रात्री 11 वाजेपर्यंत विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम, दरम्यान रात्री 8:45 समाचार असन आणि 9 वाजता न्यूज दिल्ली केंद्राहून साक्षेपी होईल. तर ही होती आमच्या आज प्रसारित आणि साक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आणि आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोते, आज 8 मे, आज जागतिक रेड क्रॉस

0: दिन सर्वत्र पाळण्यात येतो. पश्चिम बंगाल येथील कोलकाता इथं रवींद्र भारती विद्यापीठाची स्थापना झाली ती आजच्या दिवशी 1962 साली. 1932 साली पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर शिष्य पंडित विनायकराव पटवर्धन यांनी पुणे गांधर्व महाविद्यालय सुरू केलं तो आजचा दिवस. 1906 हा जन्म 1906 सालचा आजचा जन्मदिवस आहे भारताचे माजी भूसेना प्रमुख प्राणनाथ थापर यांचा. साहित्यिक आणि कवी आत्माराम रावजी देशपांडे यांचा आजच्या दिवशी 1982 साली जन्म झाला. पाली भाषा आणि बौद्ध साहित्य अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवे यांना आज स्मृतिदिन 1920 साली त्यांचं निधन झालं. श्रोतेहो आज जागतिक थॅलेसेमिया दिन आहे. तर श्रोतेहो 8 मे आजचे दिनविशेष आता आपण ऐकले. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:04 होत आहेत. आता कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात आपण जस्त म्हणजे झिंक अन्नद्रव्याचे महत्व याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. जस्ताचे पीक पोषणात महत्व आणि विदर्भातील कमतरता. भारतातील अन्य राज्यातील मातीमध्ये जस्ताची कमतरता गंभीर स्वरूप धारण करत असताना महाराष्ट्रातही जस्ताच्या कमतरतेचे प्रमाण आढळत आहे. अशा परिस्थितीतच जमिनीची सुपीकता टिकवतानाच उत्पादनात वाढ मिळविण्यासाठी माती परीक्षणानंतर शिफारशीनुसार नत्र, स्फुरद आणि पालाश याबरोबर जस्ताचा वापर करणे आवश्यक आहे. जस्त हे एक महत्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. ज्या ठिकाणी भात, गहू ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात त्या ठिकाणी जस्त या अन्नद्रव्याची कमतरता ही मोठ्या प्रमाणात आढळून आली. जस्त कमी प्रमाणात लागत असले तरी पीक पोषणात याचे महत्व प्रमुख अन्नद्रव्या इतकेच आहे. जस्त या अन्नद्रव्यावर संशोधनाची सुरुवात प्रथम 1966 मध्ये डॉक्टर YL नेने यांनी केली. जस्ताच्या कमतरतेमुळे भात या पिकामध्ये खैऱ्या रोग होतो हे प्रथमतः डॉक्टर नेने यांनी दाखवून दिले. वनस्पतींना अत्यल्प प्रमाणात लागणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यापैकी जस्त अत्यंत महत्वाचे आहे. सूक्ष्म अन्नद्रव्ये जरी कमी प्रमाणात लागत असली तरी ती त्यांना आपले जीवनक्रम पूर्ण करण्यास आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये जस्ताची कमतरता 42% वरून 45% वर पोहोचली आहे. जस्ताच्या कमतरतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विदर्भात ते प्रमाण 51% वर पोहोचले आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ती 70-80% पर्यंत वाढत असल्याचे दिसून आले. विदर्भातील जिल्ह्यामध्ये जस्त कमतरते प्रमाण 60-70% पर्यंत आढळून आले आहे. दिवसेंदिवस ही कमतरता वाढत आहे. पिकाच्या पोषणासाठी जस्ताचे कार्य. जस्त वनस्पतीच्या वाढीकरिता अत्यंत महत्वाचे कार्य करतात. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक संजीवके निर्माण करते. ऑक्सिजन, इंडॉल ऍसिटिक आम्ल आणि टिप्टोफॅनच्या प्रकाश संश्लेषणासाठी उपयोग होऊन वनस्पतीमधील ऑक्सिजनची वाढ होऊन वनस्पतीची वाढ होते. वनस्पतीच्या पुनरुत्पादन प्रक्रियेत आणि पाण्याच्या अभिसरण प्रक्रियेत मदत करते. कर्बोदके निर्मिती कार्यात मदत करते. प्रथिने निर्मिती करण्याच्या विकरांना सचेतना देते. नत्र आणि पालाशची कार्यक्षमता वाढवते. जलशोषण क्षमता वाढवते आणि पिकाची धान्याची रच सुधारते. वाढत्या बागायतीमुळे भूपीक पद्धतीमुळे जमिनीच्या सुपीकतेचे प्रमाण घटत आहे. त्याला पिकाची फेरफालट न करणे, भरखते आणि सेंद्रिय खताचा कमी वापर, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा अतिशय कमी वापर या घटकांचा हातभार लागत आहे. पीक पद्धतीमध्ये योग्य उपाययोजना केल्या नाही तर जस्ताबरोबर इतरही अन्नद्रव्याचे प्रमाण येत्या काही वर्षांमध्ये कमी होत जाणार आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज भागवू शकणार नाही. तर शेतकरी बंधूंनो हे होतं जस्त झिंक अन्नद्रव्याचे महत्व. धन्यवाद.
0: या माहितीचं वाचन

केलं होतं सुशांत वाकडे यांनी. कृषीवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे कार्यक्रम आम्ही आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेऊया ग्रीष्म ऋतुचर्येमध्ये पचनशक्ती म्हणजेच अग्नी जपण्याचे रहस्य. सध्या बाहेर सूर्यदेव चांगलेच तळपत आहेत. चैत्र वैशाखाचे हे कडक ऊन केवळ जमिनीलाच नाही तर आपल्या शरीरालाही शोषून घेत आहे. आपण म्हणतो बाहेर एवढी उष्णता आहे मग भूक का लागत नाही किंवा काहीही खाल्लं की पोट कड वाटतं. श्रोते हो, याच प्रश्नाचं उत्तर आपल्या आयुर्वेदात लपलेलं आहे आणि ते म्हणजे आपली पचनशक्ती व अग्नी. हिवाळ्यात आपला अग्नी प्रदीप्त असतो पण उन्हाळ्यात म्हणजेच ग्रीष्म ऋतूत तो मंद होतो. याचं कारण असं की बाहेर प्रखर उष्णतेमुळे शरीरातील द्रव अंश आणि स्निग्धता कमी होते आणि शरीरातील उष्णता बाहेर फेकली गेल्यामुळे आतली पचनशक्ती कमकुवत होते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला जठराग्नी या ऋतूत सर्वात कमी असतो. म्हणूनच या दिवसात काय खातो यापेक्षा ते कसं असतं हे अधिक महत्वाचं. आता आपला अग्नी जपण्यासाठी काय करायचं याकडे लक्ष देऊया. आहार कसा असावा? तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे या ऋतूमध्ये आहार लघु म्हणजेच पचायला हलका असावा. चुना तांदूळ, मूग, दूध आणि विशेषतः तूप याचा आवर्जून वापर करावा. तूप हे अग्नीला प्रदीप्त करतं पण शरीरातील उष्णता वाढवत नाही, त्यामुळे त्याचा आहारमध्ये अवश्य वापर करावा. सुंठ ही उष्णवीर्य असली तरी पित्तशामक आहे, अग्निवर्धक आहे, त्यामुळे सुंठेचाही अल्प प्रमाणामध्ये आहारामध्ये वापर करावा. म्हणूनच या ऋतूमध्ये येणारे रामनवमी, हनुमान जयंती या सर्व सणांना देखील सुंठवडा वाटण्याची आपल्याकडे पद्धत आहे. उन्हाळ्यात पोटच भरेपर्यंत कधीही जेवू नये. आयुर्वेदाचा एक नियम लक्षात ठेवा, पोटाचे तीन भाग करा. एक भाग घनपदार्थांसाठी, एक भाग द्रवपदार्थांसाठी आणि एक भाग रिकामा ठेवा, जेणेकरून वायूची हालचाल नीट होईल आणि पचन नीट होईल. अति तिखट, अति आंबट, अति खार पदार्थ पचन संस्थेवर ताण आणतात. मसालेदारांमुळे पित्त उसळतं आणि अग्नी अधिकच बिघडतो, म्हणून या गोष्टी टाळाव्यात. अग्नी उदाहरण्यासाठी आपल्या आयुर्वेदाने काही खास पानके

किंवा पेये संगीत आहेत. ती पचायला अत्यंत हलकी असतात, शरीरामध्ये द्रव निर्माण करतात, त्यामुळे यांचाही आहारामध्ये समावेश करायला हवा. आता आहाराबद्दल काही गोष्टी जाणूया. लक्षात ठेवा, उन्हाळ्यात अतिव्यायाम करणं टाळा, कारण अतिव्यायामामुळे अग्नी अधिकच मंदावतो आणि शरीरातील बल कमी होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिवास्वाप, म्हणजेच दुपारी थोडी विश्रांती. ग्रीष्म ऋतू हा एकमेव असा ऋतू आहे ज्यात आयुर्वेदाने दुपारी झोपण्याची मुभा दिली आहे, कारण यामुळे शरीरातील ओलावा टिकून राहतो आणि अग्नी संधित राहण्यास मदत होते.

0: पाण्यातील पाणी प्या. माठाचं पाणी हे नैसर्गिकरित्या शीतल असतं आणि ते अग्नीचं संरक्षण करतं. तर श्रोते हो, ग्रीष्म ऋतूचा हा काळ आपल्या पचनशक्तीचा परीक्षा घेणारा आहे. परंतु आहार हलका ठेवा, तुपाचा वापर करा, आयुर्वेदिक सरबते प्या आणि निसर्गाच्या नियमांचं पालन करा. अग्नी नीट राहिला तरच आरोग्य टिकेल. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी लिहिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूयात परिसर.
3: श्रोतो हो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतो, आपण आहोत ऋतुबदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचन गंगा गंधे यांनी लिहिलेली माहिती. आज ऐकूया या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. गेल्या काही वर्षात विशेषतः या वर्षी जगात सर्वच ठिकाणी तापमान वाढतंय. भारतात यंदा उन्हाळा सर्व राज्यात लवकर सुरू झालाय. तापमानही दरवर्षीपेक्षा जास्त आणि बराच काळ टिकलंय. सर्वच सजीवांमध्ये याचे परिणाम दिसून येत आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच प्रचंड तापमान वाढल्यामुळे एरवी उन्हाळ्याच्या शेवटी फुलणारा बहावा आणि गुलमोहर भरभरून फुललेले. त्यासाठी वनस्पतींच्या अंतर्गत बरेच बदल घडलेले असतील. खरं तर हे हिवाळ्याच्या ऋतूतच घडायला सुरुवात झाली असेल. बहा, गुलमोहर यांचं परागीभवन काही विशिष्ट किडे आणि कीटकांमार्फत होतं. परंतु ही झाडं लवकर फुलल्यामुळे कदाचित यावर्षी परागीभवन फार कमी प्रमाणात किंवा होणार नाही. कारण परागीभवन ज्या सुतार मधमाशीमार्फत होतं त्यांची उत्पत्ती उन्हाळ्याच्या सुरुवातीला होत नाही. बहाव्याच्या फुलांना वास नसतो, त्यामुळे इतर कोणतेच कीटक त्या फुलांकडे आकर्षित होत नाहीत. फक्त सुतारमाशी आणि तिच्या जातीतल्या माशांमुळेच परागीभवन होतं. या फुलात ठराविक पुकेसरांमध्येच राखकण असतात जे या माशांचं अन्न असतात. 3 प्रकारच्या पुकेसरांपैकी एकाच पुकेसरात परागकण असतात. या पुकेसराला वरच्या टोकाच्या बाजूला बारीक भोक असतं. सुतारमाशी ज्या फुलात शिरते तेव्हा ती इतर पुकेसरांवर जोरात तिचं डोकं आपटते, तेव्हा वारा घुमल्यासारखा आवाज येतो. या प्रक्रियेत पुकेसराच्या भोकातून परागकण तिच्या पाठीवर कटतात. ती जेव्हा डोकं आपटते तेव्हा ट्युनिंग फोर्क सारखा आवाज येतो. ती फुलात शिरल्यावर तिचं शरीर पुकेसरात लपेटून घेते, शरीरातले स्नायू आखडून घेते, त्यामुळे माशा घोंगावल्याचा आवाज येतो. इतर कीटकांपेक्षा याच झायलोकार्पा माशीमुळे बहाव्याच्या फुलांमध्ये परागीभवन यशस्वीरित्या होतं. ठराविक दिवसांनी शेंगा बियाही तयार होतात. परंतु हवामान बदलामुळे लहान लहान कीटकांना बदलत्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेता येत नाही. त्यांचा जीवनक्रम जेव्हा आणि जसा असतो तसा सुरू राहतो. त्यामुळे अंड्यांमधून माशा बाहेर येऊन त्या वाढेपर्यंत आवी फुललेल्या बहाव्याचा बहर संपलेला असतो. त्यांना अन्न न मिळाल्यामुळे झायलोकार्पा माशांच्या जातीलाच धोका निर्माण होतो. परिणामी त्यांची संख्या कमी होत आहे. आज परिणाम इतर फुलं आणि परागीभवना योग्य असलेल्या कीटकांमध्ये दिसायला लागलाय. पश्चिम घाटात नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलंय की कीटकांच्या प्रजातीत 35% घट झाली आहे. यात चतुर, टाचणी या पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या आलेल्या कीटकमध्ये आणि त्यांच्या विविधतेत बरीच घट झाली आहे. ही घट जर अशीच चालू राहिली तर वनस्पतींमध्ये परागीभवन न झाल्यामुळे फलधारणाही होणार नाही. परिणाम कीटकांबरोबर वनस्पतींची जात नष्ट होईल. निसर्गातल्या अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या पारिस्थितिकी म्हणजे इकोसिस्टीम्स आणि त्यातल्या अन्न साखळ्या, अन्न जाळ्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान वाढीचा परिणाम फक्त उन्हाळ्यात फुलं येणाऱ्या झाडांवर नाही तर तो इतर ऋतूत वाढणाऱ्या वनस्पतींमध्येही दिसून येतो. एवढंच नाही तर पाणी आणि त्या वाढणाऱ्या पाण्याजवळ वाढणाऱ्या वनस्पतींमध्ये आणि त्यांच्या जगणाऱ्या कीटकांवर, पक्ष्यांवरही होत असल्याचं दिसून येते. शास्त्रीय आधारावर शास्त्रज्ञांनी काही झाडांना फुलं त्याच ऋतूत पण लवकर का येतात याबद्दलचं मत संशोधन करून मांडलेलं आहे. निसर्गातल्या एखाद्या गोष्टीचा, परिस्थितीचा शास्त्रीय निष्कर्ष

0: हा सततच्या आणि कमीत कमी 8 ते 10 वर्षांच्या किंबहुना जास्त वर्षांच्या निरीक्षणातून काढणं योग्य ठरेल. ऋतुबदल नैसर्गिक तर आहेत, पण त्याच्या कालावधीत आणि गुणवत्तेमध्ये गेल्या काही वर्षात इतके बदल घडतायत की एक दिवस निसर्गातल्या इतर सजीवांबरोबर माणूस जातीवरही त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही परिसर कार्यक्रमात आज आपण ऋतुबदलांचे संकेत आणि उन्हाळी भर याविषयी डॉक्टर कांचनगंगा गंधे यांनी लिहिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐका. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10.
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे.

कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. सुप्रभात. नमस्कार श्रोतेवाच्या सुप्रभात या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. श्रोतेव, आज 8 मे हा दिवस जागतिक रेड क्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. 8 मे ही हेनरी ड्युनंट यांची जन्मतारीख आहे. 1828 साली त्यांचा जन्म झाला. हेनरी ड्युनंट यांनी रेड क्रॉस या संघटनेची स्थापना केली म्हणून त्यांचा जन्मदिन हा रेड क्रॉसचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. हेनरी ड्युनंट यांना शांततेसाठी दिला जाणारा पहिला नोबेल पुरस्कार मिळाला होता 1901 साली. रेड क्रॉसच्या माध्यमातून त्यांनी मानव सेवेसाठी केलेलं ते 19व्या शतकातलं फार मोठं काम होतं. त्या घडीला रेड क्रॉस या संघटनेचं जवळपास 191 देशांमध्ये काम सुरू आहे आणि जगभरामध्ये 8 कोटीपेक्षा जास्त सदस्य स्वयंसेवक रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट चळवळीच्या माध्यमातून जगभर कार्य करत आहेत. यावरून रेड क्रॉसच्या मानव सेवावी कार्याचं मोठं स्वरूप आपल्या लक्षात येतं. आज 8 मे हा रेड क्रॉस दिन साजरा होतो त्याचा मुख्य उद्देश आहे युद्ध, आपत्ती आणि आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये जे जखमी होतात, आजारी पडतात अशा गरजूंची निस्वार्थपणे सेवा करणे हा मूळ उद्देश आहे. 1863 मध्ये स्वित्झर्लंड देशामधल्या जिनिव्हा शहरामध्ये रेड क्रॉस सोसायटीची हेनरी ड्युनंट यांनी स्थापना केली. इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस असं त्याचं नाव होतं. 1859 सालच्या सोल्फिनो या युद्धामध्ये जखमी झालेल्या सैनिकांची दुरावस्था त्यांनी पाहिली आणि त्यांच्या मनामध्ये जखमी सैनिकांच्या सेवेची कल्पना सुचली. एकट्यानं होणारं ते काम नव्हतं, शेकडोंच्या संख्येने मदत करणाऱ्यांची तेव्हा गरज होती. म्हणून केवळ त्या परिस्थितीची गरज एवढ्याच आधारावर मानवीय भावातून रेड क्रॉसची स्थापना झाली. धर्म, जात, वर्ण, लिंग भेद न पाळता, राजकीय भेदभाव न पाळता मानवी जीवनाचं रक्षण करणं, पीडितांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय मदत करणं, मदत पुरवणं, सेवा देणं, जखमींचं दुःख कमी करणं, पीडितांच्या दुःखांची तीव्रता कमी करणं हाच मूळ हेतू ठेवून मानवी सेवा रेड क्रॉस सोसायटीनं सुरू केली होती. लाल रंगाचा क्रॉस म्हणजे अधिक चिन्ह हे संरक्षण आणि मदतीचं चिन्ह म्हणून प्रतिष्ठित झालं. जागतिक मान्यता त्याला मिळाली. त्याच आधारावर भारतामध्ये 1920 साली इंडियन रेड क्रॉस सोसायटी सुरू झाले. आजच्या काळात रेड क्रॉस संस्थेच्या वतीनं रक्तपेढी, आपत्ती व्यवस्थापन, प्रथम उपचार, रुग्णांची सेवा अशी महत्वाची कामं केली जातात. यामागे केवळ निष्पक्षता, तटस्थता आणि सेवाभाव हीच मूळ तत्व पाळण्याचा भाव असतो. सेवा याच तत्वावर ही चळवळ उभी आहे. मानवात कोणीही पूर्वग्रह आणि भेद न पाळता केवळ मानवी आरोग्याच्या रक्षणासाठी चाललेलं रेडक्रॉसचं हे कार्य अत्यंत गौरवास्पद आहे. त्यामुळेच आजचा 8 मे हा रेडक्रॉस दिन स्वार्थ सेवा आणि

सुप्रभात, हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आलेख आणि निवेदन होतं हेमंत शिंदे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.

0: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी भोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 0712254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुणाही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.

आशा भोसले यांनी गायलेलं हे होतं काजल चित्रपटातलं गीत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत होतं रवी यांचं. ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं एकमात्र माध्यम आकाशवाणी चंद्रपूर.

आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही साक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम साक्षेपित केला जाईल आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. तेव्हा थोड्याच वेळात ऐकूया प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून.

0: is the top and the most part.
1: त्यापेक्षा देवा दाल दाल तुलता पाऊस पाड. आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल.
0: त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
2: टॉफ्यांना पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मिन मराठ शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मे ला संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत. जर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची पानसपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: वॉचमन, अरे अर्धा झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
4: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी सामंजस्य करार. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश. या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आकाशवाणीच्या 90वीनिमित्त पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन. आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा. आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आता सतर बातम्या. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काल देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वतेला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती C.P. राधाकृष्णन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यवसाय कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतो असं समाज माध्यमांवरील आप संदेशात सांगितलं. पाकिस्तानात देखील दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुख्यालयाला शिष्टमंडळासह भेट देत प्रतिकात्मक घंटावादन देखील केलं. यावेळी त्यांनी NSE च्या कामकाजाची तसंच भारतीय वित्तीय व्यवस्थेची माहिती घेतली. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं काल मुंबईत एका गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत बोलताना अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या व्हिएतनामच्या कंपन्यांसाठी समर्पित पायाभूत सुविधा, विशेष आयटी पार्क्स आणि प्रगत डेटा सेंटर परिसंस्था विकसित करण्यास महाराष्ट्र राज्य उत्सुक असल्याचं सांगितलं. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित HYKAS या सागरी तंत्रज्ञान कंपनी दरम्यान सामंजस्य करार मुंबईत काल करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गेल्या 10 वर्षांपासून शाश्वत जलवाहतूकीच्या संकल्पनेवर राज्य शासनाचं सातत्यानं काम सुरू आहे. मुंबईत जलवाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा संपूर्ण आराखडा आता तयार झाला असून त्यासाठी आधुनिक आणि शाश्वत नौकांची आवश्यकता होईल. मुंबईत सुरू होत असलेली ही संकल्पना देशातील इतर शहरांसाठी देखील मार्गदर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर दिंडोरी तालुक्यातील जांबके इथं आकाराला येणार असून त्यासाठी आवश्यक जमिनीचं हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आलं. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक समितीमध्ये काल हे जमीन हस्तांतरण करण्यात आलं. यावेळी विविध सामंजस्य करार करण्यात आले. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुंबईत वांद्रे इथल्या डॉक्टर बळीराम हिरे महाविद्यालयातील 132 अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम पदव्या दिल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्काचं संरक्षण करणं ही सर्वोच्च प्राथमिकता असून विद्यार्थ्यांची फसवणूक आणि त्यांचं

0: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या माध्यमिक शांत प्रमाणपत्र अर्थात 10वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे. फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेल्या या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना विषयानुसार मिळालेल्या गुणांसह मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार असून शाळांना देखील एकत्रित स्वरूपात मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिवस म्हणून 8 मे हा दिवस ओळखला जातो. थॅलेसेमिया या अनुवांशिक रक्तविकाराबद्दल जागरूकता वाढवणे, रुग्णांना आधार देणे यासाठी काम करणे हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. जनकल्याण रक्तपेढीच्या जिल्हा समन्वयक मानसी ठाकूर यांनी या दिनानिमित्त आकाशवाणीला माहिती देताना सांगितलं,
1: थॅलेसेमियाचे निदान न झालेल्या शोध दुर्लक्षितांना आधार ही यावर्षीची थीम आहे आणि थीम अंतर्गत थॅलेसेमिया आजाराचे जे वाहक आहेत त्यांचा शोध घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे हे काम जनकल्याण रक्तपेढीने हाती घेतलेलं आहे. महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांमध्ये जनजागृती आणि तपासणी कार्यक्रम जनकल्याण आणि सहयोगी संस्था यांच्या मार्फत होत आहेत. जे लग्नाला इच्छुक आहेत आणि ज्यांचं लग्न झालं आहे त्यांनी गर्भधारणेपूर्वी थॅलेसेमियाची तपासणी करून घ्यावी आणि पुढची पिढी सुरक्षित करावी. लक्षात घ्या, हा आजार अनुवंशिक आहे. माहिती हीच त्याच्यावरील उपाययोजना आहे आणि लग्नाआधी छोटी तपासणी याची सुरक्षित पिढी तयार होण्याचा मार्ग आहे.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आता सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. चला वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया अशी यामागील संकल्पना आहे. यामध्ये केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले आहेत. पदफेरी पुन्हा कार्यालयात येऊन समाप्त होणार आहे. बीड जिल्ह्यात दात असलेल्या कटभूसंपादन मावेच्या घोटाळ्याच्या तपासात बीड पोलिसांनी लातूरमधून तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक केली आहे. 2023 मधील या प्रकरणात विविध कलमांसह भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून काल संध्याकाळी अटक करण्यात आली. सक्तीनं धर्मांतर केल्याकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ती फरार झाली होती. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देखील ती सापडत नव्हती. महिनाभर पोलिसांना तिनं हुलकावणी दिली. रायगड जिल्ह्यात माणगाव इथं झालेल्या भीषण रस्ता अपघातात 3 जण जागीच ठार झाले. बाजारपेठेत भरधाव टेम्पोच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे त्यानं पादचाऱ्यांना धडक दिली. मृतमध्ये रस्त्यावर चालत असलेल्या पती पत्नीचा समावेश आहे. टेम्पो चालक फरार झाला आहे. अपघातात काही दुकानदारांचंही नुकसान झालं आहे. धाराशिव जिल्हा प्रशासनानं जलसंधारणासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्हाभरात 1 लाख जलता काम पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आणि सामाजिक संस्थांची काल झालेल्या बैठकीत या मोहिमेवर चर्चा करण्यात आली. राज्याच्या विविध भागांमध्ये काल जोराचे वारे आणि विजांसह पावसानं तडाखा दिला. यवतमाळ इथं कडक उन्हामुळे वातावरण तापलेलं असताना अचानक बदल होऊन सोसाट्या वारा आणि विजांसह मुसळधार पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली. वादळी वाऱ्यामुळे उन्हाळी मूग, तीळ आणि ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं असून झाडांना लगडलेले आंबे देखील मोठ्या प्रमाणात खाली पडले. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. रत्नागिरीच्या संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुख परिसरात विजा आणि वादळांसह तासभर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आंबा पिकाचं या पावसामुळे मोठं नुकसान झालं. खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशापर्यंत सुरू झालेला नव्हता. सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा आणि शिराळ तालुक्यात काल पाऊस पडला. सांगलीत सायंकाळी आलेल्या पावसामुळे भाजीपाला विक्रेते आणि नागरिकांची तारांबळ आली. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि पाटण तालुक्यात देखील काही भागात काल दुपारनंतर पावसानं हजेरी लावली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये कमालीची घट झाली. काल दिवसभरात 40 अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद झाली होती. मात्र सायंकाळी 5:30 नंतर शहरातील अनेक भागात हलकी

आणि तुरळक पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे उन्हानं त्रस्त झालेल्या सोलापूरकरांना काही अंशिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये आज जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी सामंजस्य करार. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आकाशवाणीच्या 90वीनिमित्त पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन. आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा, आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: the top and supposed fat.
1: त्यापेक्षा देवा दाल दाल तुल पेंता पाऊस पाट. आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल.
0: त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
2: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत. जरूर एका गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: मी म्हणते जुनं ते सोनं.
1: नाही, मी म्हणते नवं तेच सोनं.
2: कशालाही नाव न ठेवता जुन्या नव्याचा समन्वय साधणारी आकाशवाणी.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून हे प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:22 आणि 20 सेकंद होत आहेत. जाणून घेऊया आजचा दिनविशेष. श्रोते हो, आज आहे जागतिक रेड क्रॉस दिन. जागतिक रेड क्रॉस आणि रेड क्रेझेंट मुवमेंटचे संस्थापक हेन्री डुनंट यांच्या जयंतीनिमित्त 8 मे रोजी जागतिक रेड क्रॉस दिन साजरा केला जातो. मानवता सेवा मदत आणि आपत्तीच्या काळात निस्वार्थपणे काम करणाऱ्या स्वयंसेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर आज जागतिक थॅलेसेमिया दिन. थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकाराबद्दल जनजागृती करणं, रुग्णांना आधार देणं आणि नियमित रक्तदानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं हा या दिवसाचा उद्देश आहे. तसंच ओडिया साहित्य विश्वातील प्रसिद्ध लेखक, नाटककार आणि समालोचक रजत कुमार कार यांचा आज स्मृती दिन. साहित्य, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना 2021 भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 8 मे 2022 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ध्रुपद परंपरेतील गुरु आणि मान्यवर गायक झिया फरीदुद्दीन डागर

यांचा आज स्मृती दिन. आजच्याच दिवशी 2013 मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला. तसंच मराठी साहित्यातील प्रसिद्ध ज्येष्ठ कवी आमाराम रावजी देशपांडे अर्थात कवी अनिल यांचा देखील आज स्मृती दिन. 8 मे 1982 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. श्रोते हो, हे होते आजचे ठळक दिनविशेष.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रेयो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोते हो, गेल्या तीन भागांमध्ये आपण जनगणना 2027 याची तयारी, त्याचा प्रारूप आराखडा आणि याबद्दलची माहिती कशी संकलित केली जाते याबद्दल सविस्तर जाणून घेत आहोत आणि त्याकरता आपण दिलखुलास कार्यक्रमात आमंत्रित केलंय जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांना. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलंय, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
2: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी,
1: अच्छा,
2: किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवर करण्यासाठी.
1: बरोबर.
2: जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत, छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबानी काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही, पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शनास येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं ती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्या काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी ह्या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्य संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
2: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचं प्रमुख कोण, आणि पहिला टप्पा जो घर यादी व घरगणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणार एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो एब्रिज हाऊस लिस्ट.
1: ओके.
2: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणना घर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तो दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
1: बरोबर.
2: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना केला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारण

0: साधारणपण किती लोकांची माहिती संकलित करायची हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही साधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे हे तक्ते जे आहेत आमचे हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशनने आम्ही प्रकाशित करतो तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे ह्याचे नियोजन ठरत असतं.
1: सर आपण आता कुटुंबाबद्दलची माहिती जाणून घेतली तर त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे की मगाशीपासून तुमच्या बोलण्यात उल्लेख येतो की पिण्याच्या पाण्याचा. तर पिण्याचं पाणी असेल, घराला दिलेली वीज जोडणी असेल किंवा त्याच्यासाठी घरामध्ये उपलब्ध असलेली स्वच्छतागृह असतील आणि स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं इंधन हा एक त्यातला भाग महत्त्वाचा आहे. तर याची माहिती नेमकी कशासाठी संकलित केली जाते?
0: आता शासनामार्फत खरं तर लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. लोकांच्या उन्नतीसाठी जीवनमान उंचवण्यासाठी अनेक योजना अनेक क्षेत्रामध्ये त्याची आखणी केली जाते. तर हे जर तुम्ही बघाल तर पिण्याचं पाणी हे लोकांच्या दैनंदिन आरोग्याशी संबंधित असे भाग आहे घटक आहे. तर जास्तीत जास्त कुटुंबांना एक सेफ ड्रिंकिंग वॉटर म्हणजे ज्याला आपण संकल्पना करूया की पिण्याचं पाणी हे स्वच्छ असावं आणि ते त्यांना सार्वजनिक नळ असतील किंवा त्यांच्या वैयक्तिक घरात जे नळ असतील त्याच्या माध्यमातून उपलब्ध व्हावं ज्याला आपण म्हणूया ट्रीटेड ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम ट्रीटेड सोर्स अशा पद्धतीच्या योजना आखण्यासाठी म्हणून पिण्याच्या पाण्याची आपण माहिती संकलित करतो. प्रकाश स्रोत जर आपण विचार केला तर आपण कुटुंबाच्या म्हणजे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल दोन्ही कुटुंबाशी खूप निगडित असा प्रश्न आहे. त्यामध्ये विजेची उपलब्धता किती घरांना विजेची जोडणी उपलब्ध आहे अशा पद्धतीने ही माहिती संकलित होते. मग ह्यामध्ये आम्ही कुटुंब कशाच्या स्त्रोतमध्ये वीज पासून अगदी पारंपरिक सोलर असेल किंवा कुटुंबांना वीज जोडणी पण नाही सोलर पण नाही तर ते पारंपरिक तेल दिवे वापरत असतील अशा पद्धतीची माहिती आम्ही संकलित होतो. तर ह्याचं एक निरीक्षक असतं की कुठल्या भागासाठी आपला काही नियोजन करायचं आहे ही माहिती येते. स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची उपलब्धता ही आपल्याकडे खूप महत्त्वाची आहे आणि शासनाने ह्यासाठी अनेक योजना आखलेल्या आहेत. घरोघरी स्वच्छतागृह किंवा स्नानगृहाची उपलब्धता यासाठी योजनांची अंमलबजावणी झालेली आहे. तर स्वच्छगृहामध्ये ती कशी आहेत की सेप्टिक टँक आहे का त्याची जोडणी ड्रेनेज लाईनला झालेली आहे अशा पद्धतीची माहिती संकलित होते. ती आपल्याला कुटुंबाच्या वापरासाठी आहेत का सामायिक वापरासाठी आहेत किंवा सार्वजनिक वापरासाठी आहेत अशा पद्धतीची माहिती संकलित केली जाते. आणि ह्या सगळ्या माहितीचा मुख्य उद्देश हाच असतो की आपलं गृहनिर्माण धोरण जे आपण आखतो त्यामध्ये आपल्याला सोयी किंवा सुविधा कशा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने देता येतील ह्याचा एक उद्देश असतो.
1: बरं,
0: इंधनाचा प्रश्न हा आपल्या इथे विचार केला तर स्वयंपाकघरात कार्यरत असणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत असलेला असा एक प्रश्न आहे. जळाऊ लाकूड जिथे इंधन म्हणून वापरलं जातं तिथे काही ठिकाणी असं निदर्शनास आलेलं आहे की श्वसन मार्गाचे काही आजार असतील किंवा इतर काही आजार असतील हे स्त्रियांना होऊ शकतात. म्हणून स्वच्छ इंधनाचा प्रचार प्रसार आणि त्यासाठी असणारं अनुदान किंवा उज्ज्वला योजनेसारख्या योजना ह्या राबवण्यात आल्या आहेत. तर स्वयंपाकघरामध्ये म्हणजे कुटुंबाला स्वतंत्र स्वयंपाकघर उपलब्ध आहे का आणि तुम्ही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करता का आणि करत असाल तर कुठलं इंधन तुम्ही वापरता अशा पद्धतीची एक माहिती संग्रहित केली जाते जनगणनेमध्ये जी स्त्रियांच्या आरोग्याशी खूप निगडीत आहे असं मला वाटतं.
1: सर, याच्यामध्ये जेव्हा आपण जनगणना सुरू करतो त्यावेळेला ग्रामीण भागातही जनगणना जसं तुम्ही मागाशी उल्लेख केला तसं शहरी भागात पण होतो, पण या दोन घटकांमधली तफावत तू कशी दिसते जनगणना करताना आणि काय काय अडचणी असू शकतात त्याच्यामध्ये?
0: मी तर म्हणेन की खरं तर जनगणनामध्ये सुविधांमधील तफावत किंवा आकडेवारीमध्ये तफावत अशी अपेक्षित नाहीये.
1: अच्छा.
0: कारण ग्रामीण आणि शहरी भागांसाठी ज्या उपलब्ध सुविधा आहेत त्यांचं कम्पॅरिझन टाइम सिरीज अनालिसिसमध्ये त्या त्या भागाशी करणं जास्त संयुक्तिक ठरेल किंवा त्याचे तुलनात्मक अभ्यास आपण तसं करू शकतो.

0: तर जनगणने अंतर्गत आम्ही दोन संकल्पना वापरू शहरांसाठी. एक संविधानिक शहर म्हणजे ज्याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायती, नगर परिषदा किंवा कटक मंडळ यांचा समावेश होतो. आणि दुसरे एक संकल्पना जनगणना शहर आहे, म्हणजे जे आता गावं आहेत प्रत्यक्षात गावं आहेत पण ते काही निकष पूर्ण करतात. तर त्यात प्रामुख्याने तीन निकष आहेत की त्या गावाची लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त असावी, तेथील लोकसंख्येची घनता ही प्रति स्क्वेअर चौरस किलोमीटर 400 पेक्षा जास्त असावी, आणि तेथील पुरुष लोकसंख्या जी आहे त्यातील 75% पुरुष हे कृषीयेतर क्षेत्रामध्ये कार्यरत असावे. तर अशा गावांना आम्ही जनगणना शहरं मानतो. भविष्यामध्ये जेव्हा केव्हा संविधान शहरांची निर्मिती होते त्यावेळेला असं निदर्शनास आलंय की जनगणने अंतर्गत जी ही जनगणना शहर स्वतंत्र आकडेवारी रिलीज झाली होती अशा शहरांचं संविधानिक शहरांमध्ये रूपांतर किंवा वर्गीकरण किंवा नोटिफिकेशन झालेलं आहे. तर तफावतीपेक्षा मी असं म्हणेन की ग्रामीण आणि शहरी भागासाठी परस्पर पूरक अशी आकडेवारी जनगणना खरं तर प्रकाशित आणि प्रसिद्ध करत असते.
1: बिलकुल, म्हणजे त्यात तफावत असण्याचं काही कारण नाही.
0: बिलकुल.
1: तर याच्यात आणखी एक घटक म्हणजे डिजिटल नकाशांवरती घरांचं स्थान, त्याला आपण जिओ टॅगिंग म्हणतो, तर त्याचे फायदे नेमके काय?
0: आता जेव्हा आपण स्वगणना करतो तेव्हा स्वगणना करताना प्रामुख्याने आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही ज्या इमारतीमध्ये किंवा ज्या ठिकाणी राहत आहात त्या क्षेत्राला, त्या गावाला म्हणा किंवा त्या वॉर्डला म्हणा, आम्ही छोट्या छोट्या घर यादी गणमध्ये विभागलेला आहे. आणि असा एक छोटा घर यागट प्रगणकाला क्षेत्र कार्यासाठी दिला जातो. तर जी इमारत जिथं तुम्ही राहत आहात ह्याचं अचूक जिओ टॅगिंग किंवा त्याचं लोकेशन अचूकरित्या आपण त्या स्वगणना पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या नकाशावर चिन्हांकित आवश्यक आहे, जेणेकरून असे छोटे घर गट प्रगणकाला दिलेले आहेत तो तुम्ही चिन्हांकित केलेला भाग त्या संबंधित प्रगणकाला जो घर यादी गट वाटप केलेला आहे त्याला तो तिथे त्यांच्या डेटाबेसमध्ये ऑटो पॉप्युलेट होईल किंवा तो तिथे दिसेल. मग ती इमारत जर त्या प्रगणकाच्या मोबाईलवरती दिसली तर तुम्ही जो दिलेला स्वगणना आयडी आहे तो मॅच होण्याची शक्यता जास्त असते. पण तुम्ही जर तुमचं स्थान चुकीच्या ठिकाणी चिन्हांकित केलं तर होऊ शकतं की तुमची इमारत दुसऱ्या प्रगणक गटात चुकीने दाखवली जाईल, नोंदवली जाईल. तिथे तुमच्याकडे स्वगणना आयडी आहे पण तुम्ही स्थान चुकीचं दिल्यामुळे ते दुसऱ्या प्रगणक मोबाईलमध्ये क्लासिफाय झालं आणि त्यामुळे प्रगणक जेव्हा तुमच्या घरी व्हिजिट करतील त्यावेळेला तुमचा स्थान निश्चिती न झाल्यामुळे सेल्फ एन्युमरेशन आयडी किंवा स्वगणना क्रमांक असून देखील तुम्हाला पुन्हा नव्याने पूर्ण माहिती द्यावी लागू शकते. तर त्यासाठी हे आपलं स्थान जे आहे जिथे आपण राहता हे अचूकरित्या चिन्हांकन खूप आवश्यक आहे.
1: अगदी करा की त्याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे.
2: श्रोतो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसनकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद या पुढच्या भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र होते आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: आशा भोसले यांनी गायलेले होते. रमेश अणकर यांचं गीत, संगीत वसंत प्रभू यांचं होतं.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी, घोटपेठ, चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आज प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी. डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशी सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊ. मानवटकर कॉलेज कडे.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1444 वर संपर्क साधा।

0: फिर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरात रवींद्र भट यांचं गीत आपण ऐकलं, संगीत सुधीर फडके यांचं आणि चित्रपट ते माझे घर.
1: बदला बदला सवय बदला.
2: बस मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. ता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार कर. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
4: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
3: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
4: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
3: आकाशवाणी चंद्रपूर.

0: बांधावरन कोण आली ही आहे बांधावरन कोण आली ही धारण बेली नकरेल संतुजना गाव म्हणतात मला गो बाजीराव
1: अरे हाय सर मग पोरा

जयवंत कुलकर्णी आणि आशा भोसले यांच्या स्वरातली होतं प्रखर नायक यांचं गीत. संगीत बाळ परसुले यांचं होतं. चित्रपट तेवढं सोडून बोला. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझा मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 मिनिटांनी जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा.

जगाच्या पाठीवर चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलं आहे. कधी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकत आहात. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला आहे. आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या केंद्रावरून.

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देते. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आज देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदल्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 6.4 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल देशभरात भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारताची शांतता एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची कुशलता तयारी आणि समन्वय दिसून येतं असं समाज माध्यमावरील आपल्या संदेशात सांगितलं. पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं दिली आहे. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी होणार आहे. राज्यपाल आर एन रवी यांनी काल पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित केली. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर शपथविधी समारंभाची तयारी सुरू असून या सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोलकाता इथं नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक घेणार असून यावेळी पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. तमिळनाडूमध्येही नवीन सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला 18 आकडा गाठण्याबाबत विविध राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. काल द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमके आणि एआयएडीएमके या दोन पक्षांनी आपल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठका घेतल्या. दरम्यान राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांनी केलेल्या मागणीनुसार व्हीसीके, सीपीआय आणि सीआयएम या पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांची एक महत्वपूर्ण बैठक आज होणार असून या बैठकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या टीव्हीकेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता आहे. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील विविध आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आज सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मोठ्या संख्येनं कर्मचारी सहभागी झाले होते. दिल्ली आणि कोहिमामध्ये मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांकडे एकत्रितपणे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची एक मोठी संधी उपलब्ध आहे असं मत व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल झालेल्या भारत व्हिएतनाम व्यापार मंचाच्या कार्यक्रमात व्यक्त केलं. त्यांनी भारतीय कंपन्यांना विशेषतः आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना व्हिएतनाममध्ये गुंतवणूक करण्याचं निमंत्रण दिलं. भूतकाळात दोन्ही देशांनी परस्पर सहकार्याच्या बळावर अनेक आव्हानांचा सामना केला आहे. व्हिएतनामचे माजी राष्ट्राध्यक्ष हो ची मिन आणि भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी

दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न केले. या राजकीय विश्वासाच्या बळावर 2016 पासून द्विपक्षीय संबंधांनी नवी शिखर गाठली आहेत असंही लाम यांनी नमूद केलं. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काल अबुधाबी इथं भारत फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील त्रिपक्षीय बैठकीत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र राज्यमंत्री आणि भारतासाठीच्या विशेष दूत रिम अल हशिमी तसंच फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सरचिटणीस मार्टिन ब्रियन्स उपस्थित होते. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या तीनही देशांनी आपली भागीदारी अधिक बळकट करण्यावर आणि स्पष्ट कालमर्यादा असलेली एक कृती योजना तयार करण्यावर सहमती दर्शवली. या भेटीदरम्यान मिस्री यांनी मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक खालदून अल मुबारक यांचीही भेट घेतली आणि गुंतवणूक सहकार्याबाबत चर्चा केली. तत्पूर्वी मिस्री यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य राज्यमंत्री रिम अल हशिमी यांचीही चर्चा केली. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात वाढत असलेल्या धोरणात्मक भागीदारीचा त्यांनी आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशातील सरकारी अन्नधान्याचा साठा 604 लाख टनांहून अधिक झाला आहे. हा साठा अनिवार्य सुरक्षित साठ्याच्या गरजेपेक्षा जवळपास तिप्पट आहे अशी माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. गहू आणि तांदळाच्या या भक्कम साठ्यामुळे देशभरातील कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी अन्नधान्याचा अखंड पुरवठा होईल. अन्नधान्याची प्रभावी खरेदी, पिकांचं उत्तम उत्पादन आणि शेतकऱ्यांना मिळणारा सातत्यपूर्ण पाठिंबा यामुळे देशाची अन्न सुरक्षा, शेतकरी कल्याण आणि एका सुदृढ भविष्याप्रती असलेली कटिबद्धता अधिकच बळकट होत आहे असंही जोशी यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या महायुद्धात सोव्हियत संघाच्या विजयाच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यादरम्यान रशियानं युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात आजपासून 10 मे पर्यंत युद्धविरामाची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निर्णयानंतर रशियन संरक्षण मंत्रालयानं ही घोषणा केली. यावेळी होणाऱ्या संचलनादरम्यान युक्रेननं मॉस्कोवर कोणताही हल्ला केल्यास मध्य किववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला होऊ शकतो असं रशियानं म्हटलं आहे. दरम्यान जवळपास 2 दशकात प्रथमच या वर्षीचं संचलन रणगाडे, क्षेपणास्त्र आणि इतर अवजड उपकरणांशिवाय होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेलं नवं 10% जागतिक आयात शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय न्यूयॉर्क इथल्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या एका खंडपीठानं दिला आहे. ट्रम्प यांनी व्यापार कायद्याअंतर्गत राष्ट्राध्यक्षांना काँग्रेसनं दिलेल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन कृती केली आहे असं खंडपीठानं म्हटलं आहे. अनेक लहान उद्योगांनी या शुल्काला न्यायालयात आव्हान दिलं होतं. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी ट्रम्प यांनी गेल्या वर्षी लागू केलेल्या जागतिक आयात शुल्काला स्थगिती दिल्यानंतर हे नवं शुल्क लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर ट्रम्प प्रशासनानं 24 जुलैपर्यंत हे तात्पुरतं 10% शुल्क कायम ठेवण्यासाठी 1974च्या व्यापार कायद्याचं कलम 122 या दुसऱ्या एका कायद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला. खंडपीठाचा हा निर्णय ट्रम्प प्रशासनासाठी आणखी एक कायदेशीर पराभव ठरला आहे. आरोग्य सेवेमध्ये जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अर्थात एआयचा वेगवान वापर करण्यासाठी इंडिया एआय आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्था अर्थात आयसीएमआरनं काल नवी दिल्लीत एक सामंजस्य करार केला. ही भागीदारी एआयच्या जबाबदार आणि व्यापक वापराद्वारे आरोग्य सेवेचे परिणाम सुधारण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. या सहकार्याअंतर्गत दोन्ही संस्था त्यांच्या पूरक सामर्थ्याचा उपयोग करतील. यात इंडिया एआयच्या संगणकीय पायाभूत सुविधा, डेटा सेट प्लॅटफॉर्म आणि एआय कौशल्य विकास उपक्रमांसोबतच आयसीएमआरचं संशोधनातील कौशल्य आणि मेडिकल इन्फॉर्मेशन डेटा फॉर एआय सोल्युशन्स चौकट यांचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री लखनौ इथं सुरू असलेल्या सामन्यात पावसामुळे अडथळा आल्यानं निकालासाठी डीएलएस पद्धतीचा वापर करण्यात आला. यानुसार लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 9 धावांनी पराभूत केलं. विजयासाठी 213 धावांचं आव्हान समोर असताना रॉयल चॅलेंजर्सनं 203 धावा केल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सनं 19

0: षटकात 3 गड्यांच्या बदलात 209 धावा उभारल्या होत्या. पावसामुळे वारंवार व्यत्यय आल्यानं हा सामना प्रत्येकी 19 षटकांचा करण्यात आला आणि बंगळुरू संघासमोर DLS नुसार 213 धावांचं सुधारित लक्ष ठेवण्यात आलं. लखनौ संघाकडून मिल मार्शनं 56 चेंडूत 111 धावांची खेळी केली तर बंगळुरूसाठी रजत पाटीदारनं 31 चेंडूत 61 धावांचं योगदान दिलं. मिचेल मार्शला सामनावीर गौरवण्यात आलं. आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दिल्लीत सामना होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं आज पदफेरी मॅरेथॉनचं विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडं जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो नाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8:41 झालेत. 27 कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. गांधी वंदना.

0: आजच्या गांधी वंदना या कार्यक्रमामध्ये गांधीजींचा लोकसंग्रह याविषयी डॉक्टर अनिकुमार काटकर यांचं भाषण ऐकूया.
1: गांधीजींचा लोकसंग्रह. उपभोग्य वस्तूंच्या बाबतीत गांधीजींची वृत्ती पूर्णपणे असंग्रहाची होती. खऱ्या सेवकाने धनाचा किंवा भौतिक वस्तूंचा संग्रह करता कामा नये अशी त्यांची शिकवण होती. परंतु एका बाबतीत मात्र त्यांचा संग्रह जगातील मोठ्यात मोठ्या अरबो खरबोपती श्रीमंतांनाही मागे टाकणारा होता. तो म्हणजे त्यांचा लोकसंग्रह. गांधीजींनी नाना प्रकारे आणि नाना दर्जाची इतकी माणसे जवळ केली होती की राजकीय नेत्यांची गोष्ट तर दूरच, मोठमोठ्या धर्मप्रवर्तकांना देखील त्यांच्या इतके प्रचंड कर्तृत्वाचे अनुयायी मिळाले नाहीत. याचे कारण असे की एखाद्या माणसातील गुण अचूक हेरून देशकार्यासाठी त्याचा उपयोग करून घेण्याची अद्भुत किमया गांधीजींजवळ होती. सरदार वल्लभभाई पटेलांसारख्या त्यांच्या काही खट्याळ अनुयायांनी पहिल्या भेटीत खरे तर त्यांची उपेक्षा किंवा टवाळीच केली होती. परंतु गांधीजींच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली की लोहचुंबकाकडे लोखंडने धाव घ्यावी त्याप्रमाणे तो त्यांच्याकडे ओढला जाई. इतरांच्या दृष्टीला त्या व्यक्तीत लाख दोष दिसत असले तरी गांधीजींना हटकून तिच्यातील केवळ गुणच दिसत. त्यांची नजर कसलेल्या रत्नपारख्याची होती.

म्हणूनच ते माणसातील गुण अचूकहेरीत अर्थात त्यांना त्यांच्यातील दोष दिसत नसत असे नाही, परंतु त्या दोषांसह ते माणसाचा स्वीकार करीत आणि त्यांच्यातील दोष काढून टाकण्याचा प्रयत्न करीत. गांधीजींच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःचा विकास किती झपाटे करून घेतला हे पाहिले की आश्चर्याने थक्क व्हायला होतं. दक्षिण आफ्रिकेचा दौरा करून परत आल्यावर नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी डिसेंबर 1922 मुंबईच्या टाऊन हॉलमध्ये गांधीजींविषयी एखाद्या दृष्ट्याच्या भविष्यवाणीसारखे जे गौरवपूर्ण उद्गार काढले होते ते कालांतराने तंतोतंत खरे ठरले. गोखले म्हणाले होते की गांधीजींमध्ये असे अद्भुत सामर्थ्य आहे की त्यांच्या योगे ते आपल्या संपर्कात येणाऱ्या सामान्य व्यक्तींमधूनही शूर, वीर आणि हुतात्मे निर्माण करतात. त्यांच्या सानिध्यात कोणतीही अशोभनीय गोष्ट करण्याची माणसाला स्वतःलाच लाज वाटते. गांधीजींची विशिष्ट कार्यपद्धती आणि प्रखर शिस्त पाहून अनेकदा काही लोक त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत, परंतु गांधीजी केवळ आपल्या प्रेमाच्या जोरावर त्यांना पुन्हा आपल्याकडे खेचून आणत. गांधीजींच्या लोकसंग्रहाची पद्धत कशी होती हे सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ श्री जे सी कुमारप्पा यांनी सांगितलेल्या एका स्वानुभवावरून लक्षात येईल. श्री कुमारप्पा 1929 साली उच्च विद्या विभूषित होऊन अमेरिकेहून परतले. ते त्यांनी अर्थशास्त्रात अभ्यास करून ब्रिटिशांनी आपल्या करपद्धतीने भारताची कशी पिळवणूक चालविली होती त्याचा इतिहास देणारा एक प्रबंध लिहिला होता. कोणाच्या तरी सल्ल्यावरून त्यांनी तो गांधीजींना वाचावयास दिला. गांधीजींनी तो वाचून त्यांना साबरमती आश्रमात भेटावयास बोलावले. तोपर्यंत श्री कुमारप्पा यांनी गांधीजींना पाहिले सुद्धा नव्हते. ते अस्सल विलायती पोशाखात गांधीजींना भेटावयास गेले. गांधीजींनी पहिल्याच भेटीत त्यांच्यामधील सुप्त शक्ती ओळखली आणि गुजरातच्या ग्रामीण भागाची आर्थिक पाहणी करण्याचे काम त्यांनी करावे असे सुचविले. गुजरात भाषा आपल्याला येत नसल्यामुळे ते काम आपल्याला जमणार नाही असे श्री कुमारप्पा यांनी गांधीजींना सांगितले, परंतु गांधीजींनी त्यांना तसे सोडले नाही. गुजरात विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्या मदतीने त्यांनी ते काम करावे असा मार्ग त्यांनी काढला आणि त्यांना विद्यापीठाचे उपकुलगुरू आचार्य काका कालेरकर यांच्याकडे पाठविले. त्यांचा एकूण पोशाख आणि गुजराती भाषेचे अज्ञान पाहून त्यांना ते काम जमणार नाही असे काकासाहेबांचे मत पडले. ते ऐकून श्री कुमारप्पा यांचा इतका विरस झाला की ते गांधीजींना न भेटच मुंबईला निघून गेले. ही हकीकत गांधींना कळताच त्यांनी कुमारप्पांना पुन्हा परत बोलाविले आणि पाहण्याचे काम हाती घ्यायला लावले. याच वेळी त्यांची जगप्रसिद्ध दांडयात्रा सुरू झाली. त्यात ते पकडले गेले. तेव्हा त्यांनी आपल्या गैरहजेरीत यंग इंडिया हे साप्ताहिक चालवण्याची जबाबदारी श्री कुमारप्पांना सोपविली. अशा प्रकारचे काम पुरी कधी केले नसल्याचे सांगून ते आपणास अजिबात जमणार नाही असे श्री कुमारप्पांनी सांगितले. त्यावर गांधीजी त्यांना म्हणाले, तुमच्या लिखाणाच्या पात्रतेबद्दल निर्णय देण्याचा अधिकार संपादक या नात्याने माझा आहे, तुमचा नव्हे. अखेर श्री कुमारप्पांनी ते मान्य केले आणि खरोखरच ते उत्कृष्ट संपादक असल्याचे कालांतराने सिद्ध झाले. त्यांना स्वतःला त्यांच्यातील जो गुण समजला नव्हता तो गांधीजींनी अचूक हेरला आणि म्हणूनच जुन्या सहकाऱ्यांना बाजूस सारून त्यांनी या अगदी नवीन गृहस्थावर इतकी महत्वाची जबाबदारी सोपविली होती. यंग इंडिया हे गांधीजींचे मतपत्र होते. त्याचे संपादन हे येरा गाळ्याचे काम नव्हते, परंतु त्यात श्री कुमारप्पा चांगले यशस्वी झाले. कालांतराने श्री कुमारप्पा हे गांधीवादी अर्थशास्त्राचे अत्यंत प्रमुख असे

0: अधिकार भाष्यकार म्हणून गणले जाऊ लागले.
1: आताच आपण गांधीजींचा लोकसंग्रह या विषयासंदर्भात डॉक्टर अनिल कुमार काटकर यांचं भाषण ऐकलं. आता नरसिंह मेहता यांची हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना ऐकूया.

0: बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब, क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
1: गांधी वंदना हा साप्ताहिक कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते, आता जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा संदेश ऐकूया.
2: नमस्कार, मी वसुमना पंत, जिल्हाधिकारी चंद्रपूर. जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे, 1 मे पासून महाराष्ट्र राज्यात सेन्सस 2026 कार्यक्रम चालू होत आहे. सेन्सस हा एक खूप महत्वपूर्ण कार्यक्रम आहे, जेणेकरून नागरिकांची अचूक माहिती मिळेल आणि त्यानुसार शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच पायाभूत सुविधा यासारखी महत्वाकांक्षी योजनांवर आपल्याला नियोजन करता येते. 1 ते 15 मेचा जो कालावधी आहे, हे स्व जनगणना म्हणजे सेल्फ एन्युमरेशन साठी आहे. याच्यासाठी नागरिक स्वतः census.gov.in ची वेबसाईटला लॉग इन करून सेल्फ एन्युमरेशन करून स्वतःची माहिती भरता येते. हा माहिती तुम्ही मराठीमध्ये पण भरता येईल. त्याच्यानंतर तुमच्याकडे एक कोड निर्माण होईल आणि त्या कोड जेव्हा एन्युमरेटर तुमच्या घरात येईल त्याला देईल. 15 मे पासून ते 15 जून पर्यंत आपल्याकडे एन्युमरेटर आपल्या घरी येतील, घरी भेट देतील आणि भेट घेतल्यावर तुमच्याकडून काय माहिती आपल्याला जनगणनासाठी लागणार आहे ते विचारतील. माझी सर्व नागरिकांना आवाहन आहे की तुम्ही जास्तीत जास्त 1 ते 15 मे दरम्यान सेल्फ एन्युमरेशन करावी लॉग इन आय डी वर जाऊन. आणि जर तुम्ही सेल्फ एन्युमरेशन केलं नसेल तर 15 मे नंतर जेव्हा तुमच्याकडे एन्युमरेटर तुमच्या घरी येतील त्यांना अचूक माहिती द्यावी आणि त्यांना सहकार करावी. जनगणना हा 2011 नंतर 2026 भारतात होत आहे. हा जनगणनावरून प्राप्त झालेली जो काही माहिती आहे ते सरकारला पुढे नियोजन आणि महत्वाकांक्षी स्कीम योजना बनवण्यासाठी खूप हेल्पफुल राहणार आहे. त्यामुळे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की हा राष्ट्र कामामध्ये तुम्ही सर्वांनी आमचा सहकार करावे. धन्यवाद.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
1: आकाशवाणी चंद्रपूर.

0: ड्रग्स पासून मुक्त व्हा, नालसाची मदत घ्या. नालसाच्या टोन युनिटची 1500 वर संपर्क साधा.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरशी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आतापासून 10 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आधीपासून आतापर्यंत आपण विविध प्रसारण सेवेचे कार्यक्रम ऐकत होतात. हे कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्राने सहक्षेपित केलेत. आता 10 वाजलेत. मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेऊया. कार्यक्रमात सुरुवातीला हे आहे शांताराम नांदगावकर यांचं गीत संगीत अन पौडवाल यांचं. ऐका अनुराधा पौडवाल.

गम्मत जम्मत विटातलं अनुराध पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलेत. आता ऐकूया घोळात घोळ चित्रपटातलं सुधीर नांदोडे यांचं गीत. संगीत आहे अनिल मोहिले यांचं, स्वर ज्योत्स्ना हर्डीकर आणि अनुपमा देशपांडे यांचं आहे.

घोळ्यात घोळ्या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात. आता ही पोरगी कुठची या चित्रपटातलं गीत ऐकूया.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवार सकाळी 7:40 मिनिटांनी जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअर नव्या दिशा.

स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं, हे होतं नितीन आरे यांचं गीत. संगीत किशोर रानडे यांचं होतं. चित्रपट क्षण. आता ऐकूया नीलकंठ मास्तर या चित्रपटातलं गीत.

नीलकंठ मास्तर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि श्रोते या गीतानंतर आता हरियाणा रे जिंदाबाद चित्रपटातलं गीत ऐकूया.

0: शुद्ध मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला त्या आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम

0: प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
0: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर. जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: तो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.
3: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
4: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाही तर तुझ पाय.
5: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं वा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
2: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
5: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
2: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
1: करिअरच्या नव्या दिशा. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 10:33 झालेत. आता हिंदी चित्रपट संगीताचा आनंद घेऊया.

0: दम लगा के है श्याम या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं आणि आता ऐकूया टायगर जिंदा है या चित्रपटातलं गीत.
1: सत श्री अकाल, नमस्कार, आदाब. ये है ऑल इंडिया रेडियो का अमृतसर.

0: हेलो
1: हेलो फरमाइश
0: हेलो
1: हेलो लियावर
0: मलाही फोन करायचा आहे मलाही फोन करायचा आहे
1: कुठे
0: हेलो फरमाइश आणि हेलो आपली आवड या कार्यक्रमात
1: वाह छान
0: अरे पण कुठे नंबर
1: 0712-254-634 या फोन नंबर वर
0: आता वेळही संदे
1: प्रत्येक मंगळवारी काही 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश ही चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गाण्याची आवड आपण कळवू शकतो
0: अरे वा मग ते गाणं ऐकायचं कधी
1: सांगतो ना प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत
0: हॅलो

सागर चित्रातलं एस पी बालसुब्रमण्यम आणि साऱ्यांनी गायलेलं हे होतं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत राहुल देवबर्मन यांचं होतं. हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमामध्ये गीतांचा आनंद आपण घेत आहात. आता ऐकूया तेरे नाम चित्रपटातलं. उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं.

तेरे नाम चित्रपटातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. आता ऐकूया नाराज या चित्रपटातलं गीत.

0: आकाशवाणी से चंद्रपुर केंद्र आहे. सकाळचे आकाशलेत जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त थॅलेसेमिया मुक्त भारत सक्षम भारत या विषयावर डॉक्टर स्वप्नील चांदेकर रोगनिदान तज्ज्ञ ICMR चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. श्रोते हो, आज या धकाधकीच्या स्पर्धेच्या युगात आपण बरेच आजारांचे नाव ऐकत असतो. काही संसर्गजन्य असतात, काही चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव यामुळे होतात, तर काही आजार असे आहेत जे अनुवंशिक आजार आहेत आणि त्यात बरेच आजार येतात. याच आजारांमधला एक आजार म्हणजे थॅलेसेमिया आजार. श्रोते हो, थॅलेसेमिया हा अनुवंशिक आजार म्हणता येईल आणि त्यामुळे शरीराची हिमोग्लोबिन आणि निरोगी लाल रक्तपेशींची तयार करण्याची क्षमता प्रभावित होते. यात बरेच समज गैरसमज असतात. श्रोते हो, आज हे 8 मे, आज आपण जागतिक थॅलेसेमिया दिवस साजरा करत असतो. चला तर याच विषयी सविस्तर जाणून घेऊया आजच्या मुलाखतीतून. आणि यासाठी आपण आपल्या चंद्र आकाशवाणी स्टुडिओ मध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर स्वप्नील चांदेकर, रोगनिदान तज्ञ ICMR चंद्रपूर यांना. सर, कार्यक्रमात आपली मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, आज आपण जागतिक थॅलेसेमिया दिवस साजरा करतो आहोत, तर आपण सर्वप्रथम बघूया की थॅलेसेमिया म्हणजे नेमकं काय आहे. सर,
2: थॅलेसेमिया हा अनुवांशिक

0: आजार आहे, हेरिडिटी डिसऑर्डर. हा आजार रक्ताशयाचा आजार आहे. या आजारामध्ये आपलं बीटा ग्लोबिन जीन आहे जे ब्लड बनवतो त्यात डिफेक्ट असतो. यामध्ये आपल्या शरीरामधले जे हिमोग्लोबिन आहे तयार होण्याचे प्रक्रिया विस्कळीत होते, ज्यामुळे शरीरातील आरबीसी जे लाल पेशी म्हणतात ते कमी होतात. ब्लड म्हणजे जे आरबीसी असेल ते कमी होतात. तर त्यामुळे त्या पेशंटला सिव्हिअर अॅनिमिया, हे आपण रक्तक्षय होतो, त्या पेशंटला सिव्हिअर अॅनिमिया होतो.
1: तर सर, हा जो दिवस आज आपण साजरा करतो आहोत, या दिवसाची नेमकी पार्श्वभूमी, इतिहास काय सांगायला, केव्हापासून दिवस आपण साजरा करतो आहोत सर?
0: हा जागतिक जे थॅलेसिमिया दिवस आहे हा 8 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात 1994 पासून सुरुवात झाली आहे. याचा इतिहास म्हणजे जे इंटरनॅशनल थॅलेसिमिया फेडरेशनचे जे संचालक होते त्यांचं नाव होतं पॅनोस, यांनी आपल्या मुलाच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिवस दिवसाची सुरुवात करण्यात आली आहे. कारण त्यांच्या मुलाला थॅलेसिमिया होता.
1: अच्छा.
0: त्यांचा मुलगा थॅलेसिमियामुळे दगावला, तर त्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी हा दिवस सुरू करण्यात आलेला आहे.
1: अच्छा. तर सर, आजच्या या दिवसाचं नेमकं महत्व काय सांगाल सर आपण?
0: थॅलेसिमिया हा आजार अनुवांशिक आहे आणि हा आजार समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी, रुग्णांना आधार देण्यासाठी आणि या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक असलेले रक्त चाचण्या करण्यासाठी या दिवसाचं महत्व आहे.
1: अच्छा. तर सर, जसं आता आपण सांगितलं की थॅलेसिमिया हा एक अनुवंशिक आजार आहे, पण अजून काय कारण आहे यासाठी सांगता येईल, कशामुळे नेमका हा होतो?
0: जसं सांगितलं, हा आजार अनुवंशिक, तर आई वडिलांना असेल हा आजार, तर थॅलेसिमियाचे बरेच प्रकार असतात. थॅलेसिमिया ट्रेट, थॅलेसिमिया मेयर, हे दोन प्रकार असतात. जे थॅलेसिमिया ट्रेट असेल त्या व्यक्तींना ही साइन्स अँड सिम्पटम्स म्हणजे दिसत नाही. तर त्या अगर आई वडिलांना थॅलेसिमिया ट्रेट असेल शकतो, मुलांना होऊ शकते, त्यात 25% प्रमाण मुलांमध्ये येण्याचे थॅलेसिमिया मेजर होण्याचे असतात.
1: तर सर, आताच आपण दोन प्रकार सांगितले, तर या संदर्भात नेमकं सांगा ना सविस्तर पद्धतीने की हे प्रकार कोणते आहेत आणि कशा पद्धतीने ते ओळखले जातात.
0: थॅलेसिमियाचे मुख्य प्रकार अल्फा थॅलेसिमिया आणि बीटा थॅलेसिमिया आहे. तर आपण बीटा थॅलेसिमिया बद्दल बोलू. बीटा थॅलेसिमिया मध्ये पण तीन प्रकार येतात.
1: अच्छा.
0: बीटा थॅलेसिमिया मायनर, त्याला ट्रेट म्हणतो, त्यालाच आपण आपल्या भाषेत वाहक म्हणतो. बीटा थॅलेसिमिया इंटरमिडिया, बीटा थॅलेसिमिया मेजर, जे सिव्हिअर फॉर्म ऑफ डिसीज असतात बीटा थॅलेसिमिया मेजर. आणि जे ट्रेट आहे बीटा थॅलेसिमिया ट्रेट, ते वाहक असतात. जसं मी सांगितलं, आई वडिलांना जे ट्रेट असेल, आई ट्रेट असेल, वडील ट्रेट असेल, तर बाळामध्ये होण्याचे चान्सेस असतात, थॅलेसिमिया मेजर होण्याचे चान्सेस असतात.
1: तर मला इथे एक विचारायचं आहे की जसं आपण सांगितलं की अनुवंशिक आहे, पण जसं आता एका घरात जर 2 किंवा 3 मुलं असतील तर त्यात तिघांनाही होऊ शकतो?
0: तिघांनाही प्रमाण असतं मॅडम. जसं आपण मी सांगितलं, आई वडिलांना असेल तर चान्सेस फक्त थॅलेसिमिया मेजर व्हायचे 5% असतात. प्रत्येक 4 मुलांमध्ये 1 मुलगा जे होणार आहे त्याला होऊ शकतो.
1: अच्छा.
0: 25% चान्सेस असतात, 5% चान्सेस असतात.
1: अच्छा. बरं, मग आई असेल तरी पण होऊ शकतो किंवा वडिलांना असेल तरी होऊ शकतो?
0: नाही. आईला ट्रेट असेल, वडील नॉर्मल असेल, तर मुलांना फक्त ट्रेट येऊ शकतो, थॅलेसिमिया मेजर होणार नाही.
1: तर सर, मग याची पण लक्षणं काय सांगाल?
0: लक्षणं, हा जो आजार आहे आपल्याला अनुवांशिक आहे, तर वयाच्या जे 6 महिने ते 2 वर्षापर्यंत त्याचे लक्षणं दिसून येतात.
1: अच्छा.
0: लक्षणं मुख्यतः अतिशय थकवा, अशक्तपणा जाणवणे, त्वचा फिकट किंवा पिवळसर येणे, श्वास घेण्यात त्रास होणे, बॉन फॉर्मिटीस जे आपण म्हणतो त्वचाचे जे हाड आहात त्यात बदल जाणवणे, वाढ खुंटणे आणि लघवीचा रंग पिवळसर येणे, हे एक लक्षण असतात त्या.
1: अच्छा. तरी वयाच्या किती वर्षापासून लक्षात येतं तसं? मग
0: 6 महिन्यापासून आपल्याला 6 ते 2 वर्षापर्यंत हे लक्षण आपल्याला दिसून येतात.
1: अच्छा. सर, मग जसं लक्षणं लक्षात आल्यानंतर मग नेमके तपासण्या टेस्ट कोणते रावेत?
0: टेस्ट जे आहे, अगर हे लक्षणं

0: त्याला जाणवतात. मुलांना थकवा जाणवतो किंवा पिवळं दिसत असेल. हा लक्षण आहेत बॉडीमध्ये रक्त कमी झालेलं, म्हणजे रक्तक्षय कमी झालेला असेल, तर त्यात सर्वात महत्वाची तपासणी आपण करूया सीबीसी, कम्प्लीट ब्लड काउंट. या आपल्याला हिमोग्लोबिन जे पेशंट असेल, हिमोग्लोबिन आपल्याला कळेल पेशंटचं किती आहे, 10 कमी असेल, 8 कमी असेल. तर जसं आपल्याला कळलं तर हिमोग्लोबिन कमी आहे, एचबी कमी आहे, तर मग आपण पुढची टेस्ट करूया एचपीएलसी, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. हे एक गोल्ड स्टँडर्ड आहे सिकल सेल आणि थॅलेसिमिया डिटेक्ट करण्यासाठी. यात आपल्याला थॅलेसिमियाचा प्रकार पण कळतो, बीटा थॅलेसिमिया ट्रेट आहे, बीटा थॅलेसिमिया इंटरमिडिएट आहे किंवा बीटा थॅलेसिमिया मेजर आहे. तर एचपीएलसी ही तपासणी फार महत्वाची आहे पेशंट मध्ये. म्हणून
1: तर सर, तपासण्या झाल्यानंतर नेमकी उपचार पद्धती यात कशी केली जाते?
0: उपचार पद्धती आपण तज्ज्ञ डॉक्टर कडून केल्या जातात. यात सर्वात महत्वाचं आहे रक्त संक्रमण, ब्लड ट्रान्सफ्युजन, कारण या पेशंटला वारंवार ब्लड लागतो.
1: अच्छा.
0: तर नियमित ब्लड ट्रान्सफ्युजन या पेशंटला द्यावं लागतं. ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये काय होतं, या पेशंटला त्यांचं लोह जे आयरन ओव्हरलोड होतो, आयरन ओव्हरलोड होतो या पेशंटमध्ये, तर त्यात आपण आयरनची लेटर्स हे गोळ्या पेशंटला देतो. तर पण तज्ज्ञ डॉक्टरांकडून आपण जातो. आणि या पेशंटला इम्युनायझेशन, जे लसीकरण आहे, ते फार महत्वाचं आहे. लसीकरण मध्ये निमोकोकल वॅक्सिन झालं, मेनिंगो कोकल वॅक्सिन झाले, हेपेटायटिस बी वॅक्सिन झाली, तर हे वॅक्सिन देणं फार गरजेचं आहे.
1: सर, जसं आताच आपण म्हणालात की ब्लड बदलणं, हे किती दिवसाच्या अंतराने, किती दिवसाच्या गॅपने द्यावं लागतं?
0: गॅप आपण बघितलं, थॅलिसी मेजर हा पेशंट हा नियमित ट्रान्सफ्युजन बसतो, रक्त संक्रमण त्याला द्यावंच लागतं. दर 3 महिन्यात 2 महिन्यात त्याला रक्त संक्रमण द्यावं लागतं. रक्त संक्रमणामुळे जसं मी सांगितलं आयरन ओव्हरलोड होतो, तसेच बऱ्याच डिसीज पण येतात जे ट्रान्सफ्युजन ट्रान्समिटेड डिसीज असतात, एचआयव्ही, एचबीएस, एजीएसव्ही. दर 6 महिन्याला आपण त्या पेशंटचं तपासणी पण करावं लागतं.
1: अच्छा. तर सर, हा जो थॅलेसिमिया आजार आहे, हा किती धोकादायक ठरू शकतो, या सर्वात काय सांगाल आपण?
0: योग्य उपचार तज्ज्ञ डॉक्टर नसेल तर हा जीवघेणा पण ठरू शकतो. म्हणून सर्वात प्रथम आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याची उपचार पद्धती जाणून घेऊ. त्या पेशंटला एक हिमॅटॉलॉजिस्ट किंवा एमडीडीसीन हे डॉक्टर असेल, त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रॉपर मेडिकेशन, औषध घेणं, ब्लड ट्रान्सफ्युजन आणि आहार महत्वाचा आहे. आहार, आहारामध्ये महत्वाचं सांगायचं म्हटलं, आहारामध्ये जे लोहयुक्त पदार्थ आहे जसं पालक भाज्या, गोड झालं, तर हे कमी प्रमाणात किंवा न खाल्लेलं बरं ठरतं. आणि व्हिटॅमिन्स, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D हे पदार्थ किंवा हे घेणं फार आवश्यक आहे मॅडम.
1: अच्छा. तर सर, यातील प्रतिबंधात्मक उपाय काय करता येईल असं आपल्याला वाटतं, सर काय सांगाल?
0: प्रतिबंधक उपाय आपण म्हटलं तर हे आहे लग्नापूर्वी तपासणी करणं.
1: अच्छा.
0: कारण अनुवांशिक आजार आहे.
1: बरोबर
0: आहे. समुपदेशन ज्याला आपण फार महत्वाचं आहे, समुपदेशन ज्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो, काउन्सिलिंग मध्ये ते प्री मॅरिटल काउन्सिलिंग, जेनेटिक काउन्सिलिंग, हे दोन जे आहेत समुपदेशन फार महत्वाचं आहे. आणि लग्नापूर्वी तपासणी, रक्त तपासणी, त्यात आलं एचपीएलसी, हे करणं फार गरजेचं आहे. तर आपल्याला माहिती असेल का आईला पण ट्रेट आहे बीटा थॅलेसिमिया ट्रेट आणि वडिलांना पण बीटा थॅलेसिमिया ट्रेट आहे, तर लग्नापूर्वी हे तपासणी जाणून घेणं फार महत्वाचं आहे.
1: अच्छा.
0: कारण ही तपासणी आपल्याला माहीत झाली तर आपण ठीक आहे, अगर त्यांना लग्न करायचं आहे तर करू शकतात. त्यात फर्दर जे टेस्ट आहे, समजा त्यांचं लग्न झालं तर जे होणारा बाळ आहे तर आपण त्यातही तपासणी करू शकतो. त्यात आलेले आहे गर्भजल परीक्षण,
1: अच्छा,
0: एम्निओसेंटेसिस, कोरिओसेंटेसिस, हे 3 महिन्याच्या अगोदर आपण जे गर्भातलं पाणी काढून ते तपासणी का होणारं जे बाळ आहे ते बीटा थॅलेसिमिया ट्रेट आहे की बीटा थॅलेसिमिया मेजर आहे हे आपण जाणू शकतो.
1: अच्छा. तेव्हाच लक्षात येते,
0: तेव्हाच लक्षात येतो. 3 महिन्या अगोदर आपण तपासणी करू शकतो.
1: अच्छा. बरं.

0: अजून एक इथे विचार वाटतं की जसं लग्न करताना जसं आता मुलीला असेल आणि मुलाला नसेल किंवा मुलाला पण असं आवश्यक आहे का, म्हणजे दोघांनाही असं आवश्यक आहे का, म्हणजे लग्न जमवता असा बरेचदा प्रश्न पडतो ना की
1: एक महत्वाचा प्रश्न आहे मॅडम, कारण मुलीला असेल ना मुलाला असेल तर काही धोका नसतो.
0: अच्छा,
1: काही धोका नसतो. दोघांनाही असेल, मुलाला पण बीटा थॅलिसिमिया ट्रेट असेल आणि मुलाला पण बीटा थॅलिसिमिया ट्रेट असेल तर होण्याचे चान्सेस, बीटा थॅलिसिमिया मेजर होण्याचे चान्सेस असतात.
0: अच्छा, सरच आपण बघतो की आपण आता मुलाखतीने बरेचदा म्हटलं हा अनुवंशिक आजार आहे, त्यावर उपचार पद्धती देखील आपल्याला करता येते. उपचार पद्धती केल्यानंतर ती व्यक्ती पूर्णतः ठीक होऊ शकते का?
1: रोग हा जो आहे थॅलिसिमिया आजार याला आटोक्यात आणता येतं, पण पूर्णतः बरं होणं शक्य नाही आहे. पूर्णतः बरं होण्यासाठी आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन जे फारच एक आणि त्रासदायक आहे.
0: तर सर आपण बरेचदा बघतो की आजार जे होतात त्यासाठी शासनाच्या विविध योजना असतात, उपक्रम असतात, या थॅलिसिमिया संदर्भात आपण काय सांगाल सर?
1: जे थॅलिसिमिया मेजर आहेत त्या शासनातर्फे विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ त्यांना डिसेबिलिटी सर्टिफिकेट ते
0: मिळतात,
1: सिकल सेल आणि थॅलिसिमिया हे दोन्ही आजारासाठी त्याला डिसेबिलिटी सर्टिफिकेट मिळतं. दरमहा बहुतेक 1000 ते 1500 शासनातर्फे त्यांना मिळतात आणि एसटी प्रवास, रेल्वे प्रवासात त्यांना कन्सेशन सुविधा मिळतात. आणि शाळेत जे आहेत 10वी परीक्षा किंवा 12वी परीक्षा त्यांना एक्स्ट्रा वेळ मिळतो.
0: तर सर आपण जसं औषधोपचाराची भूमिका तर सांगितली, उपचार पद्धती सांगितली, कोणताही आजार म्हटलं की यासोबत आहार फार महत्वाचा असतो. तर सर आपण थॅलिसिमिया संदर्भात बोलतो आहोत तर या आजारात याच्या व्यवस्थापनात योग्य पोषण अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं, कारण कोणताही आजार म्हटलं की औषधोपचारासोबत आहाराचं एवढंच महत्व आहे. तर या आजारामध्ये मुख्य आहाराविषयी आपण काय सांगाल सर?
1: संतुलित आहार घेणं हे फार महत्वाचं आहे. रोज ताजे फळे, भाज्या, डाळी, धान्य यांचं सेवन करणे, पुरेसे पाणी पिणे, दिवसभरात वारंवार पाणी घ्या, साखरेयुक्त पेयाचे सेवन टाळावे.
0: अच्छा,
1: व्हिटॅमिन डी चे औषध येतात ते पण फार आवश्यक आहे. व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि औषधीमध्ये आयरनची लेटर सोबत घेणं, कारण ते व्हिटॅमिन सीचं अब्झॉर्प्शन वाढवतो. आणि व्हिटॅमिन बी12 यांचं पण सेवन करणं फार गरजेचं आहे. जे हिरव्या भाज्यामध्ये कडधान्य, बीन्स, डाळीमध्ये याचा समावेश असतो मॅडम.
0: नक्कीच सर. तर थॅलिसिमिया आजारासंदर्भात आज आपण बोलतो आहोत, आज तो दिवस साजरा करतो आहोत, तर मला इथे एक विचारायचं वाटतं की कोणत्या आजारांमुळे थॅलिसिमिया होऊ शकतो किंवा थॅलिसिमियामुळे कोणते शरीरात आजार उद्भवू शकतात, काय सांगाल?
1: थॅलिसिमियामुळे हे अनुवंशिक आजार आहे.
0: बरोबर.
1: हा आजारामुळे आपली इम्युनिटी हे कमी होते, त्यामुळे बरेचसे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात.
0: अच्छा,
1: इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, तर ते चान्सेस होण्याचे होऊ शकतात पेशंटला, थॅलिसिमिया मेजर पेशंटला. आणि त्यामुळे जे आहे आपल्याला इम्युनायझेशन व्हॅक्सिन घेणं, निमोकोकल असेल, मेनिंगो कोकल असेल, हेपॅटायटिस बी असेल, हे व्हॅक्सिन घेणं फार गरजेचं आहे. जसं तुम्ही सांगितलं म्हटलेलं आहे का या आजारामुळे अजून आजार होऊ शकतात, या आजारामुळे थॅलिसिमिया मेजर जे पेशंट असतात मॅडम ना विविध आजार होतात.
0: अच्छा,
1: जसं की आपण स्प्लीन घेतलं जे पिया आहे त्याचं साईज वाढणं, आपण स्प्लिनोमेगाली म्हणतो.
0: अच्छा,
1: लिव्हर यकृत त्याचं साईज वाढतो, हिपॅटोमेगाली, लिव्हर सिरोसिस होतात आणि पॅनक्रियास जे आहे त्याच्यावर इफेक्ट करतात.
0: अच्छा,
1: तर डायबिटीस मेलेटस त्या पेशंटला मधुमेह होऊ शकतो पुढे चालून. आणि आयरन ओव्हरलोड त्यामुळे शरीराचा विविध ऑर्गन्स याला पण अफेक्ट करतो मॅडम.
0: अच्छा, तर सर जसं आपण बघतो की कोणताही आजार म्हटलं की थोडे फार समज गैरसमज असतात, थॅलिसिमिया संदर्भात आपण काय सांगाल याच्यात गैरसमज?

0: भरपूर आहेत, तर काय सांगाल सर आपण?
1: प्रथम जे गर्भ समज असतात त्या थॅलेसिमियाचा रुग्ण सामान्य जीवन जगू शकतात का? तर याचं उत्तर आहे हो, सामान्य जीवन जगू शकतात, पण त्यांना काळजी घ्यावं लागेल, त्या रुग्णांना काळजी घ्यावं लागेल. काळजी, संतुलित आहार, लोहयुक्त पदार्थावर नियंत्रण ठेवणे, वारंवार रक्त संक्रमण, ते रिपीटेड ब्लड ट्रान्सफर त्यांना लागतो ते घेणे, ते अगर आपण व्यवस्थित केलं तर ते सर्वसामान्य जीवन जगू शकतात. हा, तपासणी महागडी आणि कठीण आहे, गैरसमज थॅलेसिमिया तपासणी महागडी.
0: सर, आता जसं आपण गैरसमज संदर्भात सांगितलं की हा आजार ठीक होऊ शकतो किंवा नाही, ही जी याची जी उपचार पद्धती आहे फार महाग आहे असं म्हणण्यात येतं, किंवा जसं आपण म्हणूया की जो आजार आहे हा काही विशिष्ट गटातील लोकांनाच होतो असं काही आहे?
1: नाही, ही तपासणी जे तुम्ही म्हटलं की तपासणी फार महागडी आहे, याचं उत्तर आहे तपासणी काही महागडी नाही आहे. ही आपलं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मोफत एचपीएलसी तपासणी करून मिळते पेशंट.
0: तर सर, कोणताही दिवस जेव्हा आपण साजरा करतो तर त्या दिवसाची एक संकल्पना असते, एखादी असते, तर 2026 ची थॅलेसिमिया दिनाची नेमकी संकल्पना काय आहे?
1: वर्षीची थीम आहे हिडन नो मोर, फाइंडिंग द अनडायग्नोज, सपोर्टिंग द अनसीन. याचा अर्थ आहे आज लपलेला नाही आहे आजार, निदान विना असलेले जे रुग्ण आहेत त्यांचा शोध घेणे, त्यांना आधार देणे या वर्षाची थीम आहे.
0: अच्छा, तर सर थॅलेसिमिया आजार ज्या व्यक्तीला झालेला आहे किंवा ज्या परिवारात हा व्यक्ती आढळतो किंवा दिसतो किंवा ज्याला त्रास होतो त्या व्यक्तींनी काळजी कशी घ्यावी किंवा परिवारातील बाकीच्या सदस्यांनी काळजी कशी घ्यावी या संदर्भात काय सांगाल सर आपण?
1: या संदर्भात सांगायचं म्हटलं तर फॅमिली स्क्रीनिंग, पूर्ण परिवारात अगर एकाला आवडतो तर त्या संपूर्ण परिवाराची तपासणी करणे, एचपीएलसी मध्ये तपासणी करणे, आणि जे कॅरियर्स आहेत डिटेक्ट झालेले आहेत, फॉर एक्झाम्पल फॅमिलीमध्ये काही वडिलांना आलेला असेल किंवा मुलांमध्ये असेल थॅलेसिमिया ट्रेट, हे अगर आपण अगोदरच आणून घेतलं तर फर्दर जे प्रोसिजर आहे, फर्दर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत आपण घेता येतो. कारण आपल्याला जेव्हा थॅलेसिमिया मायनर हे कळतो, कारण हे वाहक झाले आहेत, हे वाहक पेशंट आहेत, तर त्यांना पुढील जे आयुष्यात असतील लग्न करताना हे जाणून घेतलं तर समोरचा पार्टनर थॅलेसिमिया मायनर नसलेला हवा, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे मॅडम.
0: अच्छा,
1: तर त्यामुळे एचपीएलसी तपासणी, फॅमिली स्क्रीनिंगची हे फार महत्वाचे आहे.
0: अच्छा, तर सर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना सांगाल,
1: थॅलेसिमिया हा डिसीज आपण टाळू शकतो, या डिसला टाळण्यासाठी आपल्याला लग्नापूर्वी तपास करणे फार गरजेचं आहे, त्यालाच आपण प्री मॅरिटल टेस्टिंग, प्री मॅरिटल काउन्सिलिंग असे म्हणतो. कारण हा थॅलेसिमिया अनुवांशिक आजार आहे, तर त्याला आपण थांबवू शकतो.
0: अच्छा,
1: या रोगाला, या डिसीजला आपण थांबवू शकतो. आणि हा डिसीज जे आहे, आपण सगळ्यांनी एक संकल्पना घेतलेली पाहिजे की या डिसीजला आपण थांबूया, जे आहेत या डिसीज बद्दल आपण लपू नये, पाणी भरपूर प्रमाणात घेणं आणि नियमित उपचार पद्धती घेणं फार आवश्यक आहे.
0: तर सर, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आला आणि थॅलेसिमिया संदर्भात अतिशय उपयुक्त अशी माहिती आपल्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर.
1: धन्यवाद मॅडम.
0: तर श्रोत्यो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.
2: जागतिक थॅलेसिमिया दिनानिमित्त थॅलेसिमिया मुक्त भारत सक्षम भारत या विषयावर डॉक्टर स्वप्नील चांदेकर, रोगनिदान तज्ञ IIMR चंद्रपूर यांची हेमा बहादी घेतलेली मुलाखत श्रोतेहो आता आपण ऐकलीत. मुलाखतचा हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.
3: बदला बदला, सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालणं मी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओंबुड

0: सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 चलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळू शकता.
1: श्रोतेहो, आता चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त यांचा संदेश ऐकूया.
2: नमस्कार. नमस्कार, मी अकोनूरी नरेश, आयुक्त चंद्रपूर महानगरपालिका. आपला राज्यात जनगणना 2027 प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होणार आहे. वेळी स्वगणना म्हणून एक सुविधा उपलब्ध करून दिलेले, ताकी नागरिक आपला माहिती स्वतः भरू शकतात. जेव्हा जनगणना अधिकारी तुमच्या घरात आलेले, तुम्ही त्यांना स्वागत करावी आणि तुमच्या घराचा माहिती तसेच त्यांना संपूर्ण आणि अचूक माहिती द्यावी. जनगणनामुळे शासनाला ते महत्वपूर्ण योजना बद्दल तसेच शिक्षण, रोजगार, आरोग्य ते उपयोजना करता येतात. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही तुमचा सहभाग नोंदवावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.

सुरेश वाडकर यांनी आणि आरती अंकलीकर यांनी गायलेलं हे होतं. प्रवीण तवणे यांचं गीत, संगीत श्रीधर फडके यांचं होतं. शेवटी आता मराठी चित्रपट संगीत ऐकूया. सुरुवातीला आहे यंदा कर्तव्य आहे चित्रपटातलं गीत.

यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलेत. आता अली भारी चित्रपटातलं गीत ऐकूया. गोरखपूर यांचं गीत, संगीत अजय अतुलचं आहे, गायक सोनू निगम.

मुख्य आहे कधी अचानक या चित्रपटात लगीत रमण रणदिवे आणि डॉक्टर दिनेश यांच्या गीताला संगीत आहे केदार कुलकर्णी यांचं.

कधी अचानक या चित्रपटातलं किरण कुलकर्णी, माधुरी करमरकर आणि मंदार आपटे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आता ऐकूया प्लॅटफॉर्म या चित्रपटातलं गीत.

प्लॅटफॉर्म चित्रपटातलं गीत आपण ऐकलं स्वप्नील बांदोडे आणि योगिता चितळे यांच्या स्वरात. अश्विनी शेंडे यांचं हे गीत होतं, निलेश मोहरी यांनी संगीतबद्ध केलेलं.

प्लॅटफॉर्म चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि आता कार्यक्रमाची रिंगा रिंगा या चित्रपटातलं सुखविंद सिंग यांनी गायलेलं गीत ऐकूया. गीत आहे गुरु ठाकूर यांचं, संगीत अजय अतुल यांचं आहे.

रिंगारिंगा चित्रपटातल्या या गीतसोबतच श्रुतीवाचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे दुपारचे 12 वाजतात. आता महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्रावरून साक्षेपित करीत आहोत.

0: मैत्रिणो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, कुटुंब म्हटलं की वाद आले, भांडणं आली आणि थोडीशी नोकझोकही आली, पण त्यातही गंमत असते बरं का मैत्रिणींनो. कशी ती ऐकायची आहे? चला तर मग ऐकूया हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची आणि या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले आहेत नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि किता फफाळ.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, तणवार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, विळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते कराव तितक, नको मनावर ओझ
1: जगूया मस्त मजे
2: हो जरा हलक हलक फुलक हलक फुलक. राहुल, ए राहुल, एवढं उन्हाचं कुठे बाहेर निघालास तू?
3: अगं आजी, आदवेदचे बाबा आहेत ना, तर त्यांना बरं नाहीये ग.
2: काय झालं त्यांना?
3: ते आजारी आहेत वाटतं, आणि त्यांच्या गोळ्या आणायच्या मेडिकलवरून.
2: बर,
3: मग आदवे

0: किंवा नेमकी माझी गाडी बंद पडली तर तो मला म्हणे की तू तुझी गाडी देतोस का मला. मी म्हटलं आता बाबांजवळ तुझ्या कोणीच नाही तर तू बाबांजवळ थांबाने मी तुला गोळ्या आणून देतो.
1: अरे हो, त्याची आई आणि आजी बाहेर गावी गेलत ना. अद्वैत आणि ते बाबा दोघच आहेत ना. बरं झालं दादुड्या तू गोळ्या आणून देतो म्हटलास.
2: हो रे राहुल, अडी अडचणीच्या वेळेस धाम जाणं यालाच चेतधर्म म्हणतात. गुणाचं ग बाज.
1: अरे राहुल, फेर सूर्य आग ओकतोय, डोक्याला उपरण बांधून जा आणि पाण्याची बाटली पण असू देत सोबत.
0: अगं गाडीवर तर जायचंय ना मला, आणि किती से वेळ लागणार आहे.
1: अरे पण म्हणून काय झालं.
0: पण मी काय एवढा नाजूक आहे का आता. आणि कितीतरी मी भर उन्हामध्ये मित्रांसोबत क्रिकेट खेळलोय ना, या रियासारखं मी काय एवढा नाजूक नाही.
2: हो भर उन्हात क्रिकेट खेळायचास आणि नंतर तुझा ताप निस्तरायला आईला मनस्ताप द्यायचास.
1: नाहीतर काय. ए दादुड्या उगच हुशार का मारू नकोस. हा आई म्हणते ना तसं उपरण बांधून जा डोक्याला.
0: आता मी काय शेतात काम करायला आलोय का म्हणून उपरण बिपरण बांधून जायला. आणि तसे इथे घातले की केस बिघडतात ग.
2: अरे राहुल डोकं महत्वाचं आहे की डोक्यावरचे केस.
1: जाऊ दे गाजी, त्याला जास्त केस महत्वाचे वाटतात, त्याच्या डोक्यातच येत नाही तर कशाला तू डोकं लावतेस उगस.
0: आजी डोंट वरी, मैं बस यू गया और यू आया.
1: हा म्हणे तू गया आणि यू आया. अरे राहुल, अरे राहुल गेला बाई. हा ऐकायचं नावच नाही. काय म्हणावं बाई पोराला. अग आई या दादुड्याने पाणी बाटली पण नेली नाही बघ. काय बाई हे पोरग.
2: रिया तू काय कर, जरा लिंबू सरबत बनवून ठेव, उन्हातून आल्यावर ते पिलं म्हणजे त्याला जरा बरं वाटेल. असाच गेलाय ना उन्हामध्ये तो.
1: हो ना. आणि हे बघ ते लिंबू सरबत बनवून झालं की फ्रीज मध्ये ठेव, आणि त्या टोपल्यामध्ये कुरड्या आणल्यात ना भरून घरी भरून, त्या डब्यात भरून ठेव.
2: अगं रश्मी, निशेच्या लग्नाच्या निमित्तानं छबुताई आली आणि 10-12 दिवस थांबली. ते बरंच झालं बरं का एका दृष्टीने.
1: कसं काय ते.
2: अगं वाळवणाचं करायला मदत झाली ना तिची.
1: अरे हो हो नाही, त्या तांदळाच्या खिचीचे पापड फार छान करतात. मला काही ते जमत नाही.
3: पण म्हणून काही पुष्पाजीनं तुला नावं नाही ठेवलीत, उलट खिशी घ्यायला शिकवलं आणि मला पण शिकवलं तिने.
2: गुणाची ग माझी बाई, छान केलेस हो तू ते पापड. आणि तुला सांगू का, हे वाळवण्याचं काम काही एकटी दुकटीचं नाही बरं, यासाठी मदतीला 4 हात लागतातच.
1: हो ते तर आहेच.
2: तुला सांगते रिया, आमच्या लहानपणी ना गावाकडे आमचं एकत्र कुटुंब होतं. 4 काका, त्यातल्या दोघांची लग्न झाली होती बरं का. 2 आत्या होत्या, आमचं चौघं भावंड, आई बाबा आजी आजोबा, काकाची म्हणजे मोठ्या काकाची 3 मुलं आणि मधल्या काकाला 2 मुली. आम्ही सगळे मिळून उन्हाळ्याच्या दिवसात हे वाळवण्याचं काम करायचो बघ.
3: बापरे, काय फुटबॉल आणि क्रिकेट टीम एकत्र केली होती काय तुम्ही. काय धमाल येत असेल ना.
2: मग रिया काही विचारू नकोस बघ, आमचा मोठा चौसोपी वाडा होता, दगडी बांधकाम होतं त्यावेळेसच ते.
1: अगो बाई, म्हणजे ते पडवी माझघर असं होतं का सगळं.
2: हो अगदी बरोबर बघ रश्मी, तसाच वाडा होता बरं का रिया. समोर पडवी आणि पडवीत झोपाळा पण बांधलेला होता.
3: अय्या झोपाळा किती छान.
2: आणि बरं का रिया, येता जाता आम्ही मुलं त्या झोपाळ्यावर झोके घेत बसवू. हा पण दुपारी तिथे या वेळेत मात्र आम्हाला झोपाळ्यावर बसायची परवानगी नसायची बरं का.
3: ती का बरं.
2: अगं रश्मी, ती आमच्या आजोबांची विश्रांतीची वेळ. आमच्या आजोबांना त्या झोपाळ्यावर डोक्याखाली उशी टक्क्या घेऊन त्यावेळेला आराम करायची बरं का दुपारच्या वेळेत.
1: अच्छा, म्हणजे दिनक्रम अगदी काटेकोर होता म्हणायचा त्यांचा.
2: मग आमच्या आजोबा अगदी कडक शिस्तीचे बघ, भल्या पहाटे उठायचे.
1: अगो बाई,
2: आणि बर का रिया, आम्हाला सुद्धा सकाळी उशापर्यंत झोपू द्यायची परवानगी नव्हती बर का.
1: नाहीतर ही मुलं सुट्टी म्हटलं की उशिरापर्यंत झोपण्याचा परवानाच मिळाल्यासारखी वागतात.
3: काय गाई, ही आई ना कुठूनही फिरून माझ्या झोपेवरच येते. ए आजी, पडवीनंतर काय होतं.
1: झोपत नाहीस का जास्त वेळ, झोपतेस ना.
2: जाऊ दे ग रश्मी. बरं रिया, पडवीनंतर ना माझघर, त्यानंतर मधलं अंगण.
1: अच्छा.
2: हा, मागच्या बाजूला साठवणीची खोली होती. त्या खोलीच्या बाजूला बाळंतिणी खोली होती बरं का. त्यानंतर स्वयंपाकघर, आणि स्वयंपाकघराच्या बाजूला वरती माळवदार जाण्यासाठी जिना होता.
3: माळवद.
2: हा, म्हणजे जशी गच्च तुमची
3: असं होय.
2: हा, आणि कुणी आलं गेलं, पाहुणा रावळा आला तर 2 खोल्या होत्या बघ बांधलेल्या. सगळी लहान मुलं माझघरात झोपायची आणि त्यांच्या बाजूला घरातल्या बायका.
1: अहो आई, घरात इतकी सगळी माणसं म्हटल्यावर वाळवण्याचंही तेवढं मोठ्या प्रमाणात करावं लागत असेल ना.
2: मग एवढ्या एवढ्याने भागतंय.

0: होय, चांगलं 9-9, 10-10 किलोचं करावं लागायचं बघ आम्हाला.
1: बर अगं आजी, इथं आपण 5-6 माणसा पुरतच करतो, तरी बऱ्यापैकी मोठ्या पातेल्यात ते शिजवावं लागतं. मग इतक्या माणसांसाठी करायचं म्हणजे बरीच मोठी पातेली लागत असेल ना ग.
0: हो, हे भलं मोठं भगुनं लागायचं बघ आम्हाला.
1: भगुनं
2: हे काय आता?
1: अग भगुनं म्हणजे पाते हो नाही.
0: हो, त्या भगुण्याच्या बुडाला मातीनं सारवावं लागायचं बघ. मग चांगणात चूल पेटवून त्यात ते पातेली ठेवायचं, त्यात मग कुरड्याचा चीक बनवायचा, तांदळाचे पापडायचे असले की तांदळा खिशीचा घाटा शिजवायचा, असं सगळं चालायचं बघ आमचं.
1: पण माती का लावायची गाजी?
0: ग तो चीक किंवा तो तांदळाचा घाटा जो घ्यायचो ना, मग तो खाली त्या पातेल्याच्या बुडाला लागू नये किंवा ते करपलं जाऊ नये, मग त्या भांड्याला माती लावावी लागायची बघ. आणि बर का, त्या वाळवण्यासाठी खास मचाण बांधली जायची.
2: मटकावर बांधायची ती?
0: ग म्हणजे मग पाणी खाऊ नये, धूळ काडी कचरा उडू नये म्हणून असायचं हे सगळं. मग गव्हाचं काड त्यावर ठेवून त्यावर कुरड्या घ्यायच्या.
1: गव्हाचं काड?
0: रश्मी, जसं ज्वारीचं कणीस असतं की नाही, तशा गव्हाच्या ओंब्या असतात. वाळलेली पानं कडबा म्हणून गुरांना खायला घातली की उरल्या काड्या म्हणजे काड.
1: अच्छा,
0: हा.
1: त्यावर का म्हणून कुरड्या किंवा वाळवण करायचं?
0: अगं म्हणजे त्यावर ते चिटकून बसत नाहीत ना, वाळलं की पटकन निघतात. आणि बर का रशी आणि रिया, हे सगळं करायला भल्या पहाटे लवकर उठायचो आम्ही. सूर्य उगवायच्या आत वाळवण घालून झालेलं असायचं बघ आमचं.
1: सूर्य उगवायच्या आत?
0: मग रे, म्हणजे सूर्याच्या पहिल्या किरणाच्या उष्णतेपासून ते वाळायला सुरुवात व्हायची बघ.
1: ए आजी, त्या कुरड्या अर्ध्या वाळलेल्या खायला किती छान लागतात ना, पण आई मला खाऊनच देत नाही ग, लगेच ओरडते.
2: ए मी कितीही नाही म्हण तरी माझी नजर चुकून तू आणि तुझा दादुड्या ते खातात ना.
0: अगं रश्मी, तीच तर खरी गंमत असती गावयात. बर का रिया, घरातली वडील मंडळी बायका कामात गुंतल्या की आम्ही सगळी भावंड हळूच असे उद्योग करायचो बघ. अर्ध्या ओल्या खारोड्या पापड्या कुरड्या चव काही और असे बघ.
2: हो ते आहेच म्हणा.
1: आणि आजी, तुम्ही सगळी भाव एकत्र म्हणजे नुसती माल मस्ती अशी मज्जाच असेल ना.
0: ग इतकी धमाल की विचारूच नकोस. खेळ तर असे खेळतो आम्ही एक एक, आट्या पाट्या म्हणू नको, लगोरी काय, दगड का माती, हत्तीची सोंड, लंगडी, चिरक्या, शिवण पाणी, आंधळी कोशिंबीर, असे कितीतरी खेळ खेळायचो. तुम्हाला तर त्यातले काही माहिती पण नसतील बघ.
2: पण आई काही म्हणा, एकत्र कुटुंबात ही गोष्ट फार चांगली असते ना, की सर्वांसोबत राहणं, एकमेकांसोबत जुळवून घेणं, खेळणं, आपापसातले वाद मिटवून पुन्हा एकत्र येणं. मला काय वाटतं ना की व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ना एकत्र कुटुंब पद्धतीत असं असलं ना की ते जास्त छान. नाहीतर काय, आजकाल क्लासेस लावायला लागतात बघा व्यक्तिमत्व विकासासाठी.
0: खरंय बघ रश्मी. आणि रिया, उन्हाळ्याच्या दिवसात ना आम्ही मधल्या अंगणात अंथरून टाकून झोपाय बघ. रात्रीचा चंद्राच्या चांदण्यांचा शीतल प्रकाश. अगं लाईट का नाईट का कुठला तो तुमचा?
2: नाईट लॅम्प.
0: हा, त्याची गरजच नव्हती कारण चांदण्यांचा प्रकाशच इतका छान असायचा. रश्मी तुला सांगते, मी असं झोपायचो ना अंगणामध्ये आणि मग ते चांदण्यांकडे बघत बसायचो. मग आकाशात चांदण्यांचं एक प्रश्नचिन्ह दिसायचं आम्हाला.
2: बरं, प्रश्नचिन्ह?
0: हा. मग आमची आजी सांगायची, अरे ते सप्तर्षी आहेत.
2: सप्तर्षी?
0: हा, त्यांची अशी गोष्ट आहे असं म्हणून आजी गोष्ट सांगायला सुरुवात करायची.
2: म्हणजे एका मागून एक गोष्टींचा पाऊस पडत असेल नाही का?
0: हो ग, आजीच्या तोंडून गोष्टी ऐकण्यातली मजाच काही वेगळी होती ग. आणि बर का रिया, तुझा दादुड्या जसा तुझ्या खोड्या काढतो ना,
1: हो
0: तसा माझा मोठा भाऊ हळूच भूताखेतांच्या गोष्टी करायला सुरुवात करायचा. इतका रंगून रंगून सांगायचा तो की असं वाटायचं गोष्टीतली ती हडळ आपल्या छातीवरून बसती की काय बाई.
2: आई, म्हणजे भीतीने पाचावर धार बसत असेल ना.
0: हो म,
1: म्हणजे काय ग आजी, पाच भूत येत होती का?
0: काय बाई हिरिया, अगरिया, पाच भूत येत नव्हती ग. पाचावर धारण बसत असेल म्हणजे खूप भीती वाटत होती आम्हाला.
1: हो का? असे
0: तुला सांगते ना, मला तर जा भीती वाटायची.
2: बर
0: मग अंधार पडल्यावर सोबत कोणीतरी असल्याशिवाय मी एकटी बाहेरच जायची नाही बघ.
2: अजूनही घाबरता अंधाराला?
0: घाबरत होते ग तेव्हा. आता जसं जसं वय वाढलं, मोठी होत गेले, तसं तसं हे सगळं आपल्या मनाचे खेळ आहेत हे कळत गेलं.
1: भीत काही नसतं. आजी, तुमच्या अंगणात झाडे लावली असतील ना मी, तुला तर फुल

0: फुलझाडांची किती विशेष आवड आहे.
1: कसा विषय बदलतीये बघा.
0: नाही ग आई असं काही.
1: हो म्हणून गेल्यावर आई आधी इनबत्ती लाव, बॅटरी चेड लाव.
0: ए बाजी
2: जाऊ दे ग रश्मी. बरं रिया, आमच्या अंगणात किनी चारही बाजूंनी झाडं लावलेली होती बघ. कडुनिंब होता, आंबा, पेरू, चिकू अशी फळ होती. आणि त्याशिवाय गुलाब, जाई, जुई, मोगरा, झेंडू अशी फुलझाडं देखील होती बरं का. त्यामुळे कसं आम्हाला घरची फळं खायला मिळायची आणि देवपूजेसाठी भरपूर फुलं मिळायची. या झाडांमुळं भर उन्हातही आम्हाला गारवा मिळायचा. कडुलिंबाची छाया तर अतिशय शीतल असते, त्यामुळं कितीही ऊन असू दे त्याच्या खाली बसलं की खूप छान वाटायचं बघ. आधी तुमचं कूलर आहे ना, तर असं आमचं नैसर्गिक कूलर होतं बघ झाड म्हणजे.
3: किती ऊन आहे बाय.
2: आला बघ फूल.
1: बापरे केवढा घामेजलाय
3: रिया. अगं तो कूलर लाव बघ आधी आणि फिरव जरा माझ्याकडं. खूप प्रचंड ऊन आहे बाहेर आणि जरा अगं फ्रीजला पण पाणी द्या, दमल्यासारखं वाटतंय मला.
1: अरे राहुल तू आताच उन्हातून आलास ना आणि लगेच थंडगार पाणी काय पितोस रे फ्रीज मधलं. कूलर समोर जाऊन चुप बस तू आधी माझं ऐक. लगेच बदललेलं तापमान शरीराला सहन होत नाही. लगेच कूलर समोर बसून बस, 5 मिनिट थांब आणि नंतर कूलर लाव. आणि डायरेक्ट कूलरच्या समोर नको बसू, तो थोडं बाजूला बस.
2: आणि मग पाणी पिरे राहुल, थांब जरा 5 मिनिट.
0: अरे दादूडा तरी तुला आई म्हणली होती ना की डोक्याला उपरनं बांधून जा. ऐकलंयस तू, उन्हानं तुझे गाल बघ कसे टोमॅटो सारखे झालेत ना.
1: काय आणि किती गरम झालायस, डोक्यावर बर्फ ठेवला तर लगेच पाणी होऊन जाईल.
3: हा भो खरंच हवा, हा उन्हाळा ना माणसाला अगदी जीव घेणं आहे. काही म्हणजे आपण या उन्हाळी अख्खादा अहंकार पार वितळवला.
0: थांब थांब दादूड्या, लिंबू सरबत आणते मी तुझ्यासाठी, ते प्यायलास ना म्हणजे तुला बरं वाटेल. मग अशीच बनवून ठेवलंय मी ते सरबत.
3: किती छान वाटलं बघ हे सरबत प्यायल्यावर. खरंच खूप छान केलं होतं बरं का सरबत. अगं संपलं पण अजून जरा थोडं मी असताना जरा बरं झालं असतं ग.
0: हा बरं दादू, तुला आवडलं ना सरबत मी आणखी घेऊन येते तुझ्यासाठी. पण मला सांग तू की उन्हाळ्यात कशी काळजी घ्यायची.
3: आज जो अनुभव आला ना त्याच्यावरून नक्कीच मला असं वाटतं की उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर पाणी प्यायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो बा, ऊन बघता 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणं टाळावं माणसानी. आणि केस डोक्यावर राहो ना राहो, पण उन्हाळ्यामध्ये डोक्यावर टोपी नक्की घातली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं जे आहे ना, मी ते मगाशी नाही का ते कॉटन ब्लेंड मिक्स शर्ट घालून गेलो ना, ते ना घालू बा.
1: सुती कपडे वापरा,
3: सुती कपडे घाला. आणि आपण गावाकडचं जरी वाटलो, खेड्यातला वाटलो तरी चालेल, पण डोक्यावर उपन राहू द्या बुवा. सर्वात महत्वाचं माहिती का की असं छान कूलर समोर असून एकदम पाय पसरून वगैरे निवांत ताक लिंबू पाणी आणि नाळ पाणी एक एक घोट घ्यावं, छान पोट थंडगार राहावं. आणि लहान बहिणीनी अशीच माझी सेवा करावी, लिंबू पाणी आणून द्यावं.
2: अरे राहुल, पण यात सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, हट्टीपणा करू नये
1: आणि आईचं ऐकावं.
4: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
5: मुलाची ट्युशन, सासूबाईंचा बन, आला गेला पई पाहुणा, सणवार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतक.
4: चला जगूया मस्त मजेने,
5: होऊया जरा हलक फुलक. हलक फुलक, हलक फुलक.
6: हलक फुलक हे कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकी संकल्पना आहे नयन पवार यांची. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले होते वैजयंती नांदगावकर, नयन पवार, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ. मैत्रिणींनो आता वळूया आजच्या आपल्या रेसिपीकडे. मैत्रिणींनो

आज मी तुम्हाला एक पटकन होणारी चटणी सांगणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये छोटे छोटे कांदे बाजारात येतात आणि त्या कांद्याची स्वतःची आपली एक चव असते आणि हे कांदे टाकून एक चटणी आपल्याला बनवायची आहे. ती कशी? तर यासाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अर्थातच हे छोटे छोटे कांदे आणि त्याबरोबर डाळ्या, म्हणजे डाळ जे आपण चिड्यामध्ये वापरतो आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे. तर आता मिक्सरमध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, डाळव, शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ आणि या छोट्या कांद्यांचे थोडेसे तुकडे असं करून आपल्याला ही चटणी मिक्सरमधनं फिरवायची आहे. आणि ही चटणी एकजीव झाली की त्यावर आता आपल्याला फोडणी करायची आहे. तर फोडणी करताना सुद्धा कढईत तेल घेतलं की पहिल्यांदा मोहरी, जिरं, थोडासा हिंग घातला. त्यानंतर याच फोडणीमध्ये आपल्याला पुन्हा या छोट्या छोट्या कांद्यांचे उभे काप करून टाकायचे आहेत आणि कांद्याने थोडासा रंग बदलला की गॅस आपला बंद करायचा आणि ही फोडणी त्या खोबऱ्याच्या चटणीवर ओतायची आहे. मैत्रिणींनो, ही चटणी डोशाबरोबर तुम्ही खाऊ शकता, पराठ्याबरोबर खाऊ शकता किंवा धपाट्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या कांद्यांची गोडी काही वेगळीच असते आणि त्यामुळे या चटणीला एक वेगळी चव येते. ही चटणी तुम्ही नक्की करून बघा बरं का मैत्रिणींनो.

आशा भोसले यांनी गायलेलं मपा भावे यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. मैत्रिणींनो, आज आहे 8 मे आणि 8 मे हा दिवस जगभरात जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. रेडक्रॉस या संस्थेचे संस्थापक हेनरी डुनॉन्ट यांचा 8 मे हा जन्मदिवस आणि म्हणून या दिवशी रेडक्रॉस दिन

0: साजरा केला जातो. हेनरी नॉन्ट यांना शांततेचा पहिला नोबेल पुरस्कार मिळाला होता. रेडक्रॉस ही संस्था आरोग्य सेवा, रक्ताची उपलब्धता आणि मानवी मदत पुरवण्याचं कार्य करणारी एक महत्वाची संस्था आहे आणि याचं जाळं जगभरात पसरलेलं आहे. गरजूची मदत करणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. यासारख्या अनेक संस्था आपल्या देशात काम करत आहेत आणि म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हिरेबा रुग्णालयात दत्ताजी फाले रक्तपेढीच्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी. डॉक्टर मंजुषा कुलकर्णी या जनकल्याण ब्लड सेंटर चेनच्या सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत आहेत. शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल फाउंडेशनच्या त्या व्हाईस प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी पण आहेत. जनकल्याण ब्लड सेंटरच्या अंतर्गत स्वयंसेवी रक्तदान चळवळीविषयी त्यांनी अनेक नॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये प्रेझेंटेशन दिलेले आहेत. त्या अनेक पुरस्कारांनीही सन्मानित आहेत. मैत्रिणींनो, आज जसा रेडक्रॉस दिन आहे तसाच थॅलसेमिया दिन किंवा थॅलसेमिया डे म्हणूनही साजरा केला जातो 8 मे. या दोन्ही दिनांचं औचित्य साधून आपण डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधतोय. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार
0: डॉक्टर. तुम्ही हेडगेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढीशी संलग्न आहात अनेक वर्षांपासून. तेव्हा आजच्या दिवसाचं म्हणजे रेडक्रॉस दिनाचं आणि थॅलसेमिया डे काय महत्व आहे तुम्ही काय सांगाल?
1: रेडक्रॉस दिवस हा एका अर्थाने आरोग्य संघटना जी आहे, रेडक्रॉस संघटना, त्यांच्या माध्यमातून चाललेलं आरोग्य विषयक काम ते लोकांपर्यंत पोचावं आणि लोकांनी त्यानिमित्ताने रक्तदानासारख्या विषयामध्ये यावं, आरोग्य संघटनेत काम करावं. कारण ही तशी सेवाभावी संस्था आहे, रेडक्रॉस ही सेवाभावी संस्था आहे. त्यामुळे सगळेच काम करणारे ते स्वयंसेवी लोक आहेत. त्यामुळे आपणहून ज्यांना काहीतरी स्वतः केलं पाहिजे असं वाटतं अशा लोकांची ही संघटना आहे. त्या दिनाच्या निमित्ताने अनेकांनी त्याच्यामध्ये सहभाग देऊन समाजासाठी काही ना काही आपला वाटा उचलावा, त्यासाठी खरं म्हणजे दिवस साजरे करायचे असतात.
0: मानवी आरोग्याशी जोडली गेलेली ही एक चळवळ आहे की जेणेकरून स्वेच्छेने सगळ्यांनी यात आपापला वाटा उचलला पाहिजे. खरं तर याच उद्देशाने ही संस्था सुरू झाली होती.
1: याच उद्देशाने ही संस्था सुरू झालेली आहे आणि त्यामुळे स्वाभाविक थोडंसं रेडक्रॉस सोसायटीमध्ये असं म्हणतात की 5 ही माणसांनी त्याच्यामध्ये जपावे आणि त्या माध्यमातून काम करावं. त्यांनी 5 ही मध्ये काय म्हणलेलं आहे की आपण कॉम्पॅशनेट असावं, क्रिएटिव्ह असावं, कोलॅबोरेटिव्ह असावं, क्रेडिबल असावं आणि कमिटेड असावं. आणि मग असे सगळे गुण असतात आपण या समाजासाठी काहीतरी करावं म्हणून या स्वयंसेवी संघटनेचं सदस्य लोकांनी व्हावं यासाठीचा खरं म्हणजे हा प्रसार.
0: मॅडम, ही संस्था सुरू झाली त्यामागचा उद्देश म्हणजे खरं तर संकल्पना काय होत?
1: मुळामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ही संघटना तशी भारतामध्ये सुरू झाली. त्यामुळे जखमी सैनिकांना मदत करणं हा खरं पहिला त्यातला मूळ उद्देश होता. रक्त पेढ्या करणं ह्याच्या मागे तीच भूमिका होती. पण मग हळूहळू स्थायी स्वरूपात पण आरोग्याचं काम काही ना काही लागतंच. त्यामुळे हळूहळू ही संघटना मोठी झाली आणि आत्ता त्या पद्धतीने त्यांचं काम चालतं आहे. म्हणजे असं म्हणतं की भारतात 1200 वर इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत आणि त्याच्या माध्यमातून काम चालतं
0: ठिकठिकाणी. आपण जर आता आपल्या जिल्ह्याचा विचार केला, संभाजीनगर जिल्ह्याचा, तर किती त्या संस्था इथे कार्यरत आहेत?
1: महाराष्ट्रामध्ये असं म्हणता येईल की रक्त पेढ्या या रेडक्रॉस संघटनेच्या माध्यमातून 13 ठिकाणी चालतात आणि पूर्ण भारतामध्ये 100 वर रक्तपेढ्या रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून चालतात आणि त्या माध्यमातून मुख्य होतं. गुजरातमध्ये तर रेडक्रॉस सोसायटीचं प्रचंड काम आहे की तो आजचा आपला दुसऱ्या दिवसाचा औचित्य तुम्ही सांगितलं की हा थॅलेसेमिया डे पण आहे. तर गुजरातमध्ये रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून रक्तपेढी तर चालतेच मोठ्या प्रमाणावर अहमदाबादमध्ये. त्याच्याबरोबर हा जो थॅलेसेमिया आहे तो प्रिव्हेंट करण्याचं काम पण मोठ्या प्रमाणात चालतं. किती मोठ्या प्रमाणावर? तर पूर्ण गुजरातमधले सॅम्पल्स ते थॅलेसेमियाचे तिथल्या लॅबोरेटरीमध्ये आणून टेस्ट करतात आणि पुढच्या पिढीमध्ये हा, कारण हा जनुकीय आजार आहे थॅलेसेमिया,
0: बरोबर,
1: पुढच्या पिढीमध्ये तो होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर तिथे काम केलं जातं. तर मग ते काय करायचं? तर 2 टप्प्यामध्ये ते केलं जातं. तर सगळ्या गर्भवती मातांची तपासणी, थॅलेसेमिया मायनर आहे का नाही यासाठी, म्हणजे तिथून आपण मूल थॅलेसेमियाचा जन्माला येणार याची काळजी घेऊ शकतो. जर

0: माता थॅलेसेमिया मायनर निघाली तर मग त्या मुलाच्या पित्याचं पण थॅलेसेमियाची टेस्ट जाते. ती जर नॉर्मल आली, सामान्य आली, तर काही करायची गरज नाही. पण जर ती पण मायनर आली तर मात्र आपल्याला त्या बाळातला थॅलेसेमिया मेजर नाही ना हे पाहावं लागतं. कारण 25% शक्यता प्रत्येक बाळामध्ये थॅलेसेमिया मेजर होण्याची असते. तो थॅलेसेमिया मेजर होऊ नये म्हणून त्या गर्भवती महिलेच्या पोटातलं पाणी तपासून त्यांचं जेनेटिक टेस्टिंग करून जर ते बाळ सामान्य असेल किंवा थॅलेसेमिया मायनर असेल, मायनर हा तसा आजार नाही आहे, तो फक्त कॅरी करतो, त्यामुळे स्वाभाविकपणे तो आपल्याला तिथे थांबवता येऊ शकतो. हा एक झाला एका अर्थाने मूल जन्माला येऊ नये याची काळजी घेण्याचा पहिला मार्ग, गर्भवती महिलांची तपासणी. पण मोठ्या प्रमाणावर काय करता येईल तर सर्व कॉलेज विद्यार्थ्यांची यासाठी तपासणी करणं. तुम्हाला आठ असेल काही वर्षांपूर्वी निगेटिव्ह रक्तगट असला की काय असा एक प्रश्न साधारणपणे लग्न करताना बऱ्याच जणांचा असायचा. पण आता शास्त्रीय प्रगत झालंय की त्याला काही फार अडचण नाही आहे. निगेटिव्ह माता असेल आणि वडिलांचं पॉझिटिव्ह असेल तरी हे पहिल्या ह्याच्यात अडचणी येत. नंतर आता औषधी पण निघालेली आहेत त्यामुळं अँटी डी देऊन आपण ते आजार नाही होणार याची काळजी घेऊ शकतो. तसंच थॅलेसेमियाच्या बाबतीत पण प्री मराटल काउन्सिलिंग या अर्थाने सर्व विद्यार्थ्यांची तपासणी अशी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात रेडक्रॉसच्या माध्यमातून केली जाते. आणि सगळ्या विद्यार्थ्यांची तपासणी केल्यामुळे त्याच्यातला अवेअरनेस वाढतोय आता की थॅलेसेमिया मायनर लग्न 100% करू शकतो. नॉर्मल माणूस थॅलेसेमिया मायनरशी लग्न करू शकतो. पण दोन मायनरचं एकत्र जर लग्न झालं तर थॅलेसेमिया मेजर मूल जन्माला येण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कॉलेजबहीन मुलांमध्ये याच्याविषयीचा अवेअरनेस करणं आणि त्याची तपासणी करणं असा मोठा प्रोजेक्ट गुजरातमध्ये रेडक्रॉसच्या माध्यमातून चालतो. मागच्या वर्षी मी पाहिलं तेव्हा साधारणपणे 500 थॅलेसेमिया मेजर मूल जन्माला येणार नाही असं काम निश्चितपणे त्यांना करता आलेले. म्हणजे इतक्या जणी तपासणी केल्यानंतर असं झालं की 500 जणांच्या तपासणीमध्ये ते होणारं मूल थॅलेसेमिया मेजर आहे असं लक्षात आलं, त्याचं बर्थ आपण प्रिव्हेंट करू शकतो.
1: मॅडम, हा सुद्धा एक आजार रक्ताशी निगडित आजार आहे. तर तुम्ही इतक्या वर्षापासून पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहात, तर पहिल्यांदा रक्त म्हणजे नेमकं काय ते आपल्या मैत्रिणींना सांगा.
0: रक्त तसं खरं सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनी रक्त पाहिलेलंही असतं. आपल्या शरीरात एक द्रव आहे की अर्थाने जो सगळ्या शरीरभर फिरत असतो आणि सगळ्या शरीरभर फिरत असताना हे नेमकं काय करतं तर त्याच्यातल्या अनेक वेगवेगळ्या ज्या पेशी आहेत त्याच्या पेशीच्या माध्यमातून आपली रक्ताभिसरण संस्था नीट राहते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या सगळ्या अवयवांना रक्त पुरवठा अन्न पुरवठा होतो असं आपण म्हणू. हे काम मूळ म्हणजे रक्ताचं आहे.
1: याच्यामध्ये कुठकुठले घटक असतात रक्तामध्ये?
0: रक्ताचे तसे दोन म्हणता येतील भाग. एक सेल्युलर भाग म्हणजे ज्यामध्ये आपण पेशी असं म्हणू. तीन प्रकारच्या पेशी रक्तामध्ये असतात. ज्याला लाल रक्तपेशी आपण म्हणतो की ज्याच्यामुळे साधारणपणे रक्ताचा रंग लाल असतो. दुसऱ्या पांढऱ्या रक्तपेशी आपण म्हणू आणि तिसऱ्या प्लेटलेट्स किंवा बिंबिका ज्याला मराठीमध्ये म्हणतात. आता या प्रत्येक पेशीचं कार्य वेगळं वेगळं आहे आणि राहिलेला आहे तो मग द्रवभाग. त्या द्रवभागामध्ये मग प्रोटीन्स आहेत, बाकीचे केमिकल्स आहेत. पण मूळ ह्या तीन पेशींच्या कार्यामध्ये लाल रक्तपेशीचं मुख्य काम जे आहे ना ते आपण जो श्वास घेतो त्यातला ऑक्सिजन या लाल रक्तपेशींच्या द्वारे आपल्या सगळ्या अवयवांना पोहोचवला जातो आणि तिथे तयार होणारा कार्बन डायऑक्साईड पुन्हा फुफ्फुसातून या रक्तभिसरण संस्थेतून बाहेर पडतो. हे लाल रक्तपेशींचं काम झालं. पांढऱ्या रक्तपेशी काय करतात तर कुठलाही प्रतिकार करण्याची पहिलं काम कोण करतं तर पांढऱ्या रक्तपेशी करतात. म्हणजे आपण असं म्हणतो की ताप आला आणि पांढऱ्या रक्तपेशी वाढल्या, त्या का वाढल्या तर त्यांना त्या आलेल्या तापाला जो कोण विषाणू जीवाणू आपल्या शरीरातल्या त्याला प्रतिकार करायचा आहे, त्याला येऊ नाही द्यायचंय. मग हे काम मूळ त्या पांढऱ्या रक्तपेशींचे. आणि प्लेटलेट्स ज्याला बिंबी म्हणतात, आता डेंग्यू प्लेटलेट्स सगळ्यांना खूप माहिती झालेली आहे. त्यामुळे रक्त व्हायला लागलं कोठवण्याचं पहिलं कोण येतं तर प्लेटलेट येते आणि तिथे रक्तस्राव थांबवण्यासाठी मदत करते.
1: मॅडम, ह्या एकवरूनच रक्तगट कसे घडतात मग?
0: रक्तगट हा लाल रक्तपेशींवर आपल्या काही अँटीजन किंवा आपण प्रतिजन असं म्हणू मराठीमध्ये. पण अँटीजन हा शब्द जास्त सोपा वाटतो कधी कधी. अँटीजन्स असतात त्याच्यावरनं आपले रक्तगट ठरतात. सगळ्यांना माहिती असलेल्या दोन रक्तगट सिस्टम्स आहेत. पण असे वेगवेगळे साधारण 45 प्रकारचे वेगवेगळे अँटीजन आपल्या लाल रक्तपेशींवर असतात. पण त्या सगळ्यांनाच तितकं महत्व नाही आहे कारण त्याच्यामुळं जे रक्तसंक्रमण आपण करतो त्याच्यात खूप अडचणी येत नाही. त्यामुळे मेजर कोणते दोन रक्तगट आहेत तर एक एबीओ ग्रुप म्हणतो आपण आणि दुसरा आरएच ग्रुप म्हणतो. मग हे ठरतात कशावरनं हे

0: लाल रक्तपेशींवर असलेल्या प्रतिजनांवर अँटीजनवर ठरतात. मग ए बी हे दोन अँटीजन्स आहेत. लाल रक्तपेशीवर जर ए अँटीजन असेल तर त्याचा रक्तगट ए असतो, बी असेल तर त्याचा रक्त बी असतो, आणि दोन्ही अँटीजन असतील तर त्याचा रक्तगट ए बी असतो. पण कधी कधी हे दोन्ही अँटीजन नसतात तर त्याचा रक्तगट ओ असतो. ही झाली ए बी ओ रक्तगट सिस्टीम. अशीच आर एच सिस्टीम जी साधारणपणे सगळ्यांना माहीत असते की आर एच पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आपण 85% लोक तर साधारणपणे आर एच पॉझिटिव्ह असतात, बाकीचे 15% लोक वेगवेगळ्या प्रकारचे आर एच निगेटिव्ह असतात.
1: पण ह्याच्यामध्ये पण ते एक कॅटेगरी आहे की हा डोनर आहे आणि तो रिसिपियंट, ते काय असतं नेमकं?
0: तर त्याच्यामध्ये आपण असं साधारणपणे असं म्हटलं जातं की ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे. हे युनिव्हर्सल डोनर का म्हणतात? तो या राहिलेल्या सातही रक्तगटाच्या लोकांना आणि ओ निगेटिव्हला सुद्धा, म्हणजे सगळ्या रक्तगटांना त्याचं रक्त चालू असतं. आणि युनिव्हर्सल रिसिपियंट कोण आहे? तर ए बी पॉझिटिव्ह, की ज्याला पण बाकीच्या कुठल्याही रक्तगटाचं रक्त चालू शकतं, त्यामुळे त्यांना तसं म्हटलं जातं. पण शक्तावर त्या रक्तगटाचं रक्त आपण रुग्णांना
1: देऊ शकतो. म्हणजे आर एच फॅक्टर काय असतो?
0: आर एच फॅक्टर हा पण एक प्रतिजन आहे, म्हणजे अँटीजनच आहे. तो डी अँटीजन म्हणतात त्याला. तो जर आपल्या लाल रक्त पेशींवर असेल तर आपण त्याला आर एच पॉझिटिव्ह आहे असं म्हणतो. आणि जेव्हा तो ॲब्सेंट असतो, अँटीजनच नाही आहे रेड सेलवर, त्याला आर एच निगेटिव्ह म्हटलं जातं.
1: मॅडम, आपल्या शरीरासाठी रक्त निर्मितीची किती गरज असते?
0: आपल्या शरीरातल्या सगळ्याच पेशी ह्या आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत त्या राहत नाहीत, त्यामुळं त्या प्रत्येक त्याचं त्याचं हाफ लाईफ आहे. त्यामुळं रक्तनिर्मिती सतत होत राहिली पाहिजे. मग ही रक्तनिर्मिती सतत का झाली पाहिजे? तर आपल्या लाल रक्तपेशींचं जर आपण राहिलं तर त्यांचं आयुष्य 120 दिवसांचं असतं. त्यामुळे 120 दिवसांनी तयार झालेली रक्तपेशी जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सतत चालू राहिली पाहिजे की जेणेकरून आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार होण्याची. तसंच पांढऱ्या रक्तपेशींचं पण आहे, तसंच प्लेटलेट्सचं पण आहे. त्यांचं पण लाईफ खूप कमी आहे, म्हणजे लाल रक्तपेशींपेक्षाही त्यांचं लाईफ अजून कमी आहे. म्हणजे प्लेट्स असं म्हणता येईल की 10-12 दिवसांचंच लाईफ आहे. पांढऱ्या रक्तपेशींचं 2 दिवसांचंच लाईफ आहे. त्यामुळं हे सतत डिस्ट्रॉय होत असल्यामुळे पुन्हा पुन्हा निर्मितीची होण्याची गरज आहे.
1: आणि त्यावरच आपलं शरीर खरं तर चाललं असतं. त्याच पद्धतीने झालं पाहिजे, नाहीतर काहीतरी अडथळा आला समजा, म्हणजे एखादी आपत्कालीन स्थिती आली, रक्त तयार होत नाही, अशाही बरेच केसेस तुमच्या समोर येत असतील.
0: हा, रक्त तयार होत नाही असे काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये एक अप्लास्टिक अॅनिमिया नावाचा आजार असतो, की ज्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या पेशी झालेले असतात. जसं रक्त तयार न होण्याचा किंवा बिघड असले रक्त तयार होण्याचे पण काही नुकीय आजार आहेत, की ज्याच्यामध्ये थॅलेसिमिया हा एक आजार आहे. की रक्त तयार होतं का? तर होतं. पण जो त्यांच्याकडे हिमोग्लोबिनचा पार्ट तयार होतो ना, त्याचं लाईफ फार नसतं. आणि त्याच्यामुळे स्वाभाविक त्यांच्यामध्ये नॉर्मली आपल्यामध्ये जे हिमोग्लोबिन असतं ते त्याच्यात नसतं. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला त्यांना सतत बाहेरून रक्त द्यावं लागतं. त्यांच्याकडची रक्तनिर्मिती पुरेशी
1: नसते. बरोबर. मॅडम, मगाशी तुम्ही सांगितलं की युद्धाच्या काळामध्ये लोकांना गरज म्हणून किंवा मदत म्हणून रक्तपेढ्या सुरू झाल्या, पण ऍक्च्युअल याचं जाळं पसरायला कशी सुरुवात झाली सगळीकडे? आपल्या देशाचा विचार केला तर तुम्ही
0: तसं भारताचा विचार केला तर पहिली रक्त केंद्र आपलं कलकत्त्याला सुरू झालं. साधारणपणे 1920 मध्ये असं म्हणता येईल कलकत्त्याचं आपलं रक्त केंद्र सुरू झालं. आणि मग हळूहळू त्याचा प्रसार सगळीकडेच होत राहिला. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण आपल्याकडे रक्त केंद्र सुरू झालं. मुंबईमध्ये पहिलं रक्त केंद्र सुरू झालं. हळूहळू याचा विस्तार होत गेला. नुसता विस्तार असं नाही, सुरुवातीला रक्त केंद्र सुरू झाली तेव्हा फक्त ग्रुप आणि क्रॉस मॅच एवढाच विषय होता. हळूहळू रक्तानं संक्रमित होणारे आजार लक्षात यायला लागले. 80च्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एच आय व्ही रक्तातून जाऊ शकतो लक्षात आलं. मग त्याची तपासणी आली. त्याच्या आधी हिपॅटायटीस बी नावाचा काविळ ब ज्याला आपण म्हणू त्याची तपासणी आली. मग कालांतराने असं लक्षात आलं की काविळ क नावाचा म्हणजे हिपॅटायटीस सी हा पण रक्तानं जाऊ शकतो. मग त्याची तपासणी आली. त्यामुळे आता नुसतं रक्त संक्रमण रक्तदान असं नाही राहिलं. सुरक्षित रक्तदान आणि सुरक्षित रक्त संक्रमणाला खूप जास्त महत्व आलं. आणि मग जशी जशी ती सुरक्षिततेची कल्पना आपली वाढत गेली, जसं जसं संशोधन होत गेलं, तसं ते अधिक सुरक्षित करण्याकडे सगळ्याच रक्तकेंद्रांचं काम झालं. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला शासनाची पण रक्तकेंद्र आहेत आणि काही चॅरिटेबल इन्स्टिट्यूटची पण रक्तकेंद्र आहेत.
1: तिथे संकलन केलं जातं.

0: त्या त्या वेळी ते पुरवलं हे जातं रक्त. पण ही झाली आताच्या काळातली म्हणजे अलीकडच्या काळामधली गोष्ट. पण याच्या पूर्वी जेव्हा रक्तपेढ्या होत्या तेव्हाही लोकांना गंभीर आजार होत होते, त्यावेळी कशा पद्धतीने काम चालत होतं दवाखान्यांमधनं?
1: म्हणजे साधारणपणे मी म्हणलं ना 1920 पासून पण तेव्हा थोडस असं डायरेक्टेड डोनेशन होतं. म्हणजे रक्त माहिती आहे तर या पेशंटचा रक्तगट माहिती आहे, डोनरचा पण रक्तगट माहिती आहे. ब्लड बँकिंग एवढं डेव्हलप झालेलं नव्हतं, म्हणजे जोपर्यंत कायदा अस्तित्वात आला नाही आपल्याकडे तोपर्यंत ब्लड बँकिंग एवढं डेव्हलप झालं नव्हतं. पण रक्त जमा करून दुसऱ्याला देण्याची प्रक्रिया निश्चितपणे होती की जे ग्रुप करायचं, क्रॉस मॅच करायचं आणि आवश्यकता तपासण्या करून रुग्णाला द्यायचं, ही प्रक्रिया 1920 पासून आपल्या देशामध्ये चालू आहे.
0: त्याच्यानंतर हळूहळू याचा प्रचार आणि प्रसार दोन्ही व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर रक्तपेढ्या निर्माण झाल्या आणि लोकांना त्याची मदत मिळू लागली. मॅडम, रक्तदानाचं खूप महत्व आत्ता काळामध्ये खूप आहे, पण रक्तदान सगळ्यांनी करावं का कोणी कोणी रक्तदान करावं आणि त्याची किती गरज आहे?
1: तसं रक्तदान महिला आणि पुरुष दोघं पण करू शकतात, पण त्याचे निकष आहेतच. म्हणजे वयाची पण त्याला मर्यादा आहे, 18 वर्ष पूर्ण ते 65 पर्यंत कुणीही रक्तदान करू शकतं. पण मग वजन किती आहे तर 45 किलोपेक्षा जास्त वजन आलं पाहिजे. मग त्यानंतरचे काही गोष्टी येतात की ज्या आम्ही पास हिमोग्लोबिनचं प्रमाण, कारण शेवटी असं आहे रक्तदात्याची पण सुरक्षितता पाहिली पाहिजे, त्यामुळे हिमोग्लोबिनचं त्यांचं प्रमाण किती आहे हे पण पाहणं जरुरी आहे. त्याच्याशिवाय रक्त त्याला डायबेटीस, हायपरटेन्शन असे काही आजार नाही आहेत ना, हे पण पाहणं जरुरी आहे. हे कशासाठी पाहायचं तर रक्तदात्याला सुद्धा रक्तदानानंतर त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आणि काही गोष्टी पेशंटच्या सुरक्षितेसाठी आहेत, जे आपण रक्त ज्याला रुग्णाला देणार आहोत त्याच्यासाठी. मग त्यांना कधी टायफॉइड झाला होता का, कधी मलेरिया झाला होता का, कधी आजारी पडले होते का, अशा काही गोष्टी आहेत की ज्याला आपण इन्फेक्टिव्ह इलनेस म्हणून, त्याची पण आपण रुग्णांची रक्तदाते चौकशी करतो, जेणेकरून रुग्णाला काही त्याच्यापासून त्रास होणार नाही. आणि काही आजार तर असे आहेतच कॅन्सर सारखे की ज्याच्यामध्ये रक्तदान करूच नाही शकत.
0: म्हणजे मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की काही काही गंभीर आजार असे आहेत जे एखाद्या माणसाला ते असतील तर त्याने रक्तदान केलेलं चालत नाही, असे कोणते आजार आहेत?
1: असं कॅन्सर सारखा आजार आहे काही, ह्याच्यामध्ये कसं की काही टेम्पररी गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे रक्तदान करता येत नाही. म्हणजे एखाद्याचं हिमोग्लोबिन कमी आहे, वाढू शकतं ना काही दिवसांनी, काही प्रयत्न केले तर वाढू शकतं, आहारात सुद्धा केले तर, त्यामुळे तो एक टेम्पररी आहे. किंवा मला काही दिवसांपूर्वी ताप आला तर माझी औषधी संपली, अँटीबायोटिक्स असतील ते संपले, त्याच्यानंतर 10 दिवसांनी मी पुन्हा रक्तदान करू शकते, असे टेम्पररी आहेत. पण ज्याच्यातनं करताच येत नाही असे कॅन्सरचे आजार नक्की आहेत की ज्यांना रक्तदान कधीच करता येत नाही, किंवा ज्याचं बायपास झालेलं आहे, मेजर काही आजार आहे, मेंदूचं काही ऑपरेशन झालेलं आहे, असे काही मेजर गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये रक्तदान त्यांना नाहीच करता येत.
0: मॅडम, रक्तदानाची आत्ता समाजामध्ये किती गरज आहे?
1: रक्तदानाची गरज तर भरपूर आहे. म्हणजे असं म्हणतात की किती जणांनी रक्तदान करावं, आपल्या लोकसंख्येच्या 1% लोकांनी रक्तदान केलं पाहिजे तेवढी गरज आहे. आणि असं म्हणतात की साधारणपणे तेवढी नाही पूर्ण होत, जेवढी गरज आहे तेवढे रक्तदाते येत नाहीत, अशी आत्ताची परिस्थिती आहे. स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की साधारणपणे आपली गरज आहे त्याच्यापेक्षा रक्तदान हे कमी संख्येने होतं.
0: तर लोकांनी याकडे वळावं यासाठी शासनातर्फे काही प्रयत्न केले जातात का, किंवा रक्तपेढ्यांच्या मार्फत काही प्रयत्न केले जातात का?
1: रक्त पेढ्यांचं हे कामच आहे की स्वेच्छा रक्तदान वाढवणं, कारण सुरक्षित रक्तदानाची सुरुवातच स्वेच्छा रक्तदानापासून होते. आणि काही वर्षांपूर्वी पेड ब्लड डोनेशन असा एक विषय होता, तो आता अगदी कायद्याने पण बंद झालाय आणि कुठल्याच अर्थाने ते आता होत नाही तसं. त्यामुळे 100% स्वच्छ रक्तदान हे शासनाने उचललेलं एका अर्थाने पाऊल आहे. मग शासनाने त्याच्यामध्ये काय केलं तर नॅशनल ब्लड पॉलिसी तयार केली, आपल्या प्रत्येक स्टेट्समध्ये राज्य रक्त संक्रमण परिषद चालते, त्यांच्या माध्यमातून खूप प्रचार प्रसार होतो, पोस्टर्स काढली जातात, रक्तदान दिवस, रक्तदाता दिवस हे साजरे केले जातात की जेणेकरून लोकांना रक्तदानाविषयीची माहिती होत राहावी आणि लोकांनी रक्तदान करत राहावं. रक्तपेढ्या पण काम सतत करत राहतात. मग आता हे कसं करायचं तर साधारणपणे असं म्हणता येईल की एकतर वैयक्तिक संपर्क हा एक विषय असतो. म्हणजे मी आमच्या रक्त केंद्राचं उदाहरण दिलं तर कसा वैयक्तिक संपर्क ठेवायचा लोकांशी, तर 93 पासून आम्ही जेव्हा पोस्टकार्ड होतं रक्तदात्यांना वाढदिवसाची पत्र पाठवायचो.
0: बर,
1: आपण त्यांच्याकडनं जे काय फॉर्म भरून घेतो त्याच्यांचं डेट ऑफ बर्थ असते, मग स्वाभाविकपणे त्यांना ते पत्र पाठवायचं. म्हणजे असं वैयक्तिक

0: संपर्काच्या माध्यमातून. आता ते बदललं, आता पोस्ट कार्ड नाही राहिले, आता मेसेजेस जातात की आमच्या रक्तकेंद्रात तर आमच्याकडे सेवाव्रती येऊन फोन सुद्धा करतात. म्हणजे एका आणि त्यांनी कनेक्ट राहिलं पाहिजे, त्यांना आठवण राहिली पाहिजे रक्तदानाची, असा एक विषय. दुसरा मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमात, त्याला आपण वातावरण निर्मिती म्हणतो, मग रॅलीजच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या स्पर्धा घेण्याच्या माध्यमात असेल, की ज्याला पोस्टर स्पर्धा म्हणता येईल, निबंध स्पर्धा म्हणता येईल, घोषवाक्य स्पर्धा आहे, रांगोळी स्पर्धा आहे, म्हणजे हा विषय देऊ. म्हणजे आम्ही एके वर्षी तर गणेश देखावा स्पर्धा पण घेतली, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धेच्या निमित्ताने लोक त्याचा अभ्यास करतात आणि त्या स्पर्धेत भाग घेतात, आणि एका अर्थाने कुठेतरी काही जणांच्या मनामध्ये त्याचं जागरण होतं आणि रक्तदान वाढतं. म्हणजे त्यामुळे अशा अर्थाने प्रत्येक संधी की ज्याच्यातून आपल्याला रक्तदान प्रबोधन करता येईल, हे रक्तकेंद्रांचं काम पण आहे.
1: म्हणजे प्रत्येक माध्यमांचा उपयोग तुम्ही हा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करता. मॅडम, रक्तपेढीमध्ये ऍक्च्युअल रक्ताचं संकलन कसं केलं जातं?
0: आपण पाहिलं की आपण आधी रक्तदाता च्या निकषाला जर पात्र झाला तर स्वाभाविकपणे त्याची एक कन्सेंट घेतली जाते आणि त्याच्यानंतर रक्तसंकलन केलं जातं. त्याच्या ठरलेल्या 350 ml किंवा 450 ml अशा दोन प्रकारच्या बॅग असतात की ज्याच्यामध्ये ते रक्त गोठू नये म्हणून आणि आधी दिवस टिकावं म्हणून काही पळव घातले असतात. मग त्यामध्ये रक्तदात्याने काही खाल्लेलं असेल, त्याची झोप पण चांगली झालेली असेल, तर अशा वेळेस त्यांचा हात एकदा ब्लड प्रेशर पाहून जिथून आपल्याला रक्त घ्यायचं स्वीकारायचं आहे त्या वेहींचा सर्व भाग स्वच्छ करून त्यातनं रक्त घेतलं जातं. याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काचेच्या बॉटल्स होता, आता प्लास्टिक बॅग झाल्यात. त्या प्लास्टिक बॅगच्या माध्यमातून आपण 350 ml रक्त घेतलं तर मग त्यानंतर आपण त्याचे वेगवेगळे रक्त घटक पण बनवतो प्लास्टिकच्या बॅग्समुळे.
1: असं म्हणतात की एखाद्याने जर नियमित रक्तदान केलं तर त्याला कधी भविष्यात रक्ताची गरज पडली तर त्याला फ्रीमध्ये ते उपलब्ध मिळतं का?
0: हो.
1: किंवा त्याच्या फॅमिली मेंबर पैकी कुणी आजारी असेल?
0: आता याच्यामध्ये शासकीय रचनेमध्ये तर सगळ्यात सेवा शुल्क लागत नाही, आम्ही त्याला कॉस्ट म्हणत नाही, मी शक्यतो टाळते ती, कारण प्रोसेसिंग कॉस्ट आहे, जे काय खर्च असतो सगळ्या रक्तकेंद्रांचा तो त्या तपासण्या करणं, साठवणं, ती बॅग वापरणं, बाकी सगळे ओव्हरहेड्स याच्यासाठीचा लागणारा खर्च असतो, त्यामुळे ते जे काय सेवा शुल्क आहे ते पण शासनाने त्याचे नियम घालून दिलेले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त घेता येत नाही आहे. म्हणजे शासकीय रक्तकेंद्रांमध्ये तर त्याला शुल्क लागतच नाही, पण अन्य चॅरिटेबल रक्तकेंद्रांमध्ये पण, म्हणजे आमच्या रक्तकेंद्राचं उदाहरण दिलं तर आम्ही डोनरला स्वतः लागलं तर त्याला विना सेवा शुल्क देतो. कागदावर लिहिलेलं असतं 2 वर्षापर्यंत तुम्हाला लागलं तर, पण आत्ता आम्ही पाहतोय की ज्यांनी आमच्याकडे 35-40 रक्तदान केलंय, दुर्दैवाने आताना बायपास लागतंय, 15-15 वर्ष झाली आहेत, पण आम्ही तरीही देतो. म्हणजे शेवटी रक्तदात्यांनी रक्तदान केलं म्हणून कोणाचा तरी जीव आला होता, तर रक्तकेंद्रांनी तेवढं त्यांच्यासाठी केलं पाहिजे असं वाटतं, म्हणून केवळ एक विश्वास समाजामध्ये त्या विषयाचा असावा म्हणून आपण हे विना सेवा शुल्क देतो. काही जण म्हणतात सुद्धा की आम्ही भरू शकतो पैसे किंवा आमचा इन्शुरन्स आहे, पण आपण रक्तकेंद्राच्या माध्यमातून तसं करतो, नातेवाईकांना थोडी सवलत दे.
1: हा बरोबर. मॅडम, रेशो जर पाहिला म्हणजे रक्त तुमच्याकडे येणं, रक्त संकलन करणं आणि रक्ताची मागणी, एकूण रुग्णालयाचा व्याप बघता किती आहे आणि ते मिळालेलं रक्त तुम्हाला पुरतं का रुग्णांसाठी?
0: दत्ताजी भाले रक्तकेंद्राचा आपण विचार केला ना तर आम्ही फक्त हेडगेवार रुग्णालयापुरतं नाही चालवत. आमचं 20% रक्त हेडगेवार रुग्णालयात वापरलं जातं, बाकी 80% रक्त अन्य रुग्णांमध्ये संभाजीनगर शहरातल्या आणि काही तालुक्यांमध्ये आपण रुग्णालयांमध्ये आपण रक्त पुरवठा करतो. पुरतं का? तर बहुतेक वेळा ठीक परिस्थिती असते, फक्त दिवाळीच्या काळामध्ये आणि मे जूनमध्ये मात्र रक्तात तुटवडा प्रचंड जाणवतो, मागणी खूप वाढलेली असते आणि तुलनेने रक्तदान कमी होतं, त्यामुळे त्या काळामध्ये थोडीशी अडचण येते.
1: म्हणजे त्याचं कारण काय की त्या काळामध्येच अडचण जाणवते?
0: त्या काळामध्ये अडचण जाणवण्याची 2-3 कारणं आहेत. आता दिवाळीचा विचार केला तर असं होतं की आपले बरेच इंडस्ट्रीजमध्ये होतात, मग इंडस्ट्रीजना त्या काळामध्ये टार्गेट्स असतात, मग ते स्वाभाविकपणे तिथले रक्तदान शिबिर त्या काळामध्ये होत नाहीत, सुट्ट्या असतात, कॉलेजेस बंद असतात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्या काळामध्ये थोडंसं रक्तदान कमी होतं. आणि म्हणून आम्ही बऱ्याचदा असं म्हणतो लोकांना की तुम्ही या काळामध्ये रक्तदान करा, म्हणजे ती काय अडचण तेव्हा होते ती होणार नाही. आणि मे जूनच्या काळामध्ये पण हेच कारण आहेत, सुट असतात, लोक प्रवासाला गेलेले असतात आणि उन्हाळा असल्यामुळे बऱ्याच जणांना कम्फर्टेबल पण वाटत नाही, ही पण त्यातली गोष्ट आहे, पण त्यामुळे त्या काळामध्ये थोडीशी अडचण येते. पण तरीही लोकांची गरज पुरवता

0: येते, कारण आपण कॉल केलं डोनर्स ना तर डोनर्स येतात.
1: ही एक समाधानाची बाब आहे त्याच्यामध्ये. मॅम, आपण भारतीय स्त्रीचा जर विचार केला तर तिच्या अंगात म्हणजे शरीरात मुळातच रक्ताची कमतरता खूप फासते, म्हणजे अॅनिमिक कंडिशन खूप असते स्त्रियांची, आणि दुसरं म्हणजे थॅल्सेमिक कंडिशन पण असते, याचं कारण काय असावं?
0: एक गोष्ट आहे की फिजिओलॉजिकली महिलांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण पुरुषांपेक्षा कमी असतं. म्हणजे पुरुषांचं समजा 12 ते 16 असेल तर महिलांचं साधारणपणे 11.5 ते 13.5 इतकंच असतं. ही फिजिओलॉजिकल गोष्ट आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आणि अन्यही काही गोष्टी म्हणजे प्रेग्नन्सी आहे, डिलिव्हरी आहे, मासिक पाळी आहे, या सगळ्या कारणी रक्तस्राव पण महिलांना होतो. आधीच कमी असतं शरीराची जी रचना आहे त्याच्यामध्ये, आणि यामधून रक्तस्राव पण होत असतो. आणि काही गोष्टी अशा आहेत की भारतीय महिलांची जी मानसिकता आहे ना, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे त्या थोडेसे दुर्लक्ष करतात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचं स्वतःच हिमोग्लोबिन चांगलं नाही राहत. मला बऱ्याचदा महिला म्हणतात काय खाल्लं पाहिजे. मी म्हणते तुम्हाला सगळ्यांना कळतं काय खाल्लं पाहिजे, मुलांना देतोच ना आपण, त्याची तब्येत नीट राहावी, त्याचं हिमोग्लोबिन नीट राहावं, याची काळजी प्रत्येक आई घेते, पण ते ती तिच्यासाठी घेत नाही. त्यामुळे म्हणजे आपल्या महिलांमध्ये न्यूट्रिशनल अॅनिमिया थोडासा जास्त असतो. थॅलेसिमियाचा विषय कसा आहे, तो महिला काय मुलगा काय मुलगी काय त्याच्यामध्ये ते काही डिफरशिएट करत नाही. तो जनुकीय आजार असल्यामुळे ज्याला झाला तो त्याला झाला असं होतं. म्हणजे
1: बरोबर, म्हणजे ते बाय बर्थच त्यांना मिळालेलं असं असं म्हटलं तरी हरकत नाही. मॅडम, रक्तदानामध्ये महिलांचा सहभाग किती असतो, तुमचा काय अनुभव आहे?
0: साधारणपणे 4 ते 5% महिला असतात रक्तदानामध्ये. येतात तशा बऱ्याच, पण हिमोग्लोबिनच्या कारणाने बऱ्याच जणी नाकारल्या जातात, त्यामुळे स्वाभाविकपणे प्रमाण थोडंसं कमी आहे. पण येत नाहीत का तर अजिबात येत नाहीत असं नाही, महिला की पुढाकार घेतात, पण फिटनेसचा थोडीशी अडचण असते. त्यामुळे कुठलीही महिला रक्तदानाला आली की तिला म्हणते रक्तदानासाठी तर धन्यवाद म्हणते, पण फिटनेस चांगली आहे त्याच्यासाठी पहिलं अभिनंदन करते तू.
1: खरंय खरंय, अगदी खरंय. मॅडम, जाता जाता आपल्या मैत्रिणींना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: रक्तदान करण्यासाठीच म्हणून नाही, पण आपल्या आरोग्याकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपण रक्तदानास पात्र झालो म्हणजे काय झालं, तर स्वतःचं आरोग्य खूप चांगलं आहे झालं. मग काय करायला पाहिजे आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी? एक पहिला आहार असतो की दोन टोकाचे आपल्याकडे भारतीय महिलांमध्ये विषय असतात, एक उपास तापास असतात किंवा मग थोडंसं फॅट राहायचं, रोड राहायचं, बारीक राहायचं. या दोन्ही कारणांनी हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. म्हणजे एक तर व्रतवैकल्य किंवा फास्ट फूडचा जमाना, अशा दोन गोष्टींमुळे दोन्ही वयाच्या महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे आपल्या आहारावर लक्ष दिलं पाहिजे. सकस चौरस आहार जे आपल्या लहानपणापासून आपण करत आलेलो आहे, वरण भात भाजी पोळी कोशिंबिरी, हे सगळं म्हणजे आपल्या आहारात असलं पाहिजे आणि ते आपण नियमितपणे स्वतःसाठी पण घेत पाहिजे. दुसरं आहे व्यायाम. काही ना काहीतरी व्यायाम आपण केला पाहिजे. चालणं असेल, फिरणं असेल, पळणं असेल, काही जणांना शक्य असेल तर योगासनं केली पाहिजेत. कुठला तरी व्यायाम आपण नक्की केला पाहिजे. आणि खेळ जर शक्य असतील तर ते पण करायला हरकत नाही, पण एक कुठलं तरी आपल्या शरीराला व्यायाम नक्की पाहिजे आहे. तसंच जसं हे शारीरिक स्वास्थ्य आहे ना, तसं आपलं मानसिक स्वास्थ्य पण महिलांनी चांगलं ठेवलं पाहिजे की ज्याच्यामध्ये समाधान असणं हेच खरं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. समाधानी तुम्ही असाल तर बाकी शारीरिक आरोग्यावर खूप परिणाम होतो. मानसिक आरोग्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होत असल्यामुळे मानसिक आरोग्य पटलं आपण चांगलं ठेवलं पाहिजे. आणि ते दुसऱ्या कोणावर अवलंबून नाही आहे, ते स्वतःवरच अवलंबून आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ज्याही कुठल्या मार्गांनी आपल्याला, पुन्हा एकदा असं म्हणता येईल, मेडिटेशन कोणाला आवडत असेल तर मेडिटेशन, कुणाला कदाचित भजन गाणी याचे समाधान मिळत असेल, तर ते कुठल्या कारणांनी जे आपल्याला आवडतं रुचतं ज्याच्याने खरोखर आपण शांत राहू शकतो, असं आपलं मानसिक आरोग्य मुलांनी निश्चितपणे चांगलं ठेवलं पाहिजे. महिलांनी कुटुंबाबरोबर स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून ती त्या कुटुंबाचा एक भाग असे आणि ती स्वतः आरोग्य राहिलं तर ते सगळं कुटुंबच आरोग्य संपन्न राहू शकतं,
1: कुटुंबाचा डोलारा ती सांभाळू शकते. मॅडम, रेडक्रॉस सोसायटीचं जे उद्दिष्ट आहे की गरजूंना मदत करणं, यासाठी आपण एक चांगलं नागरिक म्हणून काय करायला हवं?
0: रेडक्रॉस सोसायटीनेच असं म्हणलेलं आहे बरं का की 5 C असे म्हणलेले आहेत त्यांनी की काय असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादं काम स्वयंसेवी करू शकता किंवा रेडक्रॉस सोसायटीत येऊन तुम्ही काही करू शकता. तर त्यांनी जे 5 C म्हणलेले आहेत ना, ते आपणच एक क्रिएटिव्ह असलं पाहिजे, कोलॅबोरेट

0: असलं पाहिजे, म्हणजे लोकांना सहकार्य आपण केलं पाहिजे, क्रेडिबल असलं पाहिजे, म्हणजे आपण पण विश्वासपात्र असलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण क्विटेड असलं पाहिजे, की जेणेकरून आपण एखादं काम आपण हाती घेतलं तर अतिशय तन मन धन अर्पण आपण ते केलं पाहिजे, अशी साधारण 5C मध्ये रेड क्रॉसची सोसायटीची कल्पना आहे, की आपण सर्वांनी त्याच्यामध्ये काम करावं.
1: मॅडम, इतक्या महत्त्वपूर्ण अशा विषयावर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला, आज इथे आलात, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद
0: मॅडम, हे कामच आहे.

0: महत्वपूर्ण अशा विषयावर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला, आज इथे आलात, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
1: मॅडम, हे कामच आहे आपलं सगळ्यांचं. पुन्हा एकदा सांगेन की थॅलेसिया पेशंटना दर महिन्याला रक्त लागतं, त्यामुळे रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने आणि सगळ्या रक्त केंद्रांच्या वतीने मी असं आवाहन करीन की थॅलेसिमियाचा रक्त आलक आपल्याला होता येईल का यात पण विचार करावा. त्यांना नेहमीच रक्त लागतं, मग आपण 4 महिन्यांनी रक्त देऊ शकतो तर आपण देऊ शकतो का त्याच्यासाठी, असा विचार सगळ्या महिलांनी करावा असं मी सगळ्यांना आवाहन करते.
0: मैत्रिणींनो, 8 मे या जागतिक रेडक्रॉस थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने रक्तदान हे जीवनदान याविषयी छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढीच्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी बी यांचं गीत तुम्ही ऐकत. या गीताला संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी. बरे तर मैत्रिणीनो, आज मी तुमची सखी मालसा काने इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणीनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार आणि ही आकाशी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

क्रमांक 10 पासून सुरू होते. याच अनुषंगाने अज्ञात मुंबई पुस्तका लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळव यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका येत्या शनिवारी म्हणजे 9 मे रोजी सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनलवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवरही.

0: मराठींची पुस्तकं आली आहेत ना त्याचा आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्षाला वाटतं नारायण मडगावकर गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. तर मला गॅझेटमधनं हा सगळा शोध लागला. म्हणजे चाऊ सारखं पुस्तक म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यांना जे मुंबई समजते ना ते काय ऐतिहासिक संदर्भ नव्हे पण तेव्हाचे मुंबईची वर्णन त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतात.
1: अज्ञात मुंबई ही मालिका दिना

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सुदैव वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. दुपारचा 1 वाजतोय. आता विविध प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: अभिनेत्री मीना कुमारी पर फिल्माया गया गाना है। साथ ही हमारे लिखते हैं कि जिस विवाह या परिणय सूत्र भी कहा जाता है शादी, ये मानव समाज का एक अत्यंत महत्वपूर्ण और पवित्र स्तंभ है। ये केवल दो व्यक्तियों का मिलन नहीं कि दो परिवारों, संस्कृतियों और विचारधाराओं का।
1: तुषारवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। तारा या स्वदेशी शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी। राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्च 17 लाखांवर। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले। जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत एका भक्कम आधारस्तंभासारखी भूमिका बजावत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलंय। जयशंकर यांनी सुरीनाममध्ये विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींना संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते। आंतरराष्ट्रीय समृद्धीत भारत महत्वाचं योगदान देत असल्याचंही त्यांनी सांगितलं। प्रगतीची संकल्पना ही सीमांपलीकडे गेली पाहिजे, त्याला अनुसरूनच भारताची औद्योगिक आणि आर्थिक गती केवळ देशापुरती मर्यादित नसून ती जागतिक स्थैर्याचं एक महत्वाचं साधन आहे, असं त्यांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं यावर्षीच्या जागतिक अर्थव्यवस्था वाढीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2026 जगभराच्या वास्तव सकल देशांतर्गत उत्पादनात भारत 17% योगदान देण्यासाठी सज्ज असून जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली। ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलंय। मध्यम पल्ल्याची ही शस्त्रप्रणाली अचूक लक्ष नसलेल्या शस्त्रांना त्यांचं लक्ष निश्चित करण्यासाठी मदत करते, त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष टिपण्यासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकणार आहे। NPS म्हणजेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोहोचली आहे। या योजनेत जमा झालेला निधी 16 कोटींवर पोहोचलाय। याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेची नोंदणीकृत सदस्य संख्यासुद्धा 8.96 कोटी पोहोचली आहे। बचत खातं किंवा पोस्टात खातं असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे। केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उपटपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होईल। उद्या पुण्यात DY पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून, तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित

0: राहणार आहेत. देशातील सरकारी धान्यसाठा 6,40,000 टनापेक्षा जास्त असून हे प्रमाण आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या साठ्याच्या तिप्पट असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. गहू आणि तांदळाचा अतिरिक्त साठा देशातल्या कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी अखंड पुरवठा सुनिश्चित करत असल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तत्काळ आरोग्य सेवांसंबंधी प्राथमिक आरोग्य सेवकांना देण्यात येणाऱ्या सर्वंकष प्रशिक्षणाचा आरंभ केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांच्या हस्ते झाला. आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी तसंच उच्च तर आरोग्य सेवांवरचा भार कमी करण्यासाठी उत्तम प्रकारे प्रशिक्षित असणाऱ्या खात्रीशीर आरोग्य सेवक उपलब्ध असायला हवेत असं आरोग्य मंत्रालयानं यावत माहिती देणाऱ्या निवेदनात म्हटलं. हा उपक्रम म्हणजे फक्त आरोग्य सेवेबाबतचं शिक्षण नसून भारताच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत धोरणात्मक गुंतवणूक असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं नमूद केलं. भारत सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देश भर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: आकाशवाणी मुंबईच्या वतीनं यानिमित्त काल सूरसंध्या कार्यक्रम झाला. पद्मविभूषण डॉक्टर एन राज यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची सूचना जारी झाल्यानंतर आणि सभागृहाचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल RN रवी यांनी विधानसभा विसर्जित केली आहे. याबरोबरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाचं सरकारही बरस्त झालं आहे. नवीन सरकार स्थापनेसाठी आता बहुमत प्राप्त भाजपा अदा करेल. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीसाठी आज कोलकात्यात बैठक होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निरीक्षक म्हणून बैठकीला उपस्थित आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी सहनिरीक्षक आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव या बैठकीत ठरेल आणि उद्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. आसाममध्ये नवनिर्वाचित भाजपा सरकार सत्ताग्रहणासाठी सज्ज असून येत्या 12 मे रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. केरळमध्ये मुख्यमंत्री पदासाठीच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी UDFमध्ये चाचपणी सुरू आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचं वृत्त आहे. इराणनं होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिकेच्या 3 युद्धनौकांवर हल्ले केले होते. त्याचं प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानच्या पश्चिम भागात आणि दक्षिण इराणमधल्या बंदर अब्बास स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणमधल्या माध्यमांनी दिलं आहे. अमेरिकेनं इराणच्या तेलवाहू जहाजावर हल्ला केला त्यामुळं हा संघर्ष सुरू झाला असून इराणही प्रत्युत्तरात क्षेपणास्त्र आणि ड्रोननं अमेरिकी जहाजांना लक्ष्य केल्याचं IRGC या इराणच्या लष्करी संघटनेनं म्हटलं. दरम्यान संघर्ष वाढवण्याची अमेरिकेची इच्छा नाही, मात्र आपल्या लष्कराच्या संरक्षणासाठी आपण सज्ज असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणला कधीही अणवस्त्र सज्ज देश होऊ न देण्याच्या मुद्द्यावर अमेरिका आणि युरोपीय महांग परस्परांसोबत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, त्यानंतर समाजमाध्यमावरून त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पश्चिम आशियातल्या परिस्थितीवरही चर्चा झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान उर्सुला वॉन डेर लेयन यांनीही इराणकडे अण्वस्त्र नसत ही भूमिका मांडली. प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीनं इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम हा मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरसकट लागू केलेलं 10% जागतिक शुल्क अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार

न्यायालयानं बेकायदेशीर ठरवून रद्द केलंय. त्यामुळे अमेरिकेच्या व्यापारविषयक धोरणाला मोठा धक्का बसला. 1974 व्यापार कायद्याच्या कलम 122 अंतर्गत हे शुल्क योग्य ठरण्यात प्रशासन अपयशी ठरलं. व्यवहाराचं संतुलन साधण्यावर संकट आल्यानं हे शुल्क लागू केल्याचा युक्तिवाद ट्रम्प प्रशासनानं केला होता. मात्र तो सिद्ध करण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्यानं हे शुल्क रद्द करायचा निर्णय न्यायालयानं घेतला आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धा आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स सोबत होईल. दिल्लीला अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 9 धावांनी विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययानंतर 19 षटकांचा झालेल्या या सामन्यात बंगळुरूचा संघ 210 धावांचं विजयी लक्ष्य गाठताना निर्धारित 19 षटकात 6 बाद 203 धावाच करू शकला. लखनौच्या वतीनं मिशेल मार्श याने 111 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं. नाशिकच्या TCS कंपनीतील दांतर प्रयत्न प्रकरणात फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव इथनं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. ईडी म्हणजे सक्तवसुली संचालनालयानं गेम्स क्राफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि त्यांच्या सहकारी संस्थांवर पैशांच्या बाबतीतली फसवणूक आणि अफरफर यासाठी गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित. अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटा 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. यंदाही उत्तीर्णांनी मुलींचं प्रमाण जास्त. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखावर. मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. नाशिकमधल्या TCS धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खान अटक. आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 15,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागात आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% लागला तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे: मुंबईत 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. दहाच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुणवून विशेष यश संपादन केलं आहे. यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार. रेल्वे गाड्या संबंधित सुरक्षितता देणारी अत्याधुनिक कवच ही प्रणाली उत्तर रेल्वेच्या महत्त्वाच्या मार्गावरच्या रेल्वे मार्गांवर कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. फिरोजपूर मार्गावरच्या 1,478 किलोमीटर मार्गावर ही 362 कोटी रुपयांच्या खर्चाची तर जम्मू रेल्वे मार्गावर 466 किलोमीटर मार्गावर 121 कोटी खर्चाची कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. कवच ही स्वदेशी प्रणाली 2 रेल्वे गाड्यांमधल्या टकरीला प्रतिबंध करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली. उद्यातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलं आहे. मध्यम पल्ल्याची ही शस्त्रप्रणाली अचूक लक्ष नसलेल्या शस्त्रांना त्याचे लक्ष निश्चित करण्यासाठी मदत करते. त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष टिपण्यासाठी त्यांचा उपयोग करता येऊ शकेल. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उप टपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे. पुण्यात उद्या DY पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून निमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यअधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी तसंच कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,

0: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये एक बहुत बड़ा उदाहरण होगा।
1: देश में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं।
2: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। NPS म्हणजे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोहोचली आहे। या योजनेत जमा झालेला निधी 16 लाख कोटींवर पोहोचला आहे। याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्यासुद्धा 8 कोटी 96 लाखांवर पोहोचली आहे। बचत खाते किंवा पोस्टात खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे। मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत। महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबईत झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीनं सुरू आहे असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत। मुंबईत झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा पुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे। प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथे अल्पशा आजारानं निधन झालं। ते 75 वर्षांचे होते। KPIT टेक्नॉलॉजीचे ते सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते। 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते। नाशिकच्या TCS कंपनीतलं धर्मांतर प्रकरण आरोपी फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर नगरातल्या नारेगाव इथं काल अटक करण्यात आली। नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली। दरम्यान या सर्व प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं। निदा खान हिला आज न्यायालयात हजर करण्यात येत आहे। मुंबईत गोरेगाव इथं एका कार्यक्रमात 2 विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी विशेष न्यायालयानं काल आयोजनांना जामीन मंजूर केला। अंमली औषधी पदार्थ आणि मनप्रभावी पदार्थ अधिनियम या कायद्याखाली विशेष न्यायालयानं इतर तिघांना जामीन नामंजूर केला आहे। गोरेगावात नेस्को मैदानावर 11 एप्रिलला झालेल्या टेक्नो संगीत कार्यक्रमादरम्यान अंमली पदार्थांच्या अतिसेवनानं 2 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता। गडचिरोलीत एका मोटरसायकलला ट्रॅक्टर धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला। अपघातातल्या जखमी व्यक्तीला उपचारासाठी चंद्रपूर या रुग्णालयात हलवलं आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर। यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त। राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर। मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश। नाशिकमधल्या TCS धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा अनला अटक आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।
3: एज्युकेशन पॉलिसी तो हम लोग का सिलेबस की बुक्स भी हर साल बदल रही है।
4: अच्छा अच्छा, तो इसके लिए आपको भी तैयारी करनी होती होगी।
3: बिल्कुल बिल्कुल सही कहा। हमें भी कई वर्कशॉप अटेंड करनी पड़ती हैं। कई बार हमें घर से सप्ताह भर दिन के लिए

नमस्कार, आकाशवाणीच हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. तुम्ही ऐकत आहात युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि या कार्यक्रमामध्ये मी तुमची दोस्त आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्व मित्र मैत्रिणींचं आणि रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते.

जेव्हा आपण टागोरांचं नाव घेतो तेव्हा डोळ्यांसमोर येतात त्या त्यांच्या अजरामर कविता, गीतांजली आणि आपलं राष्ट्रगीत. पण टागोर हे फक्त पुस्तकातले कवी नव्हते, तर ते निसर्गातले आणि रंगांचे वेड असले एक मुक्त प्रवासी होते. आजच्या पिढीला म्हणजेच आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की 100 वर्षांपूर्वीचे हे विचार आज आपल्याला काय देऊ शकतात. तर याचं उत्तर त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत दडले आहे. टागोरांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सर्जनशीलता. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, टागोरांनी वयाच्या 60व्या वर्षी चित्रकलेचा छंद जोपासला. ते जेव्हा कविता लिहायचा आणि एखादी ओळ जर त्यातली चुकली तर ती फक्त खोडून न टाकता त्या चुकीच्या शब्दांभोवती ते नक्षी काढायचे. त्यातूनच त्यांची अप्रतिम चित्र जन्माला आली. बघा, हा आपल्यासाठी किती मोठा संदेश आहे. आपण अनेकदा अपयशाला घाबरतो किंवा एखादी गोष्ट चुकली की तिथेच थांबतो. पण टागोर सांगतात की तुमच्या चुकांमधूनही काहीतरी सुंदर असं घडवता येईल. गरज आहे ती फक्त त्याकडे बघण्याच्या वेगळ्या दृष्टिकोनाची. मित्रांनो, आता वळूयात त्यांनी केलेल्या त्यांच्या संगीताकडे, ज्याला आपण रवींद्र संगीत असं म्हणतो. टागोरांचं संगीत हे भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांचा एक सुंदर संगम आहे. त्यांनी निसर्गातील ऋतूंचं, पावसाचं आणि मानवी मनातील हळव्या कोपऱ्यांचं वर्णन ज्या सुरांमध्ये केलं आहे ते आजही आपल्याला शांत करतात. त्यांचं संगीत आपल्याला सांगतं की मोठ्या गोष्टी सांगण्यासाठी नेहमी मोठ्या शब्दांची किंवा अवघड सुरांची गरज नसते. मनापासून आलेला एक साधा सूरही जगाला जिंकू शकतो. टागोरांचं निसर्गावर अलोट प्रेम होतं. शांतिनिकेतनची स्थापना करताना त्यांचा एकच उद्देश होता, माणसानं निसर्गाच्या कुशीत शिकलं पाहिजे. झाडाची पानं, वाहती नदी आणि मोकळं आकाश हे आपले सर्वात मोठे शिक्षक आहेत असं ते मानायचे. आज आपण सिमेंटच्या जंगलात राहतो, मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलोय. अशा वेळी टागोरांचे विचार आपल्याला पुन्हा एकदा मातीशी जोडायला प्रवृत्त करतात. निसर्गाशी नातं जोडणं म्हणजे वळ सहलीला जाणं नाही, तर निसर्गातील लय आपल्या जगण्यात आणणं हे आहे. त्यांचे एकला चाले हे गाणं आजही तरुणाईसाठी प्रेरणास्थान आहे. जेव्हा आपल्याला कोणाची साथ मिळत नाही किंवा जेव्हा आपण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकटे पडतो तेव्हा हे गाणं आपल्याला हिम्मत देतं. जर तुझ्या हाकेला कोणी साथ दिली नाही तरीही तू एकटा चालत राहा, तरीही तू एकटा चालत राहा. आणि हा विचार स्वावलंबनाचा आणि आत्मविश्वासाचा मंत्र आहे. टागोरांनी हे केवळ लिहिलं नाही तर हे सगळं ते आयुष्यभर जगले. त्यांनी नेहमी जगाच्या प्रवाहापेक्षा वेगळा विचार करण्याची जिद्द दाखवली. आणि मित्रांनो, हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे आपण नुकतीच रवींद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी केली. आणि अशा या कवी, साहित्यिक, तत्वज्ञ, संगीतकार आणि चित्रकार असलेल्या विचारवंताला ज्यांनी भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर नेलं आदरांजली वाहूया. आणि या सगळ्यांच्या प्रवासाबरोबर शेवटी मी इतकंच सांगेन की रवींद्रनाथ टागोर हे एका काळापुरते मर्यादित नव्हते. ते आजही त्यांच्या गाण्यातून, कवितातून आणि त्यांच्या मुक्त विचारातून आपल्यामध्ये जिवंत आहेत. आजच्या या धावपळीच्या जगात जर आपल्याला थोडा निवांतपणा हवा असेल तर टागोरांचं एखादं पुस्तक हाताशी घ्या किंवा त्यांचं एखादं संगीत ऐका. तुम्हाला नक्कीच एक नवी ऊर्जा मिळेल. याबरोबरच कार्यक्रमात घेऊयात एक सॉन्ग आणि ऐकूयात हे छानसं गाणं. ऐकत रहा युवावाणी, मी गायत्री तुमच्या सोबत आहे.

मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल गप्पा मारणार आहोत ज्यांच्या नावाशिवाय भारतीय साहित्य आणि संगीत अपूर्ण आहे, आणि ते म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर.

0: मित्रांनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जाणून घेतलं आपल्याला प्रेरणा मिळेल अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल. आणि यानंतर खील कार्यक्रमात असाच एक व्यक्ती आपल्या सोबत आहे. तो लहान जरी असला तरी त्याच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. एनडीए या परीक्षेमध्ये त्याला ऑल इंडिया रँक 351 मिळालेला आहे. तर कार्यक्रम आपण ऐकणार आहोत त्याच्याशी मी साधलेला संवाद आणि त्याचा प्रवास. मित्रांनो, आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहे आपल्यातलाच एक युवा मित्र. तो जिम्नॅस्टिक खेळतो आणि जिम्नॅस्टिक्स मध्ये त्याला नॅशनल लेवलमध्ये 5 गोल्ड मेडल देखील मिळालेले आहेत आणि इंटरनॅशनल लेवलला पण तो खेळलेला आहे. सोबतच नुकत्याच झालेल्या एनडीए या परीक्षेमध्ये त्याने ऑल इंडिया रँक 351 देखील मिळवलेला आहे. तर त्याचं नाव आहे अनुराग देशमुख आणि आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत त्याचा हा एनडीएचा प्रवास. त्याने परीक्षेसाठी तयारी कशी केली आणि रँक मिळवण्यासाठी त्यांनी काय काय मेहनत केली, त्यांनी कसा अभ्यास केला, या सगळ्या गोष्टी आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. तर अनुराग, आजच्या युवाणी या कार्यक्रमात आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू गायत्री.
0: तर अनुराग, सुरुवातीला सांग की तू एनडीए या परीक्षेत रँक मिळवलेला आहे, तर तुला एनडीए करायचं होतं हे तुझं आधीच ठरवलेलं होतं का, किंवा तू या क्षेत्रामध्ये येण्यामागे काय स्टोरी आहे?
1: माझं लहानपणीचं स्वप्न की आपण डिफेन्स फोर्सेस मध्ये जायचं आणि हे मूवीज आणि डॉक्युमेंटरीज बघून झालेलं स्वप्न होतं. पण जेव्हा मी 9th स्टँडर्ड मध्ये तर मला त्यावेळेस माझ्या पप्पांचा एक स्टुडंट होता सार्थक अक्कर म्हणून, तर त्याचा ऑल इंडिया रँक 5 आला.
0: कशामध्ये?
1: सीडीएस मध्ये.
0: ओके.
1: आणि तो लेफ्टनंट झालेला आणि मग तेव्हा त्याच्याकडून एक इन्स्पिरेशन भेटलं की यार आपण पण डिफेन्स फोर्सेस मध्ये जाऊ शकतो. आणि मी जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेतला त्यानंतर कळालं की एक नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे एनडीएची एक एक्झाम असते आणि त्या एक्झाम मध्ये आपण एकदम कमी वयात डिफेन्स फोर्सेस मध्ये जाऊ शकतो.
0: ओके.
1: तर मग अशा प्रकारे मला एनडीए बद्दल कळालं.
0: आणि तुला ते म्हणजे कोणत्या स्टँडर्ड मध्ये असताना कळालं?
1: 9th स्टँडर्ड मध्ये असताना.
0: ओके.
1: आणि मग नंतर 10th नंतर एक एक्झाम असते एसपीएची, सर्व्हिस प्रिपेरेटरी इन्स्टिट्यूट, तर त्या संभाजीनगर आहे.
0: ओके.
1: तर हे इन्स्टिट्यूट एनडीए मध्ये जाणाऱ्या लोकांना प्रिपेअर करून घेतो.
0: तर
1: त्यांची पण एक एंटरन्स एक्झाम असते. तर मी ती एंटरन्स एक्झाम दिली आणि मी त्याच्यात फेल झालो. हे माझं पहिलं फेलियर होतं. तर मग
0: आतापर्यंतचं म्हणजे
1: हो आतापर्यंतच. आणि त्या फेलियर नंतर मग अजून एक अशी जिद्द झाली की यार आता एनडीए काढायचं म्हणजे काढायचंच. तर मग 11th आणि 12th मध्ये मी क्लासेस लावले आणि मग त्या क्लासेस मधून 11वी 12वीचा अभ्यास आणि एनडीएचा अभ्यास, हे दोघांचा अभ्यास असं सोबत सुरू ठेवला आणि 12वी मध्ये असताना मी एनडीए साठी अपियर झालो. आणि मग अशा प्रकारे हे पूर्ण एनडीए बद्दल आणि एनडीएची जर्नी
0: अशी राहिली. अच्छा, म्हणजे सुरुवातीला असं म्हणता येईल की मूवीज मधून इन्स्पायर झाला आणि नंतर त्या मुलाला तू पाहिलंस, त्याचा रँक आला तेव्हा उत्सुकता निर्माण झाली. तू सांगितलंस की तू एक स्कॉलरशिपची एक्झाम दिली होती, ती तू फेल झालास. पण फेल झाल्यानंतर पण काही मुलं अशी असतात की जे खचून जातात की माझ्याकडून एंट्रन्स एक्झामच नाही निघाली तर मी मेन एक्झाम कशी देणार. पण तू त्याला अपोजिट विचार करून ठरवलंस की ही नाही झाली तर मी दुसरीच एक्झाम क्रॅक करणार. मला सांग की एनडीएची तयारी करत असताना तुझा माइंडसेट कसा होता, किंवा तू दोन्ही गोष्टी सोबत प्रिपेअर केल्या तर तुझं रूट कसं होतं आणि तू माइंडसेट कसा ठेवलास तुझा?
1: तर सगळ्यात पहिले माझा रूटीन, तर रुटीन मध्ये असं होतं की मला जिमनॅस्टिक्स पण ठेवायचं होतं सुरू आणि एनडीएची प्रिपरेशन पण करायची होती. तर मग मी माझ्या क्लासेसच्या सरांसोबत थोडासा संवाद साधला आणि मग एक रुटीन बनवला की मी 7:30 क्लासेसला जाणार, मग 7:30 ते मी 5:30 पर्यंत क्लासेस करणार.
0: म्हणजे भरपूर वेळ क्लासेस होते तुझे?
1: हो, 7:30 ते 12:30 माझे लेक्चर राहायचे आणि मग नंतर लंच नंतर सेल्फ स्टडी तिकडेच अभ्यासिकामध्ये.
0: अच्छा.
1: तर मग 5:30 नंतर मी तिकडून जिमनॅस्टिक्सला जायचो 8 वाजेपर्यंत.
0: ओके.
1: आणि मग 8 वाजेनंतर माझं शेड्यूल संपायचं पूर्ण आणि मग घरी आल्यानंतर डिनर आणि मग परत 12:30 एक सेशन लावायचा अभ्यासाचा.
0: बापरे.
1: तर मग असा माझा दिवसभराचा रुटीन राहिला. आणि माइंडसेट बद्दल, तर जिमनॅस्टिक मध्ये स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे मग माइंडसेट असाच होता की रिझल्ट पेक्षा जास्त प्रिपरेशन मध्ये फोकस ठेवायचं की रिझल्ट येणारच, पण प्रिपरेशन जर मी 100% केली रिझल्ट ऑटोमॅटिक 100%
0: येणार.
1: तर मग प्रिपरेशन पूर्ण फोकस ठेवला. आणि मेन गोष्ट अशी की एनडीए मध्ये असं असं की मॅथ्स जर तुम्ही कट ऑफ क्लिअर केला तरच तुमचा पुढचा पेपर चेक होणार.

0: माझं मॅथ्स सगळ्यात जास्त वीक. 10वी पर्यंत मॅथ्स मध्ये मला काहीच येत नव्हतं. तर मग 11वी मध्ये एकदम बिग पासून सुरू केलं, म्हणजे 9वी 10वीचा परत अभ्यास सुरू केला. मग 9th 10th 11th असा 3 वर्षाचा अभ्यास मी 11th मध्ये सुरू केला पूर्ण. आणि मग 12th मध्ये येईपर्यंत मी पूर्ण सिलेबस कॉन्कर केला. आणि रिटर्न मध्ये मी मॅथ्स मध्ये स्टॉप
1: केला.
0: तर हे एक असं होतं की हा जो चॅलेंज होता तो चॅलेंज जेव्हा मी माझ्या मॉक टेस्ट दिल्या एनडीए एक्झामच्या पहिले, तर त्या मॉक टेस्ट मध्ये माझा स्कोर यायला लागला मॅथ्स मध्ये. तर मग एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला की यार आपलं आता
1: होऊ शकतो.
0: कारण
1: आणि जो सब्जेक्ट आपल्याला येत नाही त्याच्यामध्ये मार्क जेव्हा येतात तेव्हा अजून बुरप होतो.
0: राईट. तर मग तो एक असं कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. आणि मग अशा प्रकारे तो माइंडसेट एक असा पॉझिटिव्ह राहिला की यार आता आपल्याला मार्क्स येत आहे म्हणजे आपलं होऊ शकतं. सेल्फ कॉन्फिडन्स पण बिल्ड झाला. तर मग अशा प्रकारे माझा माइंडसेट आणि रुटीन होतं.
1: नक्कीच खूपच छान. आणि मला सांग की तू एनडीएच्या एक्झाम बद्दल बोललास तर या एक्झामचा पॅटर्न कसा असतो किंवा या एक्झाम मध्ये कोणत्या स्टेज असतात?
0: एनडीए मध्ये दोन स्टेज असतात, एक असतं इंटरव्ह्यू आणि एक असतं रिटन एक्झाम. तर सगळ्यात पहिले रिटन एक्झाम. तर रिटन एक्झाम दोन पार्ट मध्ये डिवाइड असतं. एक असतं मॅट मॅथमॅटिक्स अबिलिटी टेस्ट आणि एक असतं गॅट जनरल अबिलिटी टेस्ट. मॅथमॅटिक्स अबिलिटी टेस्ट मध्ये फक्त मॅथ सब्जेक्ट असतो आणि हा असतो 300 मार्कासाठी. आणि जनरल अबिलिटी टेस्ट मध्ये असतात इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. तर हे 8 सब्जेक्ट असतात आणि हे असतं 600 मार्काला. तर एकूण 9 मार्काचा हा पेपर असतो. तर मग हे झालं रिटर्न पार्ट साठी.
1: आणि याचा कट किती असतो? म्हणजे
0: कट ऑफ असा ऍव्हरेज 350 पर्यंत, पण आमच्या वेळेसचा कट ऑफ लागल्या 304 मार्कांचा.
1: अच्छा.
0: ऍव्हरेज आपण 350 म्हणू शकतो. हो, म्हणजे एक सेफ स्कोर असतो की तुम्ही रिटर्न क्लिअर करण्यासाठी.
1: आणि तू जसं म्हणालास की मॅट मध्ये तुम्हाला पास व्हावं लागतं तर पुढचा
0: पेपर चेक होतो. राईट. जर तुम्ही मॅथचा कट ऑफ आता 300 पैकी मॅथचा कट ऑफ असतो 80-90.
1: अच्छा.
0: तर मग जर तुम्ही हा कट ऑफ क्लिअर केला तरच तुमचा गॅटचा पेपर चेक होणार. जर तुम्ही मॅथचा कट ऑफ क्लिअर नाही केला तर गॅटचा पेपर चेक होतो.
1: करेक्ट. ओके. आणि याला निगेटिव्ह मार्क देखील असते.
0: याची निगेटिव्ह मार्किंग अशी असते प्लस मॅथ्स मध्ये असतं +2.5 - 0.83.
1: अच्छा.
0: आणि गॅट मध्ये असतं +4 - 1.33.
1: ओके.
0: तर हे अशा प्रकारे मार्किंग स्कीम आहे. आणि इंटरव्ह्यू मध्ये पण 5 दिवसांचा इंटरव्ह्यू असतो, याला म्हणतात SSB इंटरव्ह्यू. तर SSB म्हणजे सर सिलेक्शन बोर्ड. तर ह्या 5 दिवसाच्या इंटरव्ह्यू मध्ये पण 2 स्टेज असतात. एक असतं स्क्रीनिंग जे असतं D1 ला आणि मग नंतर असतं 4 दिवसांचं वेगवेगळं टेस्ट. तर स्क्रीनिंग मध्ये काय असतं, तुम्हाला सगळ्या पहिले एक 60 प्रश्न असणार, म्हणजे एक मेंटल अबिलिटीचे प्रश्न.
1: अच्छा.
0: आणि ते तुम्हाला एका टायमिंग मध्ये सोयचे असतात. आणि मग दुसरी टेस्ट असते, एक स्क्रीनवर तुम्हाला एक ब्लर पिक्चर दाखवणार, 30 सेकंडसाठी ब्लर पिक्चर दाखवणार, मग एक ब्लँक लाईट येणार, मग तुम्हाला त्याच्यावर 4 मिनिटात स्टोरी लिहायची की तुम्ही त्या पिक्चर मध्ये काय ऑब्झर्व केलं आणि त्या स्टोरी मध्ये एक अशी स्टोरी लिहायची की त्याच्याने तुम्ही एक पॉझिटिव्ह एंड करशाल त्या स्टोरीचा. म्हणजे तुमचा एक मेन कॅरेक्टर आहे, जसं एक मूवी असते ना, त्या मूवीला 4 मिनिटात स्टोरी लिहायची. असं
1: तुझ्या वेळेस काय दाखवलं होतं? तुझा
0: माझ्या वेळेस असं पिक्चर होतं की एक ब्लर आहे आणि एक गाव आहे आणि त्या गावात फ्लड्स आलेले आहे. तर एका बोट मध्ये 4 लोक आणि एका माणसाच्या हातात बाळ आहे आणि ती लोक रेस्क्यू करतायत. तर असं पिक्चर आलेलं. मग मी सेम स्टोरी लिहिली की फ्लड्स आलेले आणि मी रेस्क्यू करतोय. असं हे असतं D1. मग नंतर असतं 4 दिवसांचं, त्याच्यात असतं तुमचं सायकोलॉजी टेस्ट. मग असतं 1-on-1 इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू. सेकंड असतं ग्रुप टास्क GTO. असे 3 टास्क हे तुमचे 4 दिवसात चालतात. आणि हे 3 टास्क झाल्यावर चौथ्या दिवशी म्हणजे लास्ट डे D5 तेव्हा असतं तुमचं कॉन्फरन्स. म्हणजे तुमच्या समोर 16 ऑफिसर्स बसलेले असतात आणि ते 16 ऑफिसर तुमच्या 1 मिनिट किंवा 1.5 मिनिटाचा एक पर्सनल इंटरव्ह्यू घेता. असं बघता चेक करता की कॉन्फिडन्स कसा आहे. तर मग हा असतो पूर्ण SSC चा प्रोसेस.
1: अरे वा.
0: तर हे तुम्ही 2 स्टेज क्लिअर केले, मग नंतर मेडिकल्स होता तुमचे. आणि मग मेडिकल नंतर एक रेट लिस्ट येते. म्हणजे हे पूर्ण प्रोसेस क्लिअर झाल्यानंतर 600 मुलं रेकमेंड होतात इंटरव्ह्यू नंतर. आणि 600 मधून जे 406 जण असतात ते सिलेक्ट होतात. त्या मेरिट लिस्ट मध्ये असं सगळं की मग तुमचं जॉईनिंग लेटर येतं.
1: अरे वा, खूपच छान. आणि त्यामध्ये तुझा 3 फर्स्ट रँक आलेला आहे.
0: राईट.
1: खूपच छान, त्याबद्दल तुझं अभिनंदन.
0: थँक्यू गायत्री.
1: तर अनुराग, तू आम्हाला एनडीए एक्झामची सगळी प्रोसेस सांगितलीस आणि एक्झाम पॅटर्न देखील सांगितलं, पण मला सांग की खूप सारे जण या एक्झामला अपियर होतात आणि एक्झाम तर सगळेच जण देतात, पण तू त्यात रँक मिळवलाय आणि या सगळ्या तू फर्स्ट टाइमच तू सगळी प्रोसेस दिली आणि त्यातून तुझं सिलेक्शन झालेलं आहे. तर मला सांग की जे मुलं पेअर करतात आणि एक जे तू आहे ज्यांनी रँक मिळवलाय, तर या दोघांमधला फरक काय किंवा अशा कोणत्या गोष्टी तू वेगळ्या

0: केल्यास जेणेकरून तू रँक आलाय?
1: तर सगळ्यात पहिले मला असं वाटतं की माझा रँक येण्यामागचं कारण असं आहे की मी जिकडे पर्यंत क्लासेसला होतो किंवा मी घरी स्टडी करायचो रूम मध्ये, त्या डेस्कवर मी एक गोष्ट लावून ठेवलेली, ऑल इंडिया रँक 1 ऍट व्हॉट कॉस्ट. तर मी ड्रीम केलं ऑल इंडिया रँक 1 आणि मला ऑल इंडिया रँक 351 भेटला. तर असंच मला एक वाटतं की यार एम हाय पाहिजे आपला. जर तुम्ही ड्रीम असं मोठ्या गोष्टीचं केलं तर छोटी गोष्ट भेटणारच. ही एक गोष्ट असते जे नॉर्मल स्टुडंट करत नाही आणि मी केली. आणि नंतर जर झालं तर जी गोष्ट माझी सगळ्यात जास्त वीक होती त्याच गोष्टीवर मी टॉप केलं
0: सगळ्यात जास्त कामलं.
1: तर मग ही एक गोष्ट आहे की जस्ट मला असं वाटतं की रँकर कडे असतेच. आणि मग नंतर डिसिप्लिन म्हणजे कन्सिस्टन्सी, रोज सकाळी 7:30 क्लासेसला जाणं आणि रोज 5:30 पॅकअप करणं, म्हणजे हा पूर्ण टाईट शेड्यूल रोज मेंटेन करणं हे खूप अवघड असतं. आणि मी माझ्या पूर्ण रुटीन मध्ये केलं 11th आणि 12th स्टँडर्डच्या. तर हे कन्सिस्टन्सी एक मॅटर करतं. त्यानंतर एक अशी ऍक्टिव्हिटी पाहिजे तुमच्या पूर्ण डेली शेड्यूल मध्ये की जी तुम्हाला रिफ्रेश करेल. म्हणजे असं पण नाही की तुम्ही पूर्ण 24 अभ्यास करायला पाहिजे. तर मग एक अशी ऍक्टिव्हिटी पाहिजे, जसं माझ्या याच्यात स्पोर्ट्स, तर वेगळं म्युझिक असू शकतं, डान्स असू शकतं,
0: एखादं तू म्हणलंस की आर्ट्स किंवा कला तुमची जोपासायला पाहिजे.
1: तर मग ते एक अशी गोष्ट असते जे तुम्हाला अभ्यासामधून बाहेर काढतं आणि माइंड फ्रेश करतं. तर मग ती एक गोष्ट अशी होती की जी माझ्या पूर्ण प्रोसेस मध्ये मला हेल्प केली. तर मग अशाच प्रकारे जसं डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि एक ऍक्टिव्हिटी जर केली तर मग बाकीही विद्यार्थी त्यांचा जे काही गोल असेल ते अचीव्ह करू शकतो.
0: नक्कीच, खूप छान. तर मला सांग, हे प्रिपरेशन करताना तुला कोणत्या अडचणी आल्या का, आणि आल्या तर त्या तू कशा सॉल्व्ह केल्यास?
1: तर अडचणी सांगायचं झालं तर सगळ्यात पहिली अडचण होती की मॅच येत नव्हतं. दुसरी अडचण अशी होती की झोप घ्यायची, कारण मी सकाळी जाताना सायकलवर जायचो आणि जिमनॅस्टिक केल्यानंतर पण सायकलवर येत. तर जिमनॅस्टिक्स प्लस अभ्यास प्लस सायकलवर येण्याचं रुटीन, तर मग अशी प्रोसेस मध्ये झोप खूप यायची. आणि दुपारच्या वेळेस असं व्हायचं की माझा सेल्फ स्टडीचा टाइम राहायचा आणि झोप यायची. तर मग करायचं काय, तर झोपेसाठी असं केलं की एक टाइम स्लॉट तयार केला 3:30 ते 4 ह्या अर्ध्या घंट्यात झोपणार. मग झोप गेल्यानंतर माझा अभ्यास परत सुरू करायचा. हे झालं झोपेसाठी. आणि मॅथ साठी तर माझे क्लासेस मधले जे मॅथचे सर होते, प्रेम लोहिया सर, तर मग त्यांनी त्यांच्याकडे डाऊट सेशन झाले किंवा त्यांचं शिकवण्याची पद्धत ती एक खूप चांगली होती. आणि मी जे PYQs असतात म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स NDA, तर 2016 पासून ते 2025 पर्यंत एवढे पण क्वेश्चन्स आलेले सगळे सॉल्व्ह केलेले. आणि माझ्याकडे फोन नव्हता पूर्ण प्रिपरेशन मध्ये, तर मग अभ्यास करायचा तर फक्त पुस्तकातूनच. तर
0: सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आजच्या काळात म्हणजे फोन न पर्यंत पण 2 वर्ष.
1: तर मग ह्या 2 वर्षात कसं झालं, माझ्याकडे एक जी बुक होती पाथ फाइंडर, NDA पाथ फाइंडर, तर त्या पाथ फाइंडर 600 पाथ फाइंडर असते. तर फोन नव्हता, तर मग ती पाथ फाइंडर माझी 2 वेळेस सॉल्व्ह करून झालेली. कारण फोन नव्हता तर मग सॉल्व्ह कुठून करायची, तर पुस्तकातूनच. तर मग हे असं पूर्ण केल्यानंतर एक मॅथ्सवर एक कॉन्फिडन्स आला. तर मग मॅथ्सला असं कॉन्कर केलं आणि बस एवढ्याच अडचणी. बाकी तर एक अजून एक अशी अडचण की अभ्यास आणि जिमनॅस्टिक्सला सोबत कसं चालू ठेवायचं.
0: अच्छा,
1: तर मी हे
0: अडचण नाही म्हणता येणार, ते तुझं काय म्हणता येईल जिमनॅस्टिक साठीचा तुझं वेळ म्हणता येईल की तुला ते सोबत कंटिन्यू ठेवायचंच होतं.
1: करेक्ट. तर मी 11th पर्यंत कंटिन्यू केलं जिमनॅस्टिक्स आणि 12th मिड मध्ये मी जिमनॅस्टिक्स थोडं ब्रेक दिला, कारण तेव्हा अशी गरज फुल टाइम अभ्यास करायची गरज होती. आणि मग नंतर संडे टू संडे स्पोर्ट्स खेळायला जायचो, क्रिकेट आणि फुटबॉल किंवा मग ट्रेकिंगला जायचो. तर असा माझा पूर्ण शेड्यूल होता आणि त्या अडचणी
0: दूर केल्यास. अगदीच, खूप छान पद्धतीने तू सांगितलंयस आणि तू अडचणींवर मात केली आहे ज्या प्रकारे, ते पण खूप कौतुकास्पद आहे की तू ते खूप पॉझिटिव्हली घेऊन म्हणजे त्यावरती मात केलीस. आणि मला हे म्हणायचं होतं की तू सांगितलंस की NDAची तयारी आणि 11th-12th प्रिपरेशन तू सोबत केलंस, तर मला सांग या दोन्ही गोष्टीमध्ये तू मेळ कसा ठेवला, की NDAचं पण तुला प्रिपरेशन करायचं होतं शिवाय 12 बोर्ड्सची तुला तयारी करायची होती, तर तो अभ्यास तू कसा मॅनेज केलास?
1: सिलेबस NDAचा आणि 11th आणि 12th तर सेमच असतो, फक्त डिफरन्स येतो की NDAचा पॅटर्न असतो MCQ टाइप आणि 11th-12th अभ्यास असतो थेरी. तर मग मी माझ्या पूर्ण प्रिपरेशन मध्ये सिलेबस कसा पूर्ण करायचा हे ठरवलं. आणि मग नंतर जेव्हा माझा इंटरव्ह्यू झाला जॅनमध्ये, तर मग जॅन टू फेब माझ्याकडे 1 महिना होता, तर त्या 1 महिन्यामध्ये मी पूर्ण थेरी कसं लिहायचं की बोर्ड्स मध्ये अटेम्प्ट कसा करायचा पेपर, तर मग याच्यावर काम केलं. कारण सिलेबस तर होता, लिहायचं

0: ते माहिती होतं.
1: म्हणजे तुला ते एक बेनिफिट होता की इंडियाचं जे सगळं होतं ते तुला 12 बोर्ड मध्ये होतं.
0: तर मग मला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं कसं हे माहित होतं, पण थेअरीमध्ये त्याला लिहायचं कसं तर हे ते आम्ही एका महिन्यात करून घेतलं. तर मग असं मी 11th 12th आणि एनडीएचा अभ्यास केला. आणि 11th आणि 12th मध्ये माझं असं होतं की माझ्याकडे सब्जेक्ट पीसीएम आणि एनडीए मध्ये असं होतं की वेगळे पण सब्जेक्ट इंग्लिश झालं, जिओग्राफी, बायोलॉजी,
1: पॉलिटी,
0: इकॉनॉमिक्स. तर मग याच्यासाठी पण माझ्या सगळ्याचे क्लास राहायचे. तर मग त्या क्लासेसमधून आणि सेम जसं मी सांगितलं पीवायक्यूज मधून, तर मग मी सेम 11th 12th अभ्यास सकाळी करून घ्यायचा आणि मग संध्या झाली की बाकीच्या जनरल स्टडीज साठी अभ्यास.
1: म्हणजे जे सब तुझे 12वी साठी नाही येत ते नंतर ठेवले होते. अगदी खूप छान. अनुराग, तू एक्झाम बद्दल मला सांगितलंस, पण मला सांग की ज्या दिवशी रिझल्ट आला आणि तुझा ऑल इंडिया रँक आला तेव्हाची तुझी रिएक्शन किंवा तुझ्या आई वडिलांची रिएक्शन कशी होती, तो अनुभव कसा होता?
0: मी ज्या दिवशी माझा ऑल इंडिया रँक आला 8 एप्रिलला, तर 8:30 रात्री रँक आलेला.
1: अच्छा.
0: आणि त्यावेळेस क्लासमध्ये होतो. तर असं होतं की मला असं गॅरंटी नव्हती की माझा ऑल इंडिया रँक येईल. तर मी सेकंड अटेम्प्ट साठी प्रिपेअर करत होतो.
1: अरे बापरे, म्हणजे तू एक्झाम दिल्यानंतर पण प्रिपेअर करता?
0: माझं 12th एप्रिलला सेकंड अटेम्प्ट होता आणि 8 एप्रिल रिझल्ट आला. तर मग मी प्रिपेअर करत होतो, आम्ही ग्रुप स्टडी करतो आणि माझे टीचर आले आणि त्यांनी सांगितलं की तुझी मेरिट लिस्ट लागली. तर मग त्यांनी सांगितलं की तुझं ऑल इंडिया रँक 351 आलाय.
1: अरे वा.
0: तर मग विश्वासच होत नव्हता की यार आपला ऑल इंडिया रँक 351 आलाय आणि आपण सिलेक्ट झालो.
1: अगदीच.
0: तर एक असं होतं की आम्ही काय करू, हसू की रडू. तर मग मी सगळ्यात पहिले माझ्या वडिला फोन लावला आणि त्यांना सांगितलं की ऑल इंडिया रँक 51 आला. तर त्यांची रिएक्शन अशी होती, त्यांनी मला विचारलं तू एकदा परत चेक कर आलाय की. तर ते मला समजलं की तू 10 वेळेस चेक कर की खरं रेट लिस्ट आली आहे की नाही. मग मी त्यांना सांगितलं की आली आहे आणि माझा ऑल इंडिया रँक 351 आलाय. तर 8 एप्रिल पासून आजपर्यंत आमच्या घरात रोज वेगवेगळे सेलिब्रेशन सुरू आहे. एक चांगलाच अनुभव होता आणि माझं पहिलं सक्सेस होतं की जे 100% स्वतःच्या हार्डवर्कनी केलेलं सक्सेस.
1: अगदीच अगदीच. म्हणजे तू सांगतानाच मला ते जाणवलं की तू सायकलनी जात होता, 7:30 ते 5:30 तू क्लासेस केले, त्यानंतर देखील तू जिमनॅस्टिक सोबत ठेवलं, 12:30 पर्यंत अभ्यास केला. म्हणजे तू तुझं अगदी 100% दिलंस. आणि आजच्या काळात पाहायचं झालं तर मुलं बऱ्याच ठिकाणी डिस्ट्रॅक्शन खूप असल्यामुळे ते गोल असलं तरी तेवढं त्यावर फोकस देऊ शकत नाही, पण तू मध्ये निश्चय करून ते ठरवलं आणि ते तुला मिळालं. हे तुझं अगदीच हार्डवर्क आहे असं म्हणायला हरकत नाही. तर अनुराग, खूप छान पद्धतीने तू आम्हाला सांगितलंयस आणि तुझा अनुभव देखील खूप छान होता. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, पण जाता जाता मला सांग की आपल्यातले बरेच युवा मित्रमैत्रिणी आपला कार्यक्रम ऐकणार आहेत आणि त्यातल्या बऱ्याच जणांना देखील या क्षेत्रामध्ये यायचं असेल, तर तुझ्या अनुभवातून तू त्यांना काय सांगशील की या परीक्षेसाठी तयारी करत असताना त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात जेणेकरून त्यांचा देखील फर्स्ट अटेम्प्ट मध्येच निकाल लागेल आणि रँक देखील येईल?
0: सगळ्यात पहिले मी त्यांना एवढंच सांगू शकेल की त्यांनी प्रिपेअर करताना त्यांचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह ठेवला
1: पाहिजे.
0: जरी तुम्हाला एक गोष्ट येत नसेल तरी पण तुम्ही त्या गोष्टीसाठी 100% हार्डवर्क करा, गोष्ट तुम्हाला भेटेलच. आणि सेकंड गोष्ट असं की ज्या फील्ड मध्ये तुमची आवड आहे त्या फील्ड मध्ये जर तुम्ही जास्त प्रयत्न केला तर ती तुम्हाला लवकर भेटेल. किंवा जर मी का फोर्सफुली जात असेल तर मग त्याचा काही फायदा होणार नाही तुम्हाला. तर ज्या गोष्टीची आवड असेल तीच गोष्ट करा,
1: ती गोष्ट आतून आली पाहिजे.
0: हा राईट. तर ते एक आहे. आणि नंतर झालं की एक कन्सिस्टन्सी पाहिजे तुमच्यात पूर्ण, जे 2 वर्ष किंवा 3 वर्षाची प्रिपरेशन असेल तुमची जे आपण क्षेत्रात जायचं असेल. आणि मग नंतर एक शेवटचं जी गोष्ट आहे ती सेल्फ बिलीफ. तर तुमच्यावर सेल्फ कॉन्फिडन्स किंवा एक सेल्फ बिलीफ असला की यार ही गोष्ट आहे ही मी करू शकतो, तर नक्कीच कोणती पण गोष्ट असेल ती होणार,
1: थांबवू शकणार नाही
0: आणि नथिंग इज इम्पॉसिबल, तर काही पण करू शकतात, एवढंच सांगू शकेल.
1: खूप छान. तर अनुराग, तू आज कार्यक्रमात आलास, आम्हाला एनडीए या क्षेत्राविषयी आणि त्या परीक्षेचा अनुभव तू आम्हाला शेअर केलास, या परीक्षेबद्दल तू आम्हाला पूर्ण माहिती दिलीस, त्याचा पॅटर्न काय तो एक्झामशी असते, तर तू इथे आलास आम्हाला सगळी माहिती दिलीस त्याबद्दल. आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा.
0: थँक्यू गायत्री. आणि आकाशवाणीने आज मला इकडे संधी दिली आणि माझा पहिलाच इंटरव्ह्यू, तर मी आकाशवाणीला धन्यवाद म्हणेल. आणि ह्या युवावाणीमध्ये जर एक जरी असा मुलगा असेल की जो माझ्या इन्स्पायर होईल तर नक्कीच हे खूप चांगलं राहील, कारण मी पण माझ्या प्रेशमध्ये एका मुलाकडून इन्स्पायर झालेलो.
1: नक्कीच.
0: तर तसंच जर माझ्याकडून एखादा मुलगा इन्स्पायर झाला तर अजून चांगलं राहील. थँक्यू.
1: येस, थँक्यू. मित्र, आत्ताच आपण ऐकलात एनडीए या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 351 मिळवलेल्या अनुराग देशमुख याच्याशी मी साधलेला संवाद.

मित्रांनो, जर एखादं स्वप्न मनाशी बाळगलं आणि त्यावरती विश्वास ठेवला तर ते स्वप्न नक्कीच पूर्ण होतं. जसं अनुरागने स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्याचं 100% दिलं, कुठेही कमी पडू दिलं नाही, आणि 100% देऊनही त्याने दुसऱ्या अटेम्प्टची तयारी देखील सुरू केली होती. म्हणजे

मित्रांनो, जर एखादं स्वप्न मनाशी बाळगलं आणि त्यावरती विश्वास ठेवला तर ते स्वप्न नक्कीच पूर्ण होतं. जसं अनुरागने स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्याचं 100% दिलं, कुठेही कमी पडू दिलं नाही, आणि 100% देऊनही त्याने दुसऱ्या अटेम्प्टची तयारी देखील सुरू केली होती. म्हणजे किती त्याचं डेडिकेशन म्हणलं पाहिजे. असं जर आपण सगळ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये केलं तर नक्कीच सगळ्यांना यश मिळणारच. याबरोबरच कार्यक्रमात घेऊयात एक सॉन्ग ब्रेक आणि ऐकूयात छानसं गाणं. एन्जॉय करा, मी गायत्री तुमच्या सोबत आहे.

मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. मी आशा करते की याचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आजच्या या मुलाखतीमधून तुम्हालाही प्रेरणा मिळाली असेल. तर तुम्ही सर्वजण देखील तुमचं स्वप्न किंवा ध्येय जे काही असेल त्यासाठी 100% द्या आणि तुम्हाला ध्येय मिळणार आहे किंवा तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे असा त्यावर विश्वास वा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमातून मी तुमची रेडिओ खी गायरी देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड्स.

0: ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणाच्या मागे

0: आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणच्या मागे दडलेली माहिती तुझ्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. दामे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: दिनांक 10 मे 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणाअंतर्गत आपण ऐकू शकाल केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेमध्ये खवखवीत असे यश संपादित करणाऱ्या आणि IPS पला गवसणी घालणाऱ्या बापूसाहेब रतन गायकवाड या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
2: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो येणार नाहीये आणि हवा ब्लॉ होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
1: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
3: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र असणारी वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर ठीक 7 बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या आहे ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा अमरावती यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: 10वीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यात 155,000+ अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याही वेळी सर्वाधिक 97.62% लागला तर कोल्हापूर विभाग 95.7%

0: 43 शतांश टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41 शतांश टक्के लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे आहे. मुंबई 94.97 शतांश, पुणे 94.24 शतांश, नाशिक 90.53 शतांश, नागपूर 89.7 शतांश, लातूर 88.42 शतांश आणि अमरावती 90.5%. दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96 शतांश टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 89.56 शतांश आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
1: यंदाच्या हंगामात कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत. भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून भूजल पातळी वाढवण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबईत मृद आणि जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत असंही सांगितलं. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातल्या जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत. जलसंधारण कामांतर्गत नाला खोलीकरणाची कामं करताना त्या ठिकाणी पुन्हा गाळ होऊ नये यासाठी बांबू लागवड करण्याचा विचार करावा असा सल्लाही त्यांनी दिला. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भात धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्या. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबई झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीने सुरू आहे असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. ते KPIT टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी, शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. TCS धर्मांतर प्रकरणातल्या आरोपी निदा खानला नाशिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या आरेगाव येऊन पोलिसांनी तिला अटक केली. स्थानिक नगरसेवक मती माजिद पटेल यांनी निदा खान हिला आश्रय दिल्यामुळे त्याला सहआरोपी करण्यात आल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे. निदा खानवर धर्मांतर प्रकरणी गुन्हा दाखल आहे. नाशिक रोड न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ती फरार होती. पुणे तसंच नाशिक पोलिसांनी काल तिला छत्रपती संभाजीनगर इथून ताब्यात घेतली. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार करणाऱ्या दोषींना जमीन मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजय हाटकर यांनी सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय तज्ज्ञांच्या सहकार्याने योग्य तपास

0: अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्या आज नवी दिल्ली इथं बोलताना सांगितलं. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून निमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बेदी आणि आकाशवाणीचे संचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपक्रमात सहभागी झाले. आकाशवाणी मुंबईतर्फे यानिमित्त पद्मविभूषण डॉक्टर एन राजम यांच्या मुलाखत आणि व्हायोलिन वादनाची विशेष मैफल आयोजित करण्यात आली होती. श्रोत्यांना 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल. मुंबईत अंधेरी रेल्वे स्थानकावरच्या नवीकरण केलेल्या टपाल कार्यालयाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते झालं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर होणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. नाणेफेक जिंकून कोलकात्यानं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे शुभेंदू अधिकारी उद्या शपथ घेतील. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केल्यानंतर आणि विधानसभेचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल एन रवी यांनी आज विधानसभा विसर्जित केली. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बुलढाणा अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना आज तर यवतमाळ आणि चंद्रपूरला उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या पावसामुळे आंबा पिकाचं नुकसान झालं तसंच पुरवठाही खंडित झाला होता. सांगली जिल्ह्यात मिरज तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात आज दुपारी मेघगर्जनेसह पाऊस झाला. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरती 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा अमरावती यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537 अंश मीटर्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो रुग्णांची

0: सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर वनिता मंडळ.
1: श्रोते हो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूरगौरव संध्या जयफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
0: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायलिन वाद पण ऐकणार आहे.
1: बुधवार दिनांक 3 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूरगौरव संध्या.
2: माझा आभार माझा कार्य कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत, सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसार केला जाईल.
3: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो. त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
4: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
3: आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
4: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
3: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. अच्छा वृत्त विशेष कार्यक्रम आपलं मनपूर्वक स्वागत. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये लाम यांनी हैदराबाद हाऊसमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. तो लाम यांनी त्यांच्या एक दिवसीय मुंबई भेटीदरम्यान इंडिया व्हिएतनाम बिझनेस फोरमला हजेरी लावली. व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीविषयी मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयातले राज्यशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी अभ्यासक डॉक्टर संदेश सामंत यांच्याशी केली चर्चा. 2026 हे वर्ष भारत व्हिएतनाम मधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशकपूर्तीचं वर्ष आहे. पार्श्वभूमीवर व्हिएतनामच्या राष्ट्रपतींची भेट महत्वाची ठरते. याबद्दल काय सांगाल?
1: व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी नुकतीच 5 ते 7 मे दरम्यान भारतात जी भेट दिली त्यांनी त्यांचा दौरा ऍक्च्युली बोधगयापासून सुरू केला आणि मग नवी दिल्ली मुंबई असा त्यांनी तो दौरा केला. आता या दौऱ्याविषयी आपण काही ठळक गोष्टी जर पाहिल्या तर महत्वाची बाब म्हणजे या दौऱ्यात दोन प्रकारच्या महत्वाच्या चर्चा झाल्या. एक म्हणजे संरक्षण सहकार्य, भारत आणि व्हिएतनाम या दोन राष्ट्रांमध्ये होणारं संरक्षण सहकार्य, आणि दुसरं म्हणजे दोन्ही देशांची सामरिक स्वायत्तता, यावर सुद्धा चर्चा झाली. शिवाय भारत आणि व्हिएतनाम मध्ये असलेला व्यापार आणि तो व्यापार अडीच लागावा याच्यासाठी

0: सुधारचा झाली. आपण जर भारत आणि व्हिएतनाम यांच्या संबंधांचा आढावा घेतला तर हे संबंध काही असे नाहीये. 1972 मध्ये भारताने आणि व्हिएतनामने राजनैतिक संबंध प्रस्थापित केले, पण त्याही जेव्हा आपण व्हिएतनामच्या युद्धाचा इतिहास पाहतो किंवा तो कालखंड पाहतो तेव्हा व्हिएतनामला भारतातनं एक प्रकारचा मोठा पाठिंबा मिळत होता आणि त्यामुळेच भारत आणि व्हिएतनामचे संबंध हे आधुनिक संबंध हे 72 आधीचे सुद्धा असं आपल्याला म्हणावं लागेल. शिवाय नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारत आणि व्हिएतनाम यांच्या 2016 मध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी म्हणजे इंग्रजीत ज्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतात ती सुरू झाली आणि त्याला 2024 मध्ये आता 10 वर्ष होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष तो लान यांचा भारत दौरा महत्व आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: 21वं शतक हे आशिया प्रशांत क्षेत्राचं आहे असं मानलं जातं. व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणातला किती महत्वाचा घटक आहे.
0: 1992 मध्ये पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या काळात भारताने खरं तर लुक ईस्ट म्हणजे पूर्वेकडे पहा हे धोरण स्वीकारलं. पुढे गुजराल यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. वाजपेयी सरकारच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. नरेंद्र मोदी मनमोहन सिंग यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या लुक ईस्टचं ऍक्ट ईस्ट म्हणजे पूर्वेकडे कृती करा असा अजून विस्तार झाला. याचा अर्थ असा की भारताच्या दृष्टीने आग्नेय आशियाई क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर भारताच्या अतिपूर्वेच्या राज्यांमधनं किंवा ईशान्येकडच्या राज्यांमधनं आपला थेट संपर्क हा आग्नेय आशियाई राष्ट्रांशी आहे आणि या प्रदेशात व्हिएतनाम हे एक अत्यंत महत्वाचं राष्ट्र म्हणजे याला ग्रेटेस्ट पिलर म्हणजे मराठी त्याला सर्वात महत्वाची भूमिका पार पाडणारा असा देश असं सुद्धा म्हटलं जातं. कारण म्हणजे व्हिएतनामचं असलेलं भौगोलिक स्थान. आपल्याला माहिती असेल की व्हिएतनाम लाओ आणि कंबोडिया या प्रदेशाला इंडो चायना प्रदेश असं म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे फ्रेंच लोक जेव्हा इथे आले तेव्हा त्यांनी या प्रदेशावर भारत आणि चीन या दोन्ही संस्कृतींचा असलेला प्रभाव पाहिला. आज जरी आपण या सांस्कृतिक मुद्द्याच्या पलीकडे गेलो तरीही आजही हा प्रदेश आग्नेय आशियाचा प्रदेश हा भारत आणि चीन यांच्यासाठी कुठेतरी स्पर्धेचा प्रदेश राहिला आणि म्हणूनच या संपूर्ण स्पर्धेत 21व्या शतकात जेव्हा भारताला ऍक्ट ईस्टचं धोरण राबवायचं असतं त्याच वेळेला आग्नेय आशियाई देशांना सुद्धा लुक वेस्ट म्हणजे पश्चिमेकडे पहा हे धोरण राबवायचं असतं. या सर्व परिस्थितीत आपण जर दक्षिण चीनी समुद्र पाहिला तिथे असलेली चीनची वाढती मक्तेदारी पाहिली किंवा एकंदरच या सर्व प्रदेशात अशांतता पसरवण्याचे चीनचे मानस पाहिले तर या सर्वाच्या दृष्टिकोनातून भारत आणि आग्नेय आशियाई देशा आणि खास करून व्हिएतनामचे संबंध अतिशय दृढ असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपण इंडो पॅसिफिक म्हणजे भारतीय प्रशांत क्षेत्र पाहिलं हिंद प्रशांत क्षेत्र ज्याला म्हटलं जातं त्या क्षेत्रात सुद्धा भारताला आपला दबाव टिकवून ठेवण्यासाठी व्हिएतनामची गरज पडू शकते रादर ती पडतेच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: आर्थिक क्षेत्रात भारत व्हिएतनाम मधला व्यापार 2030 पर्यंत 25 दशलक्ष डॉलर पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यात दोन्ही राष्ट्रांना कोणकोणत्या संधी आहेत.
0: या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपण असं म्हणू की व्हिएतनाम हे नवीन उत्पादन क्षेत्राचं केंद्र आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे 70-80च्या दशकात किंवा 90 नंतर चीन मध्ये जे उत्पादन क्षेत्र गेलं पण आता मात्र जगाला चीनची भीती व्हायला लागली त्यामुळे चीनला पर्याय असे देश विविध कंपन्यांकडून शोधले जातात आणि यात व्हिएतनाम हा एक महत्वाचा भागीदार देश आहे हे आपल्याला दिसतंय. याशिवाय आपण जर पाहिलं तर ऊर्जा क्षेत्रात भारत आणि व्हिएतनाम यांची भागीदारी फार महत्वाची आहे. म्हणजेच आपण जर भारत सरकारची ओएनजीसी विदेश पाहिली तर ओएनजीसी विदेश नजीकच्या समुद्रात किंवा उत्तर व्हिएतनाम नजीकच्या समुद्रात खास करून बऱ्याच प्रमाणात गॅसचं उत्पादन करताना नैसर्गिक वायू उत्पादन करताना सुद्धा आपल्याला दिसते. म्हणजेच जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये सुद्धा सध्या चीनला पर्याय म्हणून व्हिएतनामकडे पाहिलं जातं. शिवाय डिजिटल अर्थव्यवस्था असेल किंवा भारत ज्या प्रमाणात औषध निर्मिती करतो या औषध निर्मितीला बाजारपेठ म्हणून सुद्धा व्हिएतनामकडे पाहिलं जातं. भारतीय औषधं मोठ्या प्रमाणात व्हिएतनाममध्ये निर्यात केली जातात. शिवाय आपण जर पाहिलं तर समरी क्षेत्रात संरक्षण क्षेत्रात सुद्धा भारत आता जे आत्मनिर्भर भारताचं धोरण राबवतोय या धोरणाअंतर्गत भारतात निर्माण केली जाणारी शस्त्रास्त्र विकण्यासाठी

0: भारत जगात बाजारपेठ शोधतोय यात सुद्धा आपल्याला व्हिएतनामची भागीदारी फार महत्वाची ठरू शकतो आणि म्हणूनच 2030 पर्यंत भारत आणि व्हिएतनाम यांच्यात असलेली आर्थिक भागीदारी ही साधारणपणे 25 अब्ज डॉलर किंवा त्याही पलीकडे जाऊन 30 अब्ज डॉलर्स इथपर्यंत नेणं हे भारत आणि व्हिएतनाम यांचं सामायिक उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: भारत आणि व्हिएतनाम यांच्यात अनेक शतकांपासूनचे व्यापार आणि सांस्कृतिक दोन्ही संबंध आहेत. बुद्धिझम हा त्यातला एक महत्वाचा दुवा आहे, याचं महत्व काय सांगाल?
0: व्हिएतनाम हा ऑफिशियली जरी साम्यवादी देश असला तरी व्हिएतनाम मध्ये मोठ्या प्रमाणात जनसंख्या आहे जी बौद्ध धर्माची फॉलोअर आहे. आणि एक असा काळ होता जेव्हा असं म्हटलं जायचं की व्हिएतनाम मधला बौद्ध धर्म हा तिबेट कडून किंवा चीन कडून व्हिएतनाम मध्ये आला. पण पुढे जी संशोधनं झाली यानं असं निष्पन्न झालं दक्षिण व्हिएतनाम मध्ये खरं तर भारतीय भिक्खूंनी बौद्ध धर्म हा व्हिएतनाम मध्ये पोहोचवला. त्याच्यामुळे भारत आणि व्हिएतनाम यांच्या बौद्ध धर्मावर आधारित असलेले जे संबंध आहेत हे काही नवीन नाहीये हे आपल्याला समजायला हवं. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांच्यातले सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध हे निदान 1 ते 2000 वर्ष जुने आहेत ही बाब आप लक्षात घ्यायला हवी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष भारतात येतात ते पहिल्यांदा बोधगयेला जातात आणि तिथून मग ते दिल्लीला जातात याचं उत्तर आपल्याला या इतिहासात सापडतं. त्याच्यामुळे हा संबंध फक्त बौद्ध धर्माशी नसून हिंदू धर्माशी सुद्धा आहे. म्हणजे व्हिएतनाम चाम मंदिरं आहेत जी विष्णू किंवा शिव यांना समर्पिलेली मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. खरंच भारताचा ASI तिथे बऱ्यापैकी उत्खनन करतंय तिथल्या मंदिरांची जपणूक करण्याचं सुद्धा काम करतंय हे आपल्याला दिसतंय. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांचे सांस्कृतिक संबंध हे केवळ आत्ताचे नाहीये तर हे पीपल टू पीपल म्हणजे लोकांच्या मधले संबंध आहेत दोन संस्कृतींमधले संबंध आहेत ही बाब आपल्याला समजायला हवी.
1: आज जी आव्हानात्मक जागतिक परिस्थिती आहे यामध्ये आसियान देशांचे भारताशी कसे संबंध आहेत, कोणत्या क्षेत्रात संधी आहेत आणि आव्हाने कोणती आहेत?
0: भारत आणि आसियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स याचा विचार करता भारत हा एक अत्यंत मोठा देश आसियानसाठी आहे. आपण आसियान प्रदेशा जर विचार केला तर यात 10 ते 11 देशांचा समावेश होतो आणि हे दोन्ही देश भारत आणि चीन या दोन जवळपास असलेल्या महाराष्ट्रांच्या मधोमध आहेत हे आपल्याला पाहायला हवं. त्यामुळे 2-3 महत्वाची क्षेत्र ज्यांचा आपल्याला विचार करावा तो यातलं सर्वात महत्वाचं क्षेत्र म्हणजे व्यापाराचं क्षेत्र. भारत आणि आसियान क्षेत्राचा फ्री ट्रेड अग्रीमेंट जे ज्याला मराठीत आपण मुक्त व्यापार करार म्हणतो आहे. पण हा करार अजून सुटसुटीत करणं किंवा या कुठेतरी एक सुसूत्रता आणणं हे भारत आणि आसियान दोघांचंही लक्ष आहे. याचं कारण म्हणजे आपण जर आसियानचा एकत्रित विचार केला तर आसियान मध्ये हे उत्पादन क्षेत्रासाठी फार महत्वाचे आहे. पण अशाच वेळेला या देशांवर चीन सुद्धा फार मोठा प्रभाव आहे. रादर चीनचा इथल्या बाजारपेठेवर जो प्रभाव आहे किंवा पकड आहे ही भारतासाठी अत्यंत आव्हानात्मक बाब आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता भारतासाठी इथे स्पर्धा करणं हे भारतासाठी आव्हान राहिलेलं आहे. तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आवाका जसजसा वाढत जाईल तसतसा भारतातला या प्रदेशात असलेला वावर सुद्धा सुटसुटीत होईल किंवा या प्रदेशात असलेला वावर सुद्धा वाढत जाईल. आपण जर हा प्रदेश पाहिला तर भारत आणि प्रदेशातल्या जवळपास सर्व देशांचे सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत आणि त्यामुळेच भौगोलिक दृष्ट्या सुद्धा हे प्रदेश किंवा हे देश आपल्याला जवळचे आहेत. पण सध्या पाहिलं तर आपल्याकडनं बऱ्याच प्रमाणात पर्यटन क्षेत्रासाठी या देशांमध्ये कॉन्ट्रीब्युशन वाढलंय. म्हणजे आता आपण व्हिएतनाम बद्दल बोलतो पण व्हिएतनामच्या पलीकडे गेलो तरीही इंडोनेशिया असेल, थायलंड असेल, काही काळ बर्मा होतं किंवा मलेशिया असेल, या सिंगापूर असेल, या ठिकाणी अनेक भारतीय पर्यटक जात राहतात. म्हणजेच तिथल्या देशांमध्ये तिथल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय पर्यटकांचं योगदान सुद्धा मोठं आहे. त्याच्यामुळे या प्रदेशात भारताची गुंतवणूक किंवा या प्रदेशातनं भारतात होणारी कच्च्या मालाची आयात सुद्धा महत्वाची ठरते.
1: सध्याच्या काळात जी जागतिक उलथापालथ होतीये त्या संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दौरे किती महत्वाचे ठरत आहेत?
0: पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाहीत तर जगातल्या कोणत्याही नेत्यांचे जे दौरे असतात ते द्विपक्षीय संबंध असतील, बहुपक्षीय संबंध असतील, हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यांनी बरेच विदेश दौरे करायला सुरू

0: केली. म्हणजे यात अगदी भारताच्या निकटच्या शेजांचा नेपाळ भूतान यासारख्या बांगलादेश यासारख्या देशांचा समावेश होता. तर अगदी आपण मध्य आशियातले देश असतील आफ्रिकेतले काही देश असतील किंवा आपण जर पाहिलं काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान दक्षिण अमेरिकेतल्या तीन चार देशांमध्ये गेले होते जिथे भारतीय पंतप्रधान किंवा भारतीय राष्ट्रपती एका मोठ्या काळानंतर गेले. याचं कारण म्हणजे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की जेव्हा एखाद्या सरकारचा प्रमुख किंवा देशाचा प्रमुख हा दुसऱ्या देशात जातो दौरे करतो हे दौरे म्हणजे केवळ पर्यटन नसतं तर यात ज्या पातळीचा माणूस तिथे दौरे करतो त्यावरून त्या दौऱ्याचं महत्व आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आपण जर पाहिलं तर व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा आता भारतात आले त्या भारत आणि व्हिएतनाम यांच्यात ब्रह्मोसच्या व्यापारासंबंधीची बोलणी सुरू झालेली आपल्याला दिसतात. अशी बोलणी ही कमी दर्जाचे मंत्री किंवा इतर कोणी डिप्लोमॅट्स प्रवास करतात त्यावेळेला आपल्याला होताना दिसत नाही. म्हणूनच पंतप्रधानांनी तिथे जाणं सरकार वैयक्तिक पातळीवर इतर देशांच्या नेत्यांशी संबंध प्रस्थापित करणं आणि यातून भारताच्या हिताचे निर्णय घडवून आणणं हे भारतीय पंतप्रधानांचं भारतीय राष्ट्रपतींचं किंवा भारतीय सरकारचं ध्येय आहे. आणि म्हणूनच पंतप्रधानांचे हे वारंवार होत असलेले दौरे आपल्याला दिसतात. असेच दौरे आपल्याला बऱ्याच इतर राष्ट्रप्रमुखांचे सुद्धा होताना दिसतात. जे जे देश आपल्या व्यापारी सामरिक किंवा इतर दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत किंवा जिथे जिथे भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी जाऊन हे संबंध दृढ करणं हे या दौऱ्यांचं उद्दिष्ट असतं.
1: 2026 हे वर्ष भारत आणि व्हिएतनाम मधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशक पूर्तीचं वर्ष असून व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा हा 3 दिवसांचा दौरा महत्वपूर्ण ठरला आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबुले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे, निवेदन विजया सहजराव.

103 MHz FM ध्वनीलहरी वर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सायंकाळचे ठीक 7:30 झालेत. प्रसारित करीत आहोत ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शिवार.

0: मंडळी नमस्कार. माघर माझ कार्यक्रम मध्ये मी सुशांत,
1: मी हेमा
0: आपल्या सर्वांचं मनपूर्वक
1: स्वागत करतोय.
0: आज भारतीय सौर 18 वैशाख शके 1948 अर्थात शुक्रवार 8 मे 2026. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कार्यक्रमधारी उमेश दुपारे.

0: हेमा, आता आपल्याकडे उन्हाची चाहूल लागली
1: हो ना,
0: या उन्हाळ्यामध्ये आपल्या जमिनीचे व्यवस्थापन म्हणजे खरीप पिकाची आपण लगभग सुरू करतोय.
1: हो, वैशाख महिना सुरू आहे आणि वैशाख महिन्यात तर आपण बघतो की मी म्हणत असते चंद्रपूर शहरात तर अतिशय तापमान चांगलंच तापलेलं असं खरंच तुटतो ते बरोबर आहे आणि याच महिन्यात खरीप पिकाची तयारी सुरू केलेली असते बरोबर ना.
0: आणि खरीपाच्या तयारीमध्ये फक्त आपण मशागतीचे कामच नाही तर बियाणे खरेदी करण्यापासून बीज प्रक्रिया आला त्याच्यानंतर मशागत आलं व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन यासारख्या अनेक गोष्टी यामध्ये अंतर्भूत असतात
1: ना. याचं नियोजन करणं फार महत्वाचं आहे आणि हेच दिवस असतात जे व्यवस्थितपणे नियोजन करून शेतीचे कामे पुढे केले जातात हो ना.
0: यालाच इंग्रजीमध्ये मॅनेजमेंट असे म्हणतात.
1: हो, बरोबर बोललास तू. पण काय विषय तरी काय मांडायचा आहे आज माझ्या घर माझ्या शिवार या कार्यक्रमात?
0: तर मला असं वाटतंय की आज आपण जमीन व्यवस्थापनासाठी मशागत पद्धत या विषयावर एक संवाद करूया.
1: नक्कीच, म्हणजे यानंतर छान माहिती आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना चांगल्या पद्धतीने मिळणारच ना.
0: होय,
1: चला तर मंडळी ऐकूया हा संवाद.
0: हेमा, आता खरीपाला सुरुवात
1: हो ना,
0: म्हणजे आता उन्हाळ्यामध्येच आपण मशागतीची कामं करतोय. यामध्ये माती परीक्षण आहे, पारंपरिक पद्धतीने मशागत झाले किंवा संवर्धित मशागत पद्धत, शून्य मशागत पद्धत, अशा अनेक पद्धतीने आपण मशागतीची कामं करतोय
1: हो ना.
0: आज आपण आपल्या श्रोत्यांना मशागतीच्या पद्धती काय आहेत याबद्दल सविस्तर सांगूया.
1: नक्कीच,
0: मशागत पद्धतीमध्ये पारंपरिक मशागत पद्धत आहे जी आपण परंपरागत करत आलेलो. यामध्ये सदर मशागत पद्धत ही बऱ्याच वर्षापासून वापरत आहे. यामध्ये दरवर्षी खोल नांगरट, वखरणी, डवरणी आणि इतर मशागतीचे काम केले जातात. सततच्या मशागतीमुळे मातीशी सततचा संपर्क केला जातो आणि त्यामुळे जमिनीची शोधित हालचाल असते. या कारणामुळे जमिनीचा वरचा थर सैल होतो आणि जमिनीतील ओलावा कमी होतो. मातीचे कण सुटे झाल्यामुळे पडणाऱ्या पावसासोबत वाहून जातात, तसेच जमिनीतील कर्बाचे उत्सर्जन होते. त्यामुळे सदर मशागत पद्धतीमध्ये जमिनीतील सजीव ओलावा आणि हवा यांच्यामध्ये असलेला समतोल बिघडतो. या पद्धतीमध्ये पडणारा पाऊस जमिनीत मुरत आला तरी इतर घटकांचा विचार करता या मशागत पद्धतीपेक्षा इतर मशागत पद्धतीचा अवलंब हा फायदेशीर ठरू शकतो.
1: अगदी अगदी. तर सुशांत, तू तर आता पारंपरिक मशागत या संदर्भात सांगितलं, पण बघ ना जसं संवर्धित मशागत पद्धत पण आहे बरं का. या मशागतीमध्ये 3 वर्षातून एकदा खोल नांगरण आणि दरवर्षी डवरणी करण्यास सांगितली जाते. सहसा काळ्या जमिनीमध्ये हा प्रयोग तेवढा यशस्वी नाही, पण शून्य मशागतीऐवजी संवर्धित मशागत हा पर्याय मात्र योग्य ठरू शकतो बरं का. दोनदा वखरणी, दोनदा कोळवणी, निंदन याचा एकत्रित उपयोग जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यास मोलाची मदत करतो. आणि बघ ना सुशांत, सदर शेती पद्धतीमध्ये पडणारा पाऊस जागच्या जागी मुरवल्या जाऊन मातीची धूप कमी करते, अन्य द्रव्यांची कार्यक्षमता वाढवते. अशाच पद्धतीने याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे जमिनीचे तापमान संतुलित ठेवून अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतं. या मशागत पद्धतीमध्ये शेतातील पीक अवशेष, हिरवळी खत त्यांचा आवश्यकतेनुसार उपयोग केला जातो. सुशांत, या पद्धतीमध्ये मातीशी कमीत कमी हाताळणी होत असल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्ब, ओलावा, सूक्ष्मजीव तथा अन्नद्रव्य याचे शास्त्रोक्त नियोजन करणे शक्य होतं बरं का. सद्परिस्थितीमध्ये बदलत्या हवामानाचा विचार करता संवर्धित मशागत पद्धत ही जमीन आणि पीक या व्यवस्थापनासाठी फायदेशीर आहे. तर सुशांत, आता शून्य मशागत पद्धत देखील आहे, सांग ना आपल्या शेतकरी बंधू भगिनींना.

0: बघ हेमा, या शून्य मशागत पद्धतीमध्ये जमिनीमध्ये कोणतीही मशागत केल्या जात नाही.
1: अच्छा.
0: घेण्यात येणारे पीक उत्पादन हे नैसर्गिकरित्या जमिनीला कोणताही त्रास न देता घेतल्या जाते. सहसा काळ्या जमिनीमध्ये ही पद्धत फायदेशीर ठरत नाही. या जमिनीमध्ये सूक्ष्मजीव आणि ओलावा जरी टिकून राहत असले तरी पिकांना आवश्यक असलेली हवा आणि सूर्यप्रकाश याचे संतुलन ठेवणे त्रासदायक ठरते. तसेच या पद्धतीमध्ये अन्नद्रव्याची उपलब्धता निश्चित राहत नाही. हेमा, सोबतच सरीवरंबा मशागत पद्धत आहे आपल्याकडे, त्याबद्दल पण आपल्या शेतकऱ्यांना सांग.
1: सुशांत, ही जी सरीवरंबा मशागत पद्धत आहे ना, ही बऱ्याच शेतकऱ्यांमार्फत अंगीकारली जाते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये या पद्धतीमुळे पीक उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं आढळून येतं बरं का. या पद्धतीमध्ये सुद्धा मृद आणि जलसंधारण, सेंद्रिय गर्भाचे जतन, तसंच जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण सध्या काळामध्ये रुंद सरीवरंबा पद्धती याचा अवलंब मोठ्या प्रमाणात होत असताना आज दिसतोय. आणि त्याप्रमाणे रुंद सरीवरंबा पद्धत देखील आहे बरं का
0: हेमा. रुंद सरीवरंबा पद्धत कोरडवाहू शेतीसाठी वरदान ठरणार आहे.
1: हो ना.
0: रुंद सरीवरंबावर कापूस, सोयाबीन, मूग, उडीद यासारखी पिके घेता येते. या पद्धतीने पडणाऱ्या पावसाचे जागच्या जागी संवर्धन होते आणि वाहून जाणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळला जातो. जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त वेळ टिकून राहत असल्याने तसे जमिनीचे तापमान आणि ओलाव्याचेही व्यवस्थापन होत असल्याने कोरडवाहू शेतीमध्ये या तंत्राचे अनन्यसाधारण महत्व आहे. सदर पद्धत बदलत्या हवामानानुसार होत असलेल्या पावसातील खंड, अधिक तापमान, कमी पाऊस यांना एक संपर्क तंत्र म्हणून उदयास येत आहे. या पद्धतीचा अवलंब हा कोरडवाहू शेतीमध्ये क्रांतिकारी ठरणारा आहे. या पद्धतीचे फायदे बघता उथळ, मध्यम खोल आणि खोल या तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये ही पद्धत शास्त्रीय दृष्ट्या वापरण्यास योग्य आहे. हेमा, फक्त मशागत पद्धत बदलली तरी जमते काय?
1: अरे, त्या मशागत पद्धती सोबतच काही जसं आच्छादन आहे, पिकांच्या अवशेषांचा जो वापर आहे, हिरवळीचं खत आहे, हे सुद्धा देणं फार महत्वाचं आहे बरं का.
0: हो,
1: जसं शेतीमध्ये भरपूर गोष्टींचं एकत्रीकरण करावं लागतं, हो ना. मशागत पद्धती सोबत विविध निष्ठाचा तंत्रज्ञानाचा उपयोग करणं फायदेशीर ठरतं. जसं मी आताच बोलली ना की पिकाच्या अवशेषांचा वापर, तर पिकांचे अवशेष हे एक मौल्यवान पर्याय आहे, आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे, हो ना.
0: एकदम भारी काम करते बरं का ते.
1: हो ना. चहूकडे जसं सेंद्रिय खतांचा तुटवडा असल्याने पिकाच्या अवशेषद्वारे जवळपास 25-30% अन्नद्रव्यांची गरज पूर्ण केली जाऊ शकते बरं का.
0: 25-30% अन्नाची पूर्ण गरज भागवते.
1: हो. त्याचप्रमाणे पिकांचे अवशेष जमिनीतून होणारे बाष्पीभवन थांबवते आणि त्यामुळे जमिनीची जलधारण क्षमता वाढल्याने खंडित पाऊसमान अथवा तापमान वाढ झाल्यास पिकांचे संरक्षण देखील करता येतं बरं का. आणि त्याचप्रमाणे आच्छादन फार महत्वाचं आहे. जमिनीतून होणारे कर्ब उत्सर्जन थांबवून जमिनीतील पाणी संवर्धन करण्याची सर्वात जास्त क्षमता या तंत्राद्वारे साध्य होते बरं का. आच्छादनासाठी पिकांचे अवशेष, हिरवळी खत, प्लॅस्टिक इत्यादींचा वापर करता येतो. आच्छादन हे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास हातभार लावत असल्याने त्याचा वापर हा बहुउद्देशीय ठरतो. जमिनीतील आर्द्रतेचे योग्य व्यवस्थापन होत असल्याने बाष्पीभवनाद्वारे उडून जाणाऱ्या पाण्याचे तंतोतंत संधारण या तंत्राद्वारे शक्य होत आणि त्यामुळे खंडित पावसामध्ये सुद्धा पिकांचे उत्पादकता चांगली येते. कळलं का.
0: होय हेमा. सोबतच जसं तुम्ही बोललात की हिरवळीचे खत, सेंद्रिय खते किंवा पिकांचे अवशेष यांची उपलब्धता कमी असल्याने हिरवळीचे खत हे भूसुधारक, पोषक खत तथा सेंद्रिय तत्वे वाढविणारा अत्यंत महत्वाचा स्त्रोत आहे. यात धेंचा, बोरू, ताग, मूग यासारखी अनेक महत्वाची हिरवळीचे खत ही उपलब्ध आहेत.
1: अच्छा.
0: हिरवळीच्या खतामुळे अन्नद्रव्य कार्यक्षमतेने उपलब्ध होतात, तसेच जमिनीचे तापमानाचे व्यवस्थापन ही शक्य होते. हिरवळीची खते शेतात उपलब्ध होत असल्याने जास्तीचा खर्च होत नाही.
1: अच्छा.
0: आणि हिमा, यामध्ये आंतरपीक पद्धतीचा सुद्धा आपण उपयोग करू.

0: करू शकतो.
1: अच्छा.
0: यामध्ये आंतर पद्धतीचा वापर बऱ्याच ठिकाणी होताना दिसून येत असला तरी बरेच शेतकरी एक पीक पद्धतीचा अवलंब करतात. यामुळे मुख्य पीक धोक्यात आल्यास आपत्काल परिस्थितीमध्ये पिकांची शाश्वतता टिकून राहत नाही. करिता तूर अथवा आंतरपिकाचा जमीन सुधारणे महत्व असल्याने जमिनीचा निचराही चांगला होतो.
1: अच्छा.
0: आंतरपीक पद्धतीमध्ये नत्र स्थिर करणाऱ्या पिकांची लागवड केल्यास त्याचे केंद्रीयकरण लवकर होते. कुजण्याची प्रक्रिया लवकर होत असल्याने या वर्गातील पिकापासून अधिकाधिक शिष प्राप्त होत असल्याने सोयाबीन तूर कापूस तूर कापूस मूग कापूस उडीद यासारख्या आंतर पद्धतीचा मृद संवर्धनाच्या दृष्टिकोनातून बराच फायदा होतो.
1: अच्छा. तर सुशांत, तू तर या मशागतीचं जे प्रकार आहे ते कशा पद्धतीने करावे ते खरंच छान पद्धतीने सांगितलं, पण मशागत जर चांगली झाली नाही तर काय होत हे आहे का माहिती तुला?
0: माझ्या तर सुद्धा ध्यानात आहे, तुम्ही एकदा सांगलं तर बरं होईल.
1: नक्कीच. आता बघ ना, जसं सेंद्रिय खर्चे अतिप्रमाणामध्ये उत्सर्जन होतं जर मशागत चांगली नाही झाली तर, बरं का? आणि बघ ना, जसं अन्नद्रव्य मृद आणि जल यांचा अपव्ययामुळे ऱ्हास देखील होतो, बरं का? अन्नद्रव्यांची कार्यक्षमता कमी होते, जमिनीतील अंतर्गत भाग कडक होतो आणि जमिनीमध्ये दीर्घकाळ पाणी साठवून ठेवण्याची समस्या देखील निर्माण होते, बरं का?
0: एवढंच नाही हेमा, योग्य मशागत पद्धतीचा आपण अवलंब केला त्याचे फायदे सुद्धा आहेत.
1: हो ना, नाण्याच्या दोन बाजू असतात, ज्याप्रमाणे चांगलं केलं नाही तर कुठेतरी नुकसान होतं, त्यामुळे आपण काळजी घेऊन हे करायला हवं. हो ना, तर फायदे कोणते आहेत ते सांग ना.
0: यामध्ये जमिनीची सच्छिद्रता वाढून जलधारण क्षमता वाढते.
1: अच्छा.
0: जमिनीची घनता कमी होऊन पाण्याचा निचरा सुधारतो. जमिनीचे जडणघडण सुधारते. जमिनीमध्ये असणाऱ्या भेगा कमी होऊन पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. निचरा वाढल्याने पाण्याचा अपव्यय कमी होऊन जमिनीची धूप थांबते.
1: अच्छा.
0: जास्त पाऊस आल्यास जमीन खरडून जाण्याची शक्यता कमी होते. जीवाणूची संख्या वाढल्याने अन्नद्रव्याची उपलब्धता वाढीस लागते. दिलेल्या रासायनिक खताची कार्यक्षमता वाढीस लागते. पावसामध्ये खंड पडल्यास पीक तग धरून राहण्यास सहनशील बनते.
1: अच्छा.
0: जमिनीचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते. पिकांची उत्पादन क्षमता वाढीस लागते. जर आपण जमिनीच्या व्यवस्थापनासाठी सांगितलेल्या बाबीचा अवलंब केला तर मशागत पद्धत ही सोयीस्कर आणि फायदेशीर ठरते.
1: अगदी अगदी, खरंच खूप महत्त्वाचा विषय म्हटला, बरं का? आज तर खरंच सुशांत, अतिशय उपयोगी अशी माहिती या संवादातून आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना मिळाली असेल, हो ना?
0: आणि या माहितीचा उपयोग करून आपल्या शेतीमध्ये ते चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतील.
1: चल तर मग कार्यक्रमात पुढे जाऊया आणि ऐकूया हवामान अंदाज. वाचक स्वर आहे संगीता लोकरे यांचा.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. मंडळी, भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश अंशी ढगाळ राहून कमाल तापमान 43.6 ते 44.9 अंश सेल्सिअस राहून किमान तापमान 29.8 ते 30.9 अंश सेल्सिअस राहून तुरळक किंवा 1-2 ठिकाणी खूप हलका ते हल स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाकडून विशेष चेतावणी, तुरळक किंवा 1-2 ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना, वादळ वारा आणि खूप हलका ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आता शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी सल्ला जाणून घेऊया. मंडळी, वादळ वारा वाहण्याची शक्यता असल्यानं आपण भाजीपाला, फळबागा आणि इतर काला पीक वाढी अवस्था बघून आधारवा. तापमान वाढण्याची शक्यता असून उन्हाळी मूग, तीळ, भुईमूग, धान आणि भाजीपाला पिकांना उपलब्धतेनुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलित करा. मंडळी, वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं आपण पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळांची गळ आणि होणारं नुकसान टाळण्यासाठी आणि फळांचा दर्जा खराब होऊ नये म्हणून

भाजीपाला आणि फळपिकांची बाजारायोग्य तयार फळांची काढणी करून विक्री करावी. तुरळक किंवा एक दोन ठिकाणी पावसाचा अंदाज लक्षात घेता धान पिकाची मळणीची कामं शक्य नसल्यास ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवा. विजांचा कडकडाट, मेघ गर्जनेसह आणि हलक्या पावसाची शक्यता असल्यानं शेळ्या मेंढ्या आणि इतर जनावर मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचं टाळावं. शेतात काम करताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्के इमारत किंवा सुरक्षित ठिकाण जावं. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडाच्या उंचीपासून दुप्पट ते चार फूट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणांचं निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाईटनिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा वापर करावा. तसंच विजांपासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. ढगाळ हवामानामुळे पानं खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यानं मूग पिकाच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉल्स 25% प्रवाही 20 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तापमानात वाढ लक्षात घेता मूग पिकाला आवश्यकतेनुसार हलकं ओलित करा. पेरणीनंतर 30 दिवसांनी 2 ते 3 कोळपण्या आणि कळपण्या देऊ आणि निंदण करून शेत स्वच्छ ठेवावं. शेतकरी बंधूंनो, उन्हाळी तीळ पीक फुलावर असताना आणि बोंड्या रवायाच्या वेळेस 2% DAP ची फवारणी करावी. ढगाळ हवामानामुळे तीळ पिकावर अनुजीवी बुरशीजन्य करपा आढळण्याची शक्यता आहे. तरी त्याच्या नियंत्रणासाठी ताम्रयुक्त औषध 20 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायलिन 6 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तापमानाची वाढ लक्षात घेता आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे तीळ पिकास 12 ते 15 दिवसाच्या अंतरानं ओलित करावं. तसेच ओलित करताना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकरी बंधूंनो, पिकाविषयी जाणून घेऊया. आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यावर आंतरमशागत करू नये. आऱ्या जमिनीत जाण्याच्या वेळी ते शेंगा पोचण्याच्या कालावधीत पिकास पाणी साचून पडणार नाही याची दक्षता घ्यावी. सद्य परिस्थितीतील ढगाळ हवामान लक्षात घ्या. उन्हाळी भुईमुगावरील तांबेरा आणि टिक्का रोगाच्या नियंत्रणासाठी टेबुकोनाझोल 25% WG 500 ते 750 ग्रॅम प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुलकिड्यांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी 5 फुलकिडे प्रति शेंडा गाठल्यावर फिनॉल्फॉस 25% प्रवाही 1400 मिलीलिटर प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तुरळक किंवा एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्यानं पिकाची मळणी राहिली असल्यास मळणीची कामं लवकर टोपावी किंवा मळणी करून बियाणं सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. धान पिकाची मळणीची कामं शक्य नसेल तर ताडपत्रीच्या सहाय्यानं झाकून ठेवावं. उशिरा कालावधीत येणाऱ्या धान पीक वाणाची भेस लोंब्या काव्यात. उन्हाळी धान पिकामध्ये लोंबी येण्याच्या सुरुवातीस नत्राचा 3रा हप्ता 25% युरिया प्रति हेक्टरी द्यावा. खत दिल्यानंतर धान बांधीतील पाणी बांधून ठेवावं. धान पिकास पोटरी अवस्थेत पाण्याची कमतरता पडू देऊ नये. पीक लोंबी येण्याच्या दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना 5 ते 7 सेंटीमीटर पाण्याची पातळी ठेवावी. उशिरा कालावधीत येणाऱ्या धानकात प्रतिचोड 5 ते 10 तपकिरी तुडतुडे दिसताच त्याच्या नियंत्रणासाठी मिडॅक्लोप्रिड 17.8 SL/ml किंवा फिप्रोनिल 5 SC/ml 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तापमान वाढण्याची शक्यता असून मिरची पिकाला उपलब्ध ते आणि पीक आवश्यकतेनुसार ओलितावं. ढगाळ हवामानामुळे मिरची पिकावरील फुलकिडे पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमॅमेक्टिन झोएट 5% 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून द्यावं. तापमान वाढण्याची शक्यता असल्यास वांगी पिकाला उपलब्धतेनुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलित करावं. शेंडे आणि फळे फरणाऱ्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रिन 25% प्रवाही 30 ml 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पक्वतेनुसार टरबूज पिकाच्या फळांची तोडणी करावी. फळं काढल्यानंतर सावलीत एकत्र गोळा करून प्रतवारी करावी. रोगट तडकलेली फुटलेली फळे बाजूला काढून चांगली फळं ताबडतोब बाजारात विकण्यासाठी पाठवावीत. उष्णतेमुळे आंबा फळाचं तापमान साक्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. यासाठी काढणी केलेली फळे सावलीमध्ये ठेवावीत. पशुधनाकडून सकाळी 11 ते दुपारी 4 वाजे दरम्यान काम करून घेऊ नये. जनावरांसाठी हिरव्या चाऱ्यासाठी मा पिकाच्या आफ्रिकन टॉल आणि ज्वारी पिकाच्या पुसाचारी SSG 898 या वाणाची लागवड करावी. तापमान वाढण्याची शक्यता असल्यानं कुक्कुटपालन गृहात पक्ष्यांसाठी पिण्या पाण्याच्या भांड्यांची संख्या वाढवावी. स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था करावी. तसेच खाद्य सकाळी किंवा सायंकाळीच द्यावं. तापमान वाढण्याची शक्यता असल्यामुळे

0: कुक्कुटपालन शेडचं छप्पर, गवत, भाताचा पेढा किंवा नारळाच्या झावळ्या यांनी झाकून त्यावर अतिउन्हाच्या वेळी पाणी पडेल अशी व्यवस्था करावी. तसेच वारा वाहत असल्या दिशेनं शेडच्या बाजूस पाण्यात भिजवलेला बारदान किंवा गोंडपाट बांधावा. शेतामध्ये पीक लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण अवश्य करावं. माती परीक्षणाच्या अहवालानुसार आपल्या मातीतील अन्नद्रव्यांची कमतरता कळते, जेणेकरून रासायनिक खताचं नियोजन करता येतं आणि खतांची बचत होते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता देखील राखली जाते. तर शेतकरी बंधूंनो, हे होतं प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी संसेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्ला पत्रक. नमस्कार.
1: म्हणजे आत्ताच आपण हवामान अंदाज ऐकला. वाचक श्रोता संगीता लोक

0: श्रोते हो आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या.
2: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वत यांची मुलाखत, सोबत ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
3: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी कधीही न झोपली अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
4: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
3: आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
4: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
3: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
1: एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
5: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
1: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वनिता मंडळ.
6: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे शुभेंदू अधिकारी यांचा उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी. तामिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा जुळवण्यात अभिनेता जोसेफ विजय यांच्या पक्षाला यश. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी राज्यपाल आर एन रवी यांच्याकडे आज संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. उद्या सकाळी 11:00 त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं केंद्रीय निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यावेळी त्यांनी बंगालच्या मतदारांचे आभार मानले.
2: हम सब भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का दायित्व है कि हर नई सोनार बांग्ला के लक को लेकर हम चले और बंगाल की जनता की अपेक्षाओं को पूर्ण करें. और हम सबका दायित्व है कि मोदी जी ने जो वादा दिया है बंगाल की जनता को, इसको पूरा करने के लिए हम हमारा सर्वश्रेष्ठ बंगाल की जनता को समर्पित करें.
1: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्या आणि तोडफोडीच्या घटनांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत राय यांनी केली आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी असं रॉय म्हणाले. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर झालेल्या हिंसाचारात पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते बळी पडल्याचा दावा रॉय यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला. शुभेंदू अधिकारी यांचे सचिव चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा निषेध करत गेल्या 3 दिवसात तृणमूलच्या 3 कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचं रॉय म्हणाले. या सर्व हत्या भाजप समर्थित गुंडांनी घडवून आणल्याचा आरोपही रॉय यांनी केला आहे. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाचे एन रंगासामी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. त्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. एन रंगासामी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तमिळनाडूमध्ये अभिनेते जोसेफ विजय यांच्या तळगा वेत्री कळगम पक्षाला बहुमताचा आकडा गाठण्यात यश आलं आहे. थोड्याच वेळापूर्वी राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. काँग्रेस पाठोपाठ त्यांना भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. विजय यांच्या पक्षाचे 108, काँग्रेसचे 5 आणि इतर तिन्ही पक्षांचे प्रत्येकी 2 आमदार आहेत. त्यामुळे 234 सदस्यांच्या विधानसभेत त्यांना 119 आमदारांचा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात या 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली. ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3: 10वी परीक्षेसाठी यंदा राज्यातून 15,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुणवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याही वेळी सर्वाधिक 97.62% लागला. कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे आहे. मुंबई 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी

0: 59.56%. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरती स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्यात. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. कोरोना विषाणू संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईने लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या 2 भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले, त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. मंत्री कुंवर विजय शाह यांच्यावर खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतरही शाह यांच्या विरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार प्रकरणातल्या दोषींना जामीन मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनेच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय त्यांच्या सहकार्यांनी योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथे बोलताना सांगितलं. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. KPIT टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्याविरोधात महाभियोग चालवायला तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. रामफोसा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि बेकायदेशीरपणे संपत्ती जमवल्याचे आरोप आहेत. यापूर्वी त्यांच्या आस्थापनेत 5,80,000 अमेरिकन डॉलर्स आढळल्याचा अहवाल त्यांच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी फेटाळला होता, मात्र आता त्यांना महाभियोगाला सामोरं जावं लागेल. बल्गेरियाच्या संसदेने आज रुमेन रादेव यांना नवीन प्रधानमंत्री म्हणून मान्यता दिली आहे. युरोपियन महासंघाच्या सदस्य देशातील राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. बल्गेरियाच्या संसदेत रादेव यांना 127 सदस्यांनी मतदान केलं, 70 सदस्यांनी विरोधात मतदान केलं तर 36 सदस्य तटस्थ राहिले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात देशभरात भ्रष्टाचार विरोधात झालेल्या विविध आंदोलनांमुळे पुराणमतवादी सरकार कोसळलं होतं. शांघाय इथल्या तिरंदाजी विश्वचषक सामन्याच्या महिला रेकॉर्ड प्रकारात आज भारताच्या सिमरनजीत कौर हिनं उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. पहिल्यांदाच जागतिक स्पर्धा खेळणारी सिमरनजीतने चीन तैपेईच्या फॉंग युझ्यूवर 6-0 अशी मात केली. IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर नवी दिल्लीत सुरू आहे. नाणेफेक जिंकून कोलकात्याने प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्लीच्या 9 षटकात 2 बाद 77 धावा झाल्या होत्या. इंडोनेशियात माउंट डुक्नो ज्वालामुखीच्या उद्रेकात 3 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सकाळी घडली. यात जखमी झालेल्या 15 जणांवर उपचार सुरू आहेत. बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगाल हे भाजपाचे शुभेंदू अधिकारी यांचा उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी. तमिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा जुळवण्यात अभिनेता जोसेफ विजय यांच्या पक्षाला यश. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण, 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा.

श्रोते दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kHz तसेच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तसेच FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकलं. रात्रीचे 11:10 and 40 seconds झाली आहेत. ही प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50 PM. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.